सुरेश वाडकरणीसह कलाकारांनी गायलेला हा अभंग होता समर्थ रामदास स्वामींचा. संगीतकार श्रीधर फडके. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरूनही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 12 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. आरंभ करूया मंगलध्वनीनं, राग ललितपंचम.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

हा अभंग होता संत मुक्ताबाई यांचा आणि गायला होता सुवर्णा कागल यांनी. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. गायिका श्रुती सडोलीकर आणि संगीत होतं अभिजित लिमये यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या समूह गीताबरोबरच श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आनंदी जगण्यामध्ये जे वेगवेगळे अडथळे येतात त्यामध्ये एक मोठा भाग असतो तो म्हणजे क्रोधाचा. हा खरं तर मनुष्याचा, प्राणीमात्राचा नैसर्गिक गुण आहे. पण त्याच्यावर विजय मिळवून त्याला नियंत्रणात ठेवून आपण पुढे गेलो तर जगणं निश्चितच आनंदी होऊ शकतं. एक तरुण मुलगा होता, त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग यायचा. तो आरडाओरडा करायचा, आदळापट करायचा. यावर उपाय काय? मग त्याच्या वडिलांनी एक दिवस त्याला एक लाकडाचा तुकडा आणून दिला, एक हातोडी आणून दिली आणि काही खेळे आणून दिले. त्या मुलाला त्याचे वडील म्हणाले की तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा या लाकडाच्या तुकड्यावरती एक खेळा ठोकायचा आणि रात्री झोपायच्या आधी सगळे खेळे काढून ठेवायचे. कालांतरानं त्या मुलाची समज जशी वाढली, त्याला भान येऊ लागलं, त्याप्रमाणे त्यांनी ते लाकडाच्या तुकड्यावरती खेळे मारणं बंद केलं. ज्या दिवशी वडिलांच्या लक्षात आलं की आता आपल्या मुलानं रागावर विजय मिळवलाय, तो आता त्या तुकड्यावर खेळे मारत नाही, तेव्हा वडील त्याला म्हणाले, बघ आता तू ह्याच्यावर खेळे मारणं बंद केलंस, आता तुला राग येत नाही, तुझ्या भावना तू आवरतोस, तुझं मन तुझ्या ताब्यात आहे, पण तू खेळे मारल्यामुळे जी भूकं पडली आहेत ती तशीच आहेत. सारांश काय? तर रागाच्या भरात आपण एखाद्याला बोलतो, काही कृती करतो, काळ जातो, पण त्या खुणा तशाच कायम राहतात. म्हणूनच थिंक, थिंक बिफोर यू स्पीक, वेट बिफोर यू रिॲक्ट.

0: जगुया आनंदी, जगुया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
2: सहा अजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 75%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल। कमाल तापमान 35 आणि किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील अशी शक्यता आहे। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे। हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। येत्या 24 तासांमध्ये सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्रालगतचा काही भाग, या ठिकाणी ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आगामी 24 तासातच मन्नारचं आखात, कोमोरीनलगतचा भाग, श्रीलंकेची किनारपट्टी, कर्नाटक आणि केरळमची किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा भाग, मालदीव लगतचा समुद्र, या ठिकाणी प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल। या भागात जाऊ नये मच्छीमार बांधवांनी, असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा प्रोस्टेट कॅन्सर भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख। परिसर सकाळी 6:50 स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग 4, सहभाग दीपाली देवकर यांचा। हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिके, वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणाऱ्या साहित्य वेध या मालेत बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध, पुनःप्रसारण दुपारी 1:55। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होणार आहेत। सकाळी 7:25 दिलखुलास, 7:55 रक्तगाथा, सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे, सकाळी

0: आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र. युववाणी संध्याकाळी 5:30 वाजता दृष्टीबाधितांसाठी ॲप निर्मिती करणारे शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी संवाद. स्वस्थ भारत 6:30 वाजता वृत्तविशेष 7:15 वाजता. संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची मुलाखत. रात्रीच्या प्रसारणात 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 वाजता रणजित पाठक यांचं संतुरवादन राग बसंत मुखारी. भूषण गोडे यांचं गायन 2:30 वाजता राग मधुवंती. साधना शिलेदार यांचं गायन राग श्री 5:02 वाजून. हिंडोल पेंडसे यांचं गायन रात्री 10:00 वाजता राग केदार. आणि रात्री 10:30 वाजता उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग रागेश्री. ठळक कार्यक्रमांमध्ये 11:05 वाजून सहज संवाद. संवादक दिनेश आडावदकर. सहभाग उद्योजक लेखक आणि वक्ते डॉक्टर विठ्ठल कामत. 11:05 वाजून. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे रायगड पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मासेमारीपासून मिळणारे कोळंबीचे उत्पन्न एकतर स्थिर झालेले आहे किंवा कमी होत चालले आहे, त्यामुळे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची शेती हा एक पर्याय ठरतो. मर्यादित पाण्याच्या क्षेत्रात किंवा कृत्रिम तलाव बांधून समुद्रातील कोळंबी किंवा खाडीतील कोळंबी, बोई, कोंढवा इत्यादी मासे वाढवणे म्हणजे मत्स्यशेती. पण ही शेती फक्त किनारपट्टीवर जिथे खाडीचं किंवा निमखारं पाणी उपलब्ध आहे तिथेच करता येते. यात प्रामुख्याने कोळंबी शेतीचा समावेश होतो. कोळंबी संवर्धनात जागेची योग्य निवड, शेतीच्या पद्धतीनुसार तलावाची बांधणी, पाण्याचा उत्तम दर्जा राखणे, योग्य दर्जाचे बीज, खाद्य पुरवठा आणि सुयोग्य व्यवस्थापन अशा काही मूलभूत स्वरूपाच्या महत्वाच्या गरजा आहेत. मुळात या कोळंबीच्या शेतीसाठी निमखारे पाणीच पाहिजे, त्यामुळे या शेतीच्या भरती आणि ओहोटीवर अवलंबून आणि पंपाद्वारे पाणी घेऊन अशा दोन मूलभूत पद्धती आहेत. आकारमान आणि व्यवस्थापन यावरून कोळंबी शेती 3 प्रकारे विभागात येते. विशालक क्षेत्रीय, अर्धसघन आणि सघन. कोळंबी शेती सुरू करताना जागेची निवड आणि तलावाची बांधणी करताना ओहोटीचे प्रमाण आणि वेग, पुराचा धोका, पाण्याचा दर्जा आणि पुरवठा, तसंच क्षारता, तापमान, प्रदूषण इत्यादी गोष्टी पाहाव्या. खाडीच्या जवळ चिखलात किमान 1 मीटर खोलपर्यंत मऊ माती असलेली, शक्यतो सपाट किंवा थोडी उंचावर परंतु भरतीच्या पाण्याने तलावात किमान 1 पाऊंड ते 1 मीटर पाणी राहील आणि भरती ओहोटीच्या वेळी पाणी सुलभतेने बाहेर सोडता येईल अशी जागा निवडावी. तलावाच्या आसपास नैसर्गिक बीज उपलब्ध असलेली जागा असावी. आम्लयुक्त पाणी प्रदूषणमुक्त असावे. त्याचप्रमाणे वाहतुकीची सोय, गोड्या पाण्याचा पुरवठा, वीज, मजूर इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. तलाव आयताकृती असावे. तलावाचा तळ सपाट आणि पाणी जाण्याच्या मार्गाकडे हळूहळू उतरता असावा. बांधासाठी तलावातीलच माती वापरावी. लहान बीजांसाठी संवर्धन तलावातच एक छोटा संगोपन तलाव पाणी आत घेण्याच्या मार्गावरून बांधावा. बांधाची उंची पाण्याच्या वर किमान 1/2 मीटर असावी. वरची रुंदी 2 मीटर असावी. पाण्याचा दर्जा राखण्यासाठी पाण्याचे तलावातून आत बाहेर अभिसरण अत्यावश्यक असते. म्हणून छोट्या क्षेत्रासाठी उघड्या लाकडी झडपा वापराव्यात. या झडपा साध्या स्वस्त आहेत, परंतु मोठ्या क्षेत्रासाठी सिमेंटच्या खाचेमध्ये बंद अशा झडपा वापराव्यात. झडपांच्या मागे जाळी उभारावी, म्हणजे अनावश्यक गोष्टी तसेच भक्षक मासे तलावात शिरकाव करणार नाहीत. पूर्वतयारीमध्ये तलावातील पाणी काढून टाकून तलाव पूर्णपणे सुकवणे, नांगरणी, चुन्याची मात्रा देणे, मोहाची पेंड आणि अमोनिया वापरणे, खतांच्या मात्रा देणे इत्यादी कामांचा अंतर्भाव होतो. प्रति हेक्टरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावी. एक आठवड्यानंतर बीज साठवणूक करावी. जरुरीप्रमाणे मधून मधून खतांची

0: मात्रा द्यावी. कोळंबी शेतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे पाण्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखणे आणि वरचेवर पाणी बदलणे. भरती ओहोटीवर अवलंबून असलेल्या शेतीत तलावांच्या दोन ओळीमधून पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच कालवा असतो, परंतु पंपावर आधारित शेतीत दोन वेगवेगळे कालवे असतात. पाण्याचा योग्य दर्जा राखण्यासाठी क्षारता, तापमान, प्राणवायू, आम्लता राहील असं पाहावं, तसंच प्रदूषण करणारी कोणतीही द्रव्य पाण्यात नसावीत.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 माझा वार माझं शिवारमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण, अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉ कैलास डाखोरे यांची मुलाखत प्रसारित होईल. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारणं, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
3: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही असे रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण अशा रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
2: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
3: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाईज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
3: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षांनंतर, आता खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 त्याच्यामध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
2: कोणाला हा होऊ शकतो म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
3: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षांनंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. अशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
2: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
3: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
2: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारतबद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे,
1: हो,
0: तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा

0: काम सुद्धा करत आहे आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक बाबू बिरादार. बाबू बिरादार यांची कावड ही कादंबरी 1982 सालात प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी दोन स्तरावर चालते. एक आहे आपला ध्यास जोपासणं, त्यासाठी सर्वस्व सोडण्याची तयारी ठेवणं, घरावर तुळशीपत्र ठेवणं असं आपण म्हणतो तसा. हा ध्यास आहे परमार्थाचा, नादमय भक्तीचा आणि ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा. दुसरा स्तर आहे प्रपंच, संसार या पलीकडे आणखी काही नसतं हा होय. संसार म्हटलं की पत्नी, मुलंबाळं, घरदार, सुख या अपेक्षा आल्याच, तर यापासूनच विनमुख होऊन आपल्याच ध्यासाने जगणं म्हणजे सर्वच मोह, माया, लोभ, सुख यापासून अलिप्त राहणं, वाटेल ते शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागतील याचा बाऊ न करता आपल्याच नादात राहणं. प्रस्तुत कादंबरीमध्ये वरील दोन स्तरावर वावरणाऱ्या दोन व्यक्तिरेखा आहेत. एक आहेत गोरख मास्तर आणि दुसरी व्यक्ती आहे रुक्मिणी, गोरख मास्तरांची पत्नी. मृदुंग वाजविण्यात गोरख मास्तरांचा हात उत्तम चालतो. गावी गावी असे मृदुंग वाजविणारे तयार करणं आणि वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठलाच्या दारी लीन होणं हा त्यांचा ध्यास. या ध्यासापायी ते आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवतात. गोरख मास्तरांच्या मागे त्यांची पत्नी रुक्मिणी हिची होणारी मानसिक अवस्था एकाएकीपणानं कशी घेरली जाते आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. तर दुसऱ्या बाजूला गोरख मास्तर जो ध्यास जपतात त्या त्यांच्या ध्यासात ते यशस्वी होतात का हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उकल कशी होते हे पाहणं हे या कादंबरीचं उत्कंठावर्धक यश आहे. कादंबरी वाचत असताना केवळ व्यक्तिरेखांच्या हालचाली आणि त्यांचा प्रवास इतकाच आपल्याला सापडतो असं नाही. ही कादंबरी मानसिक आंदोलनाची स्पंदने टिपणारी उत्तम कादंबरी आहे. कुठेही खळखळाट नाही तर प्रचंड खोली असलेला संथ डोह दिसावा अशी. कुठलाही प्रवास कधीच सरळ मार्गी नसतो, तसाच तो एकाच रेषेत नसतो. उंच सखल भाग, वेडी वाकडं वळणं प्रत्येक प्रवासात असतातच. तेव्हा या प्रवासात प्रवासी कसा सामोरा जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्या त्यावेळेस त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी साथ देते हेही तितकंच महत्वाचं ठरतं. हे स्पष्ट करताना कमळी, रानबा पाटील, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले महाराज यांचा लेखकाने अतिशय चपखलपणे उपयोग केलेला आहे. कादंबरीतील कथा आणि संपूर्ण वातावरण यांची गुंफण नाजूकपणे तरीही घट्टपणे होणं आवश्यक ठरतं. तसं झालं तरच

0: एकक यशस्वी होऊ शकतो तो इथे यशस्वी झालेला आहे असं दिसून येतं. या कादंबरीला वारी पंढरपूर यांचं वातावरण लाभलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला निरामय परमार्थाचा दरवळ अनुभवास येतो तर दुसऱ्या बाजूला उदगीर देगलूर पासून देहू आळंदीचा परिसर येतो. या सगळ्या परिसरात अनेक व्यक्तिरेखा भेटतात, त्यांना जोडून घेण्यात बाबू बिरादार यशस्वी झालेले आहेत असं ठामपणे म्हणता येतं. बाबू बिरादार यांची लेखनशैली ही वर्तमान आणि भूतकाळ यांना सोबत घेऊन चालते. त्यांची भाषा सहज सोपी आहे आणि तिच्यात अनेक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर केलेला आहे. त्यामुळे भीमा इंद्रायणी जशा वेगवेगळी रूपे दाखवितात तशी रूपं आपल्याला त्यांच्या निवेदनातून दिसून येतात. भक्तिमय वातावरणासाठी अनेक अभंगांच्या ओळी त्या प्रसंगानुसार नेमकेपणाने दिलेल्या आहेत. रामायण महाभारत यांचे संदर्भही तसेच प्रसंगांना उठव देणारे आहेत. कादंबरीत संवाद फारच अल्प आहेत आणि तेही अल्पाक्षरी अशा स्वरूपाचे आहेत.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
3: 7:07 होत आहेत. वेळ झाली प्रादेशिक बातम्यांची, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
4: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
5: स्वरांजली. जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला,

0: त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0% शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% वरून 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

0: मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेलू निर्माते आणि मूर्तीकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी

0: सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य का स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 12 जून. आज आहे जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 12 जून 2001. कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातली वुमन ग्रँडमास्टर झाली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची आणि एकूणात दुसरी खेळाडू आहे. पृथ्वी या क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यश

तेजस्वी झाली दिनांक 12 जून 1993 या दिवशी. न्यायमूर्ती नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली 12 जून 1905 या दिवशी. द डायरी ऑफ अॅन फ्रँक या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेली आणि जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अॅन फ्रँक हिचा जन्म 12 जून 1929. आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते पु ल देशपांडे हे जग सोडून गेले 12 जून 2000 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय, त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगलं ह्यातला महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक त्यात महत्वाचं आहे की म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचवू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं.

0: तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचा देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे, पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल? यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणी. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणी पाहू शकतो.
0: अच्छा.
1: आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी देखील भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत. एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंदपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर, आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपलं लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण्याचा कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवण तपासणी. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोग किडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवायला आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे, आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
0: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
1: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती, मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे, हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
0: अच्छा.
1: मूळतःच यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण यामध्ये, आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे. आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यात मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
0: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते.

0: मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
1: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
0: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
1: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्या मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला मुद्दा आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो, म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15%-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या काय बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा म्हणजे ह्यातलं कोणतं तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये,
0: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे

0: 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: 7:40 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: शशिकांत पाठक यांचं गीत आपण ऐकलं, श्रीहरी बर्वे यांनी गायलं होतं. आता ऐकूया ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: नमस्कार श्रोतेहो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. गेल्या काही भागांपासून रक्त कमी होण्याची कारणं आपण जाणून घेतोय. रक्तातील महत्वपूर्ण घटक लोह याविषयी पण आपण जाणून घेतलंय. आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रितेश जुनागडे. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. रक्तातील दुसरा महत्वपूर्ण घटक कोणता?
4: त्याचं नाव आहे व्हिटॅमिन B12. म्हणजे जीवनसत्व हे अनेक आहे आपल्या शरीरात. त्यात बी नावाचे जीवनसत्व 1, 2, 3, 4 असे 13 आहेत. त्यातल्या त्यात 12 नंबरचं घटक हे रक्तवाढीसाठी फार महत्वाचं आहे. रक्तवाढीसाठीच नव्हे तर मेंदू किंवा जे नसा आहे आपल्या, त्या स्नायू आहे, त्या पेशींसाठी पण व्हिटॅमिन B12 खूप महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन B12 हे लोहासारखंच आहारातनच आपल्याला मिळतं. शरीर ते तयार करू शकत नाही. त्यामुळे आहारातनं जर B12 आलं नाही तर B12ची कमतरता होऊन, त्याला आम्ही इंग्रजीत डेफिशियन्सी म्हणतो, ते होऊन आपलं हिमोग्लोबिन हे कमी होणार आहे. नुसतंच हिमोग्लोबिन नव्हे तर काही पेशंट्समध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी हे सुद्धा कमी होऊ शकतात. आणि व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे आपल्याला मेंदूचे विविध प्रकार आजार होऊ शकतात. त्यात विसरालेपणा पण आला. बरेच लोक म्हणतात मी इतक्यात विसरायला लागलो, किंवा चांगला आहार घेऊन सुद्धा वजन कमी होत आहे माझं, किंवा मला पोटाचे विकार व्हायला लागले. तर असं जे झालेत का पेशंटमध्ये, त्यांना पण B12 कमी व्हायची शक्यता आहे. त्यामुळे B12 हे आहारात येत असल्यामुळे त्याबद्दल आपण बोलूया. आणि हे व्हिटॅमिन महत्वाचं म्हणजे शाकाहार पदार्थात नाहीच आहे. कुठल्याही शाकाहार पदार्थात व्हिटॅमिन B12 मिळतच नाही.
3: डॉक्टर, म्हणजे सगळ्या शाकाहारी लोकांमध्ये B12 कमीच आहे का?
4: तसं नाहीये, कारण की बरेचसे शाकाहारी पेशंट्स किंवा शाकाहारी लोक आहेत ते दूध किंवा दुधाचे पदार्थ कुठल्या ना कुठल्या मार्फत घेतात. चहा मध्ये काय असे ना, दूध घेतलं जातं आपल्या देशामध्ये. आपण कोरा चहा सहसा पित नाही, बरोबर? त्यामुळे भारतात कदाचित इतर देशांच्या तुलनेत इथेच आपलं दूध टाकून चहा पिला जातो. बऱ्याच वेळा मला असं वाटतं त्याचं कारण हेच आहे, जर दूधच घेतलं नाही तर B12 डेफिशियन्सी होणार आहे. तर पाश्चात्य देशामध्ये आपण फार म्हणतो ब्लॅक टी पिणार आहोत आणि ब्लॅक कॉफी पिणार आहोत. त्यांचा आहार प्रामुख्याने मांसाहारी आहे, त्यांना B12ची गरजच नाही. शाकाहारी लोकांना दूध आणि दुधाचे पदार्थामध्येच B12 मिळू शकणार आहे. त्यामुळे दूध हे कुठलंही असो, गायीचं असो म्हशीचं असो, हा फार कॉमन प्रश्न आहे माझ्यासाठी. कुठलं दूध प्यायचं आम्ही, कुठलं दूध, याच्यात काही फरक नाहीये. व्हिटॅमिन B12 दोघी दुधात आहे, फॅटचा फरक पडतो. तर दुसरं म्हणजे दुधाचे पदार्थ, जसं काही ताक, दही, लोणी, चीज, बटर, पनीर, यामध्ये पण व्हिटॅमिन B12 हे अधिक आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांनी याचं सेवन हे केलंच पाहिजे. परत यावेळी मांसाहार लोकांची चंगळ आहे, त्यांना फार काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. आठवड्यात 1-2 जरी मांसाहार घेतला तरी तो B12 साठी पुरेसा होतो. पण माझ्याकडे अनेक पेशंट येतात की मांसाहार घाऊन सुद्धा B12 कमी आहे. ते लक्षणं तर रक्त कमीचेच, मी काय फार त्यावर बोलणार नाही, त्या आधीच्या भागात आपण बोललोय. पण मग हे B12 कमी मांसाहारमध्ये का होतं, आहार चांगला करून सुद्धा का होतं? तर बऱ्याच वेळा अनेक वर्ष आपण तेलकट तुपकट बाहेरचं बरंच खात असतो, त्यामुळे आपली पोटामध्ये काही विशेष पेशी आहेत की ते एक इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचं घटक तयार करतात की जे B12 या घटकासाठी महत्वाचं आहे. आणि हे कमी असल्यामुळे बऱ्याच लोकांना चांगलं खाऊन सुद्धा हे नसल्यामुळे हे B12 शोषण नीट होत नाही, शोषण नाही होत. तिसरं कारण म्हणजे नको ते जंतू किंवा जंत पोटात असतात, ते पण तुम्ही खाल्लेलं B12 थोडंफार प्रमाणात ते खाऊन घेतात, त्यामुळे तुम्हाला ते शेवटपर्यंत मिळत नाही. तर एक प्रमुख कारण आहे मांसाहार खाणाऱ्यांमध्ये पण B12 डेफिशियन्सी होऊन तुमचं रक्त कमी व्हायची.
3: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485, 777-407-3485. श्रोते हो, B12 प्रमाण कमी होण्याची काही कारण आज आपण जाणून घेतले. डॉक्टर, B12 कमतरतेमुळे काय आजार होऊ शकतात, ते होऊ नये यासाठी काय करावं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. मात्र पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. आज आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद डॉक्टर.
4: धन्यवाद.
3: श्रोते हो, पुन्हा भेट आहेच पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मी सुप्रिया देवघरे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: रक्तदाता ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून. आता दिल्ली केंद्रावरची बातमीपत्र 8:30 मराठी बातम्या पुणे केंद्रावरून.
5: आजकल भारत के गांव-गांव में छतों का रूप बदल गया है. जहां पहले छतों पर सिर्फ पापड़ और कपड़े सूखते थे, वहां पर अब बिजली बिल जीरो हो रहे हैं. गांव-गांव में लोग सोलर पैनल लगवा रहे हैं. आप भी लगवा लीजिए. 78,000 की सब्सिडी दे रही है भारत सरकार. 30,00,000 से अधिक परिवार तो इसका लाभ उठा चुके हैं. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना से जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
6: हर घर सूर्य घर.
7: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार. केंद्र ने असम और नागालैंड सरकार के साथ कच्चे तेल तथा प्राकृतिक गैस की खोज और उत्पादन के लिए त्रिपक्षीय समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए. सरकार ने साइबर अपराधियों द्वारा सुरक्षा प्रणालियों को भेदने और वित्तीय बुनियादी ढांचे को निशाना बनाने के लिए एआई का उपयोग करने के बढ़ते खतरे की चेतावनी जारी की. विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने वर्तमान संघर्षों के बीच आपूर्ति श्रृंखलाओं और अंतर्राष्ट्रीय सहयोग का आह्वान किया. अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शांति वार्ता का हवाला देते हुए ईरान पर नए सैन्य हमले रोके. आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप के पहले मैच में आज इंग्लैंड का मुकाबला श्रीलंका से और फीफा फुटबॉल विश्व कप के आरंभिक मैच में मैक्सिको ने दक्षिण अफ्रीका को 2-0 से हराया. केंद्र ने असम और नागालैंड सरकार के साथ कच्चे तेल तथा प्राकृतिक गैस की खोज और उत्पादन के लिए त्रिपक्षीय समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए हैं. गृह मंत्री अमित शाह, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा और नागालैंड के मुख्यमंत्री नेफ्यू रियो की उपस्थिति में कल सहमति पत्र पर हस्ताक्षर किए गए. श्री शाह ने कहा कि एक ऐतिहासिक क्षण है, इससे देश में तेल और प्राकृतिक गैस की खोज की संभावनाएं और बढ़ेंगी. उन्होंने कहा कि समझौते से हमारी विदेशों पर निर्भरता कम हो जाएगी.
8: अब सिर्फ एक एमओयू से ही 1,000 से 1,500 बैरल प्रतिदिन जो दोहन की हमारी क्षमता है उसको 10 गुना से ज्यादा हम बढ़ा पाएंगे और एक ही फील्ड में 15,000 करोड़ से ज्यादा रिकवरी के संभावनाएं हैं. परंतु पूरे नागालैंड के अंदर ऑयल और गैस जितना भी पड़ा है इसका उत्खनन होगा तो मुझे लगता है कि हमारी जो कमी है इस क्षेत्र में हमें विदेशों पर निर्भर रहना पड़ता है, वो निर्भरता काफी हद तक हम पूरी कर पाएंगे.
7: गृह मंत्री ने कहा कि ये निर्णय राष्ट्र प्रथम और सहकारी संघवाद की भावना दर्शाता है.
8: हम सब एक ऐतिहासिक क्षण के साक्षी हो रहे हैं. इससे ऑयल और नेचुरल गैस की एक्सप्लोरेशन की संभावनाएं बढ़ेगी, मिनरल की भी खनन की संभावना खड़ी होती है. दोनों राज्यों ने ये निर्णय किया 50-50% कर भारत के तेल के उत्खनन में बाधा न बने, क्योंकि ये राष्ट्रीय संपदा है और मुझे लगता है कि ये भाव बहुत महत्वपूर्ण है.
7: नागालैंड के मुख्यमंत्री नेफ्यू रियो ने इस समझौते को ऐतिहासिक उपलब्धि बताया. केंद्र सरकार के प्रति आभार व्यक्त करते हुए श्री रियो ने कहा कि पूर्वोत्तर में शांति, स्थिरता और विकास के प्रति केंद्र की प्रतिबद्धता ने इस समझौते को संभव बनाया है. उन्होंने असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा और असम सरकार को उनके सहयोग और सद्भावना के लिए धन्यवाद दिया. केंद्र सरकार ने साइबर अपराधियों द्वारा सुरक्षा प्रणालियों को भेदने और वित्तीय व्यवस्था को निशाना बनाने के बढ़ते खतरों के बारे में चेतावनी जारी की है. एक रिपोर्ट.
9: केंद्र सरकार ने साइबर अपराधियों द्वारा सुरक्षा प्रणालियों को भेदने और वित्तीय व्यवस्था को निशाना बनाने के बढ़ते खतरे के बारे में चेतावनी जारी की है. गृह मंत्रालय के अधीन भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्र की ओर से जारी चेतावनी के अनुसार साइबर अपराधी डीप फेक वीडियो और कृत्रिम पहचान बनाने के लिए एआई का तेजी से उपयोग कर रहे हैं. इन तकनीकों का दुरुपयोग चेहरे की पहचान, जीवंतता, सत्यापन, वीडियो केवाईसी प्रक्रियाओं, खातों को दोबारा सक्रिय करने की प्रणालियों और वित्तीय तथा डिजिटल सेवाओं तक पहुंच बनाने के लिए किया जा रहा है. सरकार ने फिनटेक कंपनियों सहित वित्तीय संस्थाओं को डीप फेक का पता लगाने, प्रणाली मजबूत करने और ग्राहक ऑनबोर्डिंग तरीकों को बेहतर बनाने की सलाह दी है. लोगों से

0: infrastructure. External Affairs Minister S. Jaishankar calls for diversified supply chains and greater international cooperation amid ongoing conflicts. US President Donald Trump calls off new military strikes on Iran, citing breakthrough in talks to end war. Hosts England to take on Sri Lanka in opening match of ICC Women's T20 Cricket World Cup in Birmingham today. And in football, co-hosts Mexico beat South Africa 2-0 in inaugural match of FIFA World Cup 2026. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
2: हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
3: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार। जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा। इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात। उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय। आता सविस्तर बातम्या। आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली। नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत। तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं। जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील। जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं। फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते। या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं। डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली। युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी

पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रंगराज लांजेवार यांचं गीत आपण ऐकलं, तनुजा देशपांडे यांनी गायलं होतं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

विंदा करंदीकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, या प्रसारणात भावगीतं यानंतर आपण ऐकणार आहोत सकाळी 9:30 वाजता.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: फोर्टच्या तटबंदीतल्या माझगाव आणि भायखळा या परिसरातल्या हॉटेल व्यतिरिक्त मुंबईत दोन सार्वजनिक आणि एक खाजगी असे तीन क्लब होते. आत्ताच्या के दुभाष मार्गावर बॉम्बे क्लब होता, तर भायखळ्याला होता भायखळा क्लब. तरी तिसरा क्लब एका खाजगी कंपनीचा असून तो माझगावला सांता ब्राज नावाच्या बंगल्यात होता. यातले बहुतेक सर्व क्लब युरोपियन ओनली या प्रकारचे होते. मुंबईतल्या हॉटेलची नावं विलायती असली तरी यातल्या बहुतेक हॉटेलचे मालक पारशी होते. मुंबईत वाढलेला माणसांचा ओघ नेमका टिपून हॉटेल व्यवसायाला बरकत येणार हे ओळखलेल्या पारशांनी मुंबईत हॉटेल व्यवसायात पाय ठेवला होता. यात पालनजी पेस्तनजी पोचखानावाला हे नाव आघाडीवर होतं. या नावातला पोचखाना हा शब्द पोसखाना या शब्दाचा अपभ्रंश. हॉटेलसाठी त्या काळी पोसखाना हा शब्द प्रचलित होता बर का, जिथे पैसे आकारून माणसांना पोसलं जातं तो पोसखाना असा त्याचा शब्दशः अर्थ. पालनजी पेस्तनजी यांचा मुख्य व्यवसाय हॉटेलांचा असल्यानं त्यांना हे आडनाव प्राप्त झालं होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीपासूनच मुंबईत माणसांचा राबता वाढला होता. अनेक हॉटेल असली तरी माणसांची आवकच एवढी असे की येणाऱ्या सर्वांची सोय हॉटेलात होणं शक्यच नव्हतं. हॉटेलात जागा न मिळालेले लोक मग एस्प्लनेडमध्ये, म्हणजेच आत्ताचं ओव्हल मैदान ते आझाद मैदानपर्यंतचा भाग, इथे तंबू टाकून राहत. त्या काळात मुंबईत तंबू भाड्याने मिळण्याची सोय होती, तर काही लोक आपल्या ओळखीच्यांच्याच घरात आसरा घेत. सन 1857च्या बंडानंतर भारतावरची ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन देश थेट इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली आला होता. यावेळेपर्यंत ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी सामंजस्याचे करार करून त्यांना दूर ठेवण्यात त्यांना यश मिळालं होतं. सबब मुंबईच्या किल्ल्याभोवतीच्या तटबंदीला काही अर्थच उरला नव्हता. शहराच्या वाढीत उभी असलेली ती एक समृद्ध अडगळ तेवढी होऊन राहिली होती.
2: अशातच दिनांक 24 एप्रिल 1862 रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतल्यावर ताबडतोब ही तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला. तटबंदी तोडल्यामुळे मोकळ्या झालेल्या मैदानाचे प्लॉट पाडून 1870 सरकारनं त्याचा लिलाव केला आणि त्यातल्याच 2 एकराचा एक प्लॉट जॉन हडसन वॉटसन याने 110 रुपये प्रति चौरस यार्ड या भावानं विकत घेतला. याच प्लॉटवर त्यानं एस्प्लनेड हॉटेल उभारलं. जॉन वॉटसन याचा जन्म सन 1818 इंग्लंडमधल्या कमरिया काउंटीमधल्या कॅसल कॅरॉक या लहानशा गावात झाला. शेतकरी असलेल्या आई वडिलांचं जॉन हे पहिलं अपत्य. जॉनच्या पाठीवर 2 बहिणी आणि 2 भाऊ होते. जॉनचं सारं शिक्षण त्या खेड्यातच झालं आणि शिक्षणानंतर तो आपल्या आई वडिलांसोबत शेती करू लागला. सन 1840 त्याचं लग्न हॅना प्रॉक्टर हिच्यासोबत झालं आणि लग्नानंतर जॉन पती पत्नीनं ड्रेपरी कापडाच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आणि धाकटा भाऊ विल्यम याला सोबत घेऊन ते नवरा बायको लंडनमध्ये निघून आले. सन 1840 ते 1853 या 13 वर्षांच्या काळात जॉननं लंडनमध्ये कापडाच्या व्यवसायात चांगलाच लौकिक आणि संपत्ती कमावली. याच वेळी मुंबईनं औद्योगिक युगात प्रवेश केला होता. मुंबईतला कापसाचा, कापड गिरण्यांचा आणि कापडाचा व्यापार तेजीत येईल अशी चिन्ह दिसू लागली होती. देश विदेशातून अनेक व्यापारी उद्योजक मुंबईत नाव आणि पैसे कमवण्यासाठी येऊ लागले होते. जॉननं मुंबईत आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो आपल्या पत्नी आणि भावासोबत सन 1853 मध्ये मुंबईला आला.
1: 1853 ते 1861 पर्यंत जॉननं आपल्या मेहनतीनं आणि मिठास वाणीनं मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं. फोर्ट विभागातल्या मेडो स्ट्रीट म्हणजे आत्ताचा नगीनदास मास्टर रोड, चर्चगेट स्ट्रीट म्हणजे आत्ताचा वीर नरिमन रोड आणि हमाम स्ट्रीट म्हणजे आत्ताचा अंबालाल दोषी मार्ग अशा तीन ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या. हे तीनही रस्ते असलेला फोर्टमधला परिसर त्या काळात अंग्रेज बाजार म्हणून ओळखला जायचा. इकडची निवासी वस्ती ही ब्रिटिशांचीच होती. फोर्टमधली हॉटेल याच भागात होती. हा भाग त्या काळातही अत्यंत गजबज आणि गर्दी असलेला होता. आजही काही वेगळी परिस्थिती नाहीये. तर मुंबईतल्या व्यवसायात उत्तम नाव आणि पैसे कमवलेल्या जॉनला आता अधिक मोठ्या जागेची आवश्यकता भासत होती. तो जागेच्या शोधातही होता. एवढ्यात फोर्टची तटबंदी पडून मोकळ्या जागेचे प्लॉट पाडून सरकारनं ते विक्रीसाठी काढले होते. त्याची जाहिरात जॉनच्या नजरेस पडली. जॉननं प्रत्येकी एक एकराचे दोन सलग प्लॉट लिलावात विकत घेतले. प्लॉट मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्यासाठी स्पर्धा तर होतीच, पण जॉन प्लॉट घेण्यात यशस्वी झाला. हे दोन प्लॉट त्याने विकत घेतले होते ते आपल्या कापडाच्या व्यवसायाचं अधिक मोठं दुकान घालण्यासाठी. त्याच वेळी जॉननं घेतलेल्या प्लॉट शेजारच्या जागेत आर्मी नेव्ही इमारतीची आखणी झाली. रस्त्याच्या पलीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्याच्या शेजारी हाय कोर्टची इमारत येऊ घातली होती. त्या पलीकडे जीपीओ येऊ घातलं होतं. मुंबईत सर्वत्र नवनिर्माण सुरू होत होत. चैतन्यानं सळसळणाऱ्या मुंबईत येत्या काही काळात देश विदेशी पाहुण्यांचा पायरव वाढणार होता. या सगळ्याचा योग्य अंदाज कापडाच्या व्यापारात मुरलेल्या जॉनला येत होता. वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीचं भान त्याला होतं. जात्याच धाडसी असलेल्या जॉननं मुंबईतल्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपला पहिला विचार बदलून त्या प्लॉटवर टोले जंग हॉटेल बांधण्याचा विचार सुरू केला.
0: श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: अज्ञात मुंबई क्रमशः वाचनाचा 33वा भाग आपण ऐकला आणि आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा गीतबहार.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं. सुरेश वाडकर यांनी गायलं होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट एक फूल चार हाफ आणि संगीत होतं अनिल मोहिले यांचं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. श्रोते हो, आज सकाळी 11:05 सहज संवाद. संवादक दिनेश आडावदकर. सहभाग उद्योजक लेखक आणि वक्ते डॉक्टर विठ्ठल कामत. आज सकाळी 11:05 अवश्य ऐका सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. भावधारा.

कवी विंदा करंदीकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना अरुण डाते यांच्या स्वरात.

त्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 10 वाजतायत, प्रसारित करत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुरेश वाडकर, सुधा जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात बाळा जोजोरे या चित्रपटातलं गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात चल रे लक्षा मुंबईला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार होते अनिल मोहिले.

ऋषिकेश सौरभ आणि जशराज यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 10:20 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

मुलांना त्यांच्या घरी जाऊन किंवा सार्वजनिक जागी भेटणं बापूंना फार आवडायचं, त्यात त्यांना आनंद वाटायचा. अशाच एका भेटीच्या वेळी भारतीय मुलांसाठी मैत्रीचा एक संदेश घेऊन बापूंना भेटायचं असं काही मुलांनी ठरवलं. पण त्याहूनही जास्त हृदयस्पर्शी असा प्रसंग इंग्लंडमध्ये बापूंच्या वाढदिवशी घडला. ईस्ट एंडच्या मुलांनी त्यांना खाऊसाठी मिळणारे थोडेसे पैसे एकत्र केले आणि त्यातून बापूंसाठी लहान लहान वस्तू भेट म्हणून खरेदी करून आणल्या. मायदेशी परतण्याची वेळ आली आणि बापू व्हिक्टोरिया स्टेशनवर आगगाडीत बसले तेव्हा त्यांनी आपल्या यजमानीनबाई म्युरियल लेस्टर यांना विचारलं, अहो ती सर्व खेळणी नीट ठेवलीत ना? तो प्रश्न विचारताना बोमधल्या बालवाडीतल्या त्या लहान लहान मुलांनी त्यांना भेट म्हणून दिलेली ती लोकरीची गुबगुबीत जनावरं, रंगीत मेणबत्त्या, खडूनं काढलेली चित्र बापूंच्या डोळ्यासमोर उभी होती. ते म्हणाले, मी बरोबर आणलेल्या वस्तूंखेरीज आता इथून फक्त त्या मुलांनी दिलेल्या वस्तूच मी माझ्या बरोबर नेतो आहे बरं का. भारतात परत आल्यानंतर लवकरच बापूंना अटक झाली आणि त्यांची रवानगी येरवड्याच्या तुरुंगात करण्यात आली. तिथून बापूंनी बोच्या त्या मुलांना एक पत्र लिहिलं. प्रिय मुलांनो, मला नेहमी तुमची आणि त्या दुपारी आपण बोलत असता तुम्ही दिलेल्या त्या चुणचुणीत उत्तरांची आठवण येत असते. तुम्ही सर्वांनी मला मोठ्या प्रेमानं ज्या वस्तूत भेट दिल्या त्याबद्दल तुम्हाला आभाराचं पत्र पाठवायला मी किंग्जले हॉलमध्ये होतो तोवर मला कधीच वेळ मिळाला नाही. भेट म्हणून तुम्ही दिलेल्या त्या वस्तू माझ्या आश्रमातल्या मुलांना देता येतील अशी मला आशा होती. या आश्रमवासी मुलांबद्दल म्युरियल मावशी तुम्हाला सांगतील, पण मी आश्रमात काही पोहोचू शकलो नाही. तुम्हाला तुरुंगातून एखादं पत्र यावं हे सुद्धा चमत्कारिकच नाही का? पण तुरुंगात असलो तरी मला आपण कैदी आहोत असं मुळीच वाटत नाही, कारण मी कोणताही अपराध केलेला नाही. सर्वांना प्रेमपूर्वक आशीर्वाद, तुमचा तुम्ही म्हणता तो गांधी काका. बापू अशी खूप पत्र लिहित असत आणि त्यातली शेकडो पत्र लहान मुलांना लिहित असत. पत्र लिहिणारं मूल आश्रमातलं असो नाहीतर बाहेरचं, भारतातलं असो किंवा परदेशातलं, बापू त्या छोट्या मित्रांनी पाठवलेल्या पत्रांना नेहमी उत्तर देत. बापूंना पत्र लिहिणाऱ्या कोणत्याही मुलाला त्यांच्याकडून उत्तर आलं नाही असं कधीच घडायचं नाही. आश्रमामध्ये अनेक मुलं होती, इंदू, शारदा, माधवलाल, मंगला, आनंद, जेकोर, पुष्पा, मोहन, वनमाला आणि इतर अनेक. यापैकी प्रत्येकाला पत्र लिहिणं, विशेषतः देशभर प्रवास करत असताना लिहिणं सोपी गोष्ट नव्हती. पण तुरुंगात गेले की मग मात्र बापूंना या मंडळींना पत्र लिहिण्यासाठी वेळ मिळायचा. परंतु बहुधा ते सर्वांना एकच पत्र पाठवित असत आणि कधी कधी वेगवेगळी पत्रही लिहित असत. एकदा येरवड्याच्या तुरुंगातून त्यांनी लिहिलं, सामान्य पाखरांना पंखा वाजून उडता येत नाही, पंख असले की अर्थातच सर्वांना उडता येतं. तुम्हाला कुठे पंख आहेत? आणि तरीही तुम्ही जर उडायला शिकलात तर मग काय, तुमचे सगळे प्रश्न मिटलेच म्हणून समजा. पंख नसतानाही कसं उडायचं ते मी तुम्हाला शिकवेन. बघा मला कुठे आहेत पंख, पण तरीही विचारांनी मी रोज उडत उडत तुमच्याजवळ येतोच की नाही. ही पहा छोटीशी वनमाला आणि तो हरी, हा धर्मकुमार, सगळे इथेच बसलेत. तुम्ही देखील असंच विचारानं उडत उडत माझ्याजवळ येऊ शकाल. विचार कसा करायचा हे ज्यांना माहीत आहे त्यांना यासाठी कोणत्याही शिक्षकाची गरज नाही. शिक्षक आपल्याला फार तर मार्गदर्शन करू शकेल, पण तो विचार करण्याची शक्ती काही आपल्याला देऊ शकणार नाही. ही शक्ती आपल्यामध्ये गुप्त स्वरूपात असते. जे शहाणे असतात त्यांना विचारही शहाणपणाचेच सुचतात. अर्थातच आपल्याला पत्र लिहिणाऱ्या कोणत्या मुलाला काय लिहायचं हे बापूंना माहीत होतं. एखाद्या मुलाला ते लिहित, अरे तुझा अक्षर सुधार, पत्रात कुठेही डाग असता कामा नयेत. दुसऱ्याला ते लिहायचे, दैनंदिनी लिहित जा, त्यामुळे आपले विचार आणि आचार व्यवस्थितपणे लिहून ठेवायची तुला सवय लागेल. पावसाळ्यात किड्यांचा फार त्रास होतो अशी तक्रार करणाऱ्याला ते लिहित, पावसाळ्यात असंख्य किडे जन्माला येतात, तू गोगलगाई पकडत बसू नकोस. असले जीव देव जन्माला घालीत असतो त्या सर्वांचा काय उपयोग आहे ते आपल्याला कुठे माहितीये. श्यामलनं त्यांना देवाबद्दल विचारलं होतं, त्याला बापूंनी उत्तर दिलं, सर्व प्राणी मात्रात परमेश्वराचं अस्तित्व पाहणं हीच ईश्वराची सर्वोत्तम पूजा आहे आणि म्हणून आपण प्रेमानं सर्वांची सेवा केली पाहिजे.

गांधी वंदना हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 10:30 वाजतायत, प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रणजित पाठक यांच्या संतूर वादनात राग बसंत मुखारी. मध्यलय गत सप्तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुतगत ही 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबलासात केली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांच्या संतूर वादनात राग बसंत मुखारी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांच्या संतुरवादनात राग बसंत मुखारी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: सहज संवाद श्रोत्यांनो नमस्कार. सहज संवाद या कार्यक्रमात आज आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर. श्रोत्यांनो संवाद केव्हा होतो तर जेव्हा आपल्या मनाच्या तारा जुळतात आणि आपल्या श्रोत्यांच्या हृदयाच्या तारा ह्या आकाशवाणीशी नेहमीच जुळलेल्या आहेत. आणि सहज संवाद तेव्हाच होतो जेव्हा हा संवाद किंवा या तारा झंकारून उठतात आणि हा संवाद रंगतो. आणि हा संवाद सुंदर होतो जेव्हा संवादासाठी समोर साक्षात विठ्ठल कामत असतात.
1: नमस्कार
0: सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमात.
2: धन्यवाद.
0: आणि आज या सहज संवादामध्ये हा संवाद अधिक सुंदर करण्यासाठी डॉक्टर विठ्ठल कामत आपल्यासोबत आहेत. डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत, एक हॉटेल व्यावसायिक, पर्यावरण प्रेमी, पुरातन वस्तुसंग्राहक, शिक्षण प्रसारक, कराटेपटू, प्रेरणादायी वक्ते आणि आधुनिक श्रावणबाळ असंही ते स्वतःला म्हणवतात. अशा अनेक पैलूंनी युक्त अशी अनुभव संपन्न बहुस्पर्शी व्यक्ती म्हणजे डॉक्टर विठ्ठल कामत. कामत सर, आपलं पुन्हा एकदा श्रोत्यांच्या वतीने आकाशवाणीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आकाशवाणी लवकरच शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करते, त्या पार्श्वभूमीवर हा नव्याने सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आणि त्यात तुमचीही मुलाखत होती, खूप छान योग आज जमून आलेला आहे.
2: आज सर्वप्रथम माझ्या सर्व श्रोत्यांना आणि इडली खाणाऱ्या माझ्या मित्रांना माझा नमस्कार. आज आणि एक गोष्ट आहे, आज पुलंची पुण्यतिथी आहे आणि पुल साहेबांशी माझं पुष्कळदा सुनीतीताई आणि त्यांचा भेट झाली, बोलणं झालं. मला त्यांचे जे विनोद ह्याला आवडायचे कारण त्यावेळच्या परिस्थितीला धरून असायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी जी स्थिती आहे त्याला गिफ्ट ऑफ गॅप ही जी म्हणतात ती फार महत्त्वाचं आहे.
0: समय सूचकता
2: आणि ती समय सूचकता त्यांची एवढी होती. तर पुलांना एकदा एका कलेक्टर साहेबांनी, पुलांना नाही सॉरी, यांना सांगितलं, आचार्य अत्रेंना ते म्हणाले की बाबा तुम्ही एकही वाक्य आकार विकार काही न लावता म्हणून दाखवा. त्या कलेक्टर साहेबांच्या बायकोचं नाव होतं कमल. तर अत्रे साहेब म्हणाले कमल परकर वरकर. आणि कुठे म्हणजे लोकांनी टाळ्या मारल्या आणि त्या दिवसापासून कलेक्टर साहेब म्हणाले आता यांना कधी चॅलेंज
0: परीक्षा बघायची
2: नाही. तसंच आहे, पुलांची परीक्षा बघायची नाही. आणि आज जे आपण नाव ठेवलं आहे सहज संवाद, खरं अतिशय समप्रक नाव आहे, योग्य नाव आहे. त्याला बातचीत म्हणतात आणि बात हिरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हर बात को नहीं कहते, बात मुश्किल से बात होती है.
0: क्या बात है,
2: अब ये मुश्किल वाली बात आपके साथ बैठे तो एकदम सहजपणे आपण बोलत जाऊ. चला.
0: आणि हा सहज संवाद सुंदरही होणार आहे तुमच्यामुळे, कारण इतक्या आठवणी तुमच्याकडे आहेत, इतका अनुभव आहे आणि इतक्या व्यक्तींना तुम्ही भेटलेले आहात. आता पुलांचा तुम्ही उल्लेख केलात, तर पुलांशी कधी प्रत्यक्ष भेट झाली होती का?
2: पुलांशी एकदा नाही, पुष्कळदा भेट झाली. पवार साहेबांचे लहान भाऊ आहेत, त्यांचा सकाळ न्यूजपेपर होता, ते माझ्याकडे नेहमी यायचे. तर त्यांना आमचा माझा बटाटवडा विठ्ठल वडा, तो विठ्ठल का झाला तर वड्याला ठला ठ लावला, दोन वड्यांना तर एक विठ्ठल होतो.
0: क्या बात,
2: कळलं का? त्यामुळे तो विकायचा. त्याच्याबरोबर जी चटणी असायची ती फार सुंदर चटणी. आणि हे माझ्या वर्गातल्या एका मित्राने, तुला कधी बनवता येणार नाही. मग आमच्या वेळी साहेब, आज पण काही आई वडील निगेटिव्ह मोटिवेशन वापरतात पण आजच्या मुलांना ते पचत नाही. पण मला माझे वडील म्हणत होते तुमच्याने कधी हे होणार नाही. माझ्या बहिणीला म्हणायचे, ती पण फार तिने प्रगती केली. आणि मला म्हणायचे, आणि मला एक दिवशी मी धन्य झालो की सिंगापूरमध्ये मला म्हणाले जे मी जलमात करू शकलो नव्हतो नसतो ते तू ऑर्किड हॉटेल करून शक्य केलं आहेस.
0: वा,
2: असं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरी कोणी बोललात ना तर मी श्रोत्यांना एवढंच सांगू शकतो की बाळा त्याचा तू तो निगेटिव्ह बोला तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह करून आपल्याला वापरून घ्यायचं. पाणी हात धु समजा हात धुवायला पाणी दिलं तर ते झाडांना घालता येतं, झाडाचं फळं फुलं फुलतील तसं आहेत.
0: नक्कीच. आपण पुलंचं एक गाणं ऐकूया.
2: हो,
0: गुळाचा गणपती चित्रपटात सबकुछ पुलं ज्याचं वर्णन केलं जातं.
2: वा,
0: त्या गाण्यातून त्यांची आठवण आपण जागवूया.

0: कामतसाहेब, पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, आणि तुम्ही सुद्धा असंच बहुआयामी अष्टपैलू किंवा बहु पेढी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाता. तर तुमची मुख्य ओळख इडली, मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तर ही इडली तुमच्या आयुष्यात कशी आली, कधी आली?
1: माझी आई सर्वात चांगली इडली बनवायची, त्यामुळे ती खायला आमच्या शेजारी चंद्रचूड साहेब राहायचे, वाय विच यशवंतराव चंद्रचूड, नंतर दुसरे लोकूर साहेब राहायचे, पद्मा लोकूरांचे मिस्टर आणि पद्मा लोकूर, डॉक्टर करंडे, ह्या सगळ्या आमच्या घरी संडेला खायला यायचे. आणि माझ्या आईला ते आले नाही तर म्हणा अरे आज आले नाही, काय झालं त्यांना. त्याप्रमाणे सॅटर्डे संडे आणि सुट्टीच्या दिवशी गणेश प्रसाद नाना ट्रान्सलेटर रोडवर आहे तिथे यायचे, आणि मग त्यासाठी आई दोन तीन वेगवेगळ्या चटण्या बनवायचे, आणि त्या पद्मालोकूर तर सांगून द्यायचं पुढच्या आठवड्यात मला हे पाहिजे, हा कामतबाई ते फार चांगलं केलं होतं तुम्ही. तर ती आमची आई आणि करायची. मला जे ऑर्किडचे जे कल्पना जी सुचली, रिड्यूस रियूज रिसायकल, लक्षात ठेवा श्रोते हो की पैसे नसेल ना तर आयडिया इज युअर करन्सी. तुमच्या आयडियाला तुम्ही करन्सी म्हणून वापरा. कसं? तर मी जे मुंबईमध्ये बेराम कॉन्ट्रॅक्टरच्या मिसेस फरजाना कॉन्ट्रॅक्टरने वॉर ऑफ शेफ्स नावाची एक स्पर्धा ठेवली होती की शेफ जे आहेत त्यांची स्पर्धा, तर त्यामध्ये बिर्याणीवाले जाफरबाई होते, नेल्सन वँग

0: नंतर दोन आणि प्रोफेशनल कुक होते आणि मी एकटाच होतो. पाच जण आम्ही होतो आणि ही स्पर्धा मी जिंकलो आणि मी माझ्या माणसांनी सांगितलं ही स्पर्धा आपण जिंकणारच. माझी आई कलिंगडाच्या सालीचे डोसे बनवायचे, म्हणजे काही साल पण वेस्ट गेली नाही पाहिजे, ती पांढरी साल. आणि मी सांगतो आज मी गेल्या आठवड्यातच 74 वर्ष पण मी डोंगर चढून गेलो, ते महत्व आहे त्या सालीला. काय साहेब की तुमचे बोन्स हे जर परफेक्ट लहानात असताना चांगले झाले तर मग एंड पर्यंत ते चालतात आणि तुम्ही टिकून ठेवायला पाहिजे. तर मी ते डोसे केले आणि विद्याला बसवलं होतं, म्हटलं ये तू, कारण बायकोला हो विद्याला बाजूला बसवला, तुला श्रीमंत भिकारी दाखवतो. तर ती म्हणाले असे कसे, हा प्रोग्राम जो ठेवला होता हा फक्त 100 बायकांसाठी श्रीमंत बायकांसाठी आणि त्यांचे ज्यांचे हजबंड इथे चेंबर ऑफ कॉमर्सचे वरती आहेत ते सगळे आले होते. सगळे हाय पोस्ट नाही, श्रीमंत म्हणे गणतीच नव्हती त्या दिवशी, तिथे अर्ध्या गाड्या मर्सिडीजच होत्या. झालं तर माझी बायको मला म्हणाली तुम्ही कसं जिंकणार, म्हटलं थांब तर बघत खरं. मी लिहिलं आय एम गोइंग टू मेक वॉटरमेलन डोसा आणि कलिंगडाचा डोसा केला, त्याला वेगळी चटणी घेतली, ती चटणीमध्ये मी गुळ पण घातला. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडे जे आपण जर्दाळू खातो तर जर्दाळू वाटून केला, कोणाला माहिती नाही की काय केलं. आणि ती चटणी आणि त्याच्यावरती लहानसा डोसा गोल, एक खाऊन बाई लगेच लाईनीत उभी, तर दुसरी म्हणतं प्रमिला व्हाय आर यू स्टँडिंग, यू ऑलरेडी हॅड वन, नो बट दिस इज मिनिमम 2 to 3 यू शुड हॅव. ते ऐकून विद्या खुश झाली, मला म्हणाली काय तुम्ही केला, ती आई जे बनवायची तीच पद्धत मी वापरली. सी हे तुम्हाला शिकण्यासाठी कुठलीही गोष्ट अनुकरण करण्यासाठी पण ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही ना डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवा. तुम्हाला ज्या वस्तू करायच्या असतील हे कुठली असू दे, शिक्षण इलेक्ट्रॉनिक असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, पाकशास्त्र असू दे, संगीत असू दे, स कुठे घेतात, श्वास कधी घेतात, श्वास कधी सोडतात, हे फार महत्वाचं असतं. तसं मीठ कधी घालतात, कारण भाजी मी आमची ती पनवेलला माझी मैत्रीण आहे मंजरी म्हणून, तिची आई तिने मला अंबाडीची भाजी दिली, मी दुसऱ्याच्या बाजारात जाऊन अंबाडी आणली, तिला ऑर्किडमध्ये आणलं आणि तिच्याकडनं करून घेतली. आणि जेव्हा स्टाफने खाल्ली सगळे म्हणाले सर ये वापस बनाओ, बहुत अच्छा है.
1: क्या बात है.
0: हा एक तर काय खायला रुचकर, दुसरं महत्वाचं म्हणजे काय
1: पोषक,
0: आणि तिसरं ग्रीन वस्तू तुम्ही बघता. आमचं रेस्टॉरंटचं तर नावच इकोटेरी आहे, तर ते अशा बायकांना मी घेऊन येतो आणि त्यांना त्यांच्याकडे करवतो, एक दिवस राहायला देतो 5 स्टारमध्ये आणि परत घरी सोडतो. असं केल्यामुळे आपल्या ज्या लोप पावणाऱ्या प्रक्रिया आहेत आणि जे पदार्थ आहेत ते त्यात ते लोप नाही पावणार, ते राहतील आणि ते ठेवण्याचं माझं कर्तव्य आहे, कारण मी हॉटेलवाले रेस्टॉरंटवाले.
1: आणि इडलीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की AI ज्याचा हल्ली खूप बोलबाला आहे सध्याच्या जमान्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
0: हो
1: पण तुमच्या दृष्टीने AI तुम्ही खूप वर्षापूर्वी सुरू केलंय. ए म्हणजे आई आणि आय म्हणजे इडली.
0: हो खरोखर बरोबर बरोबर बोललात, हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे. वा व्हेरी गुड. माझं काय साहेब, माझी आई ज्या पद्धतीने एक एक वस्तू बनवायची, ती बनवताना गाणं गात, म्हणजे ती मराठी कन्नड कोकणी आणि इंग्लिश हे 4 बोलायचे, तर ती मराठीमध्ये पण फार सुंदर नाच रे मोरा आंब्याच्या वनात आणि तिथपर्यंत ते मिरची कुठ ऐकतोय आणि हाताने करायची. तर मी तिला एकदा विचारलं तू असं, ते म्हणाले बाळा हाताने केले ना तर फार चांगले होते. मशीनमध्ये काय होतं साहेब, ब्लेड जी असते ती मिरची कट करते आणि त्यामुळे त्याचा स्वाद येत नाही. ही मिरची दाबली जाते, कट होत नाही आणि त्यामुळे तो स्वाद येतो. त्यामुळे तुम्ही जर रोड साईडवरती गावावरती जर खाल्लं आणि जर वाटायचं असेल तर त्याची चटणी चांगली होणार.
1: इडलीच्या बाबतीत काय,
0: इडलीच्या बाबतीत साहेब काय, तांदूळ पहिले स्वच्छ धुतले पाहिजे आणि इडलीमध्ये 75% राईस आणि उडदाची डाळ. उडदाची डाळ एक डबल हत्ती नावाची मिळते, ती जर तुम्ही 4-5 वेळा धुवून

0: सीत घातली आणि त्याचं वाटण केलं तर ते एकजीव होतं. आणि परपोरेशन म्हणजे ज्याच्यात होल जसं स्पंज तसं परपोरेशन होणार असतं. आणि कधीही इडली पिठामध्ये सोडा घालू नये. सोडा हा आरोग्याला पण चांगला नाही आणि दुसरं सोड्याने पोट फुगतं. आणि तुम्हाला सोडा जास्त खाल्ल्यावरती 10 वर्ष कंटिन्युअस खाल्ला तुमचा हात हलतो आणि तो हात हलल्यावरती माणसाला शेवटी वयाच्या शेवटी पार्किन्सन वगैरे झाला तर त्याचं मेन कारण सोडा. त्यामुळे एरेटेड ड्रिंक जलमात पिऊ नका, पण प्या. पण ते पण साखर कमी घालून थोडंसं मीठ घालून सैदव घालून तर तुमची तब्येत फर्स्ट क्लास राहील. मी आजपर्यंत एरेटेड वॉटर प्यालोच नाही कधी.
1: अच्छा,
0: कधीच नाही.
1: विठ्ठलजी, कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग म्हटलं की त्याच्यामध्ये नफा हा एक खूप महत्वाचा घटक असतो, पण तुम्ही इतकी वर्ष या व्यवसायामध्ये आहात, नफा हा एक वेगळी गोष्ट आहे, पण ग्राहकाचं समाधान, त्याला आनंद मिळवून देणं आणि मगाशी तुम्ही जी उदाहरणं सांगितलीत की दाद देणं, एखाद्या पदार्थाला दाद देणं आणि तो पदार्थ आपल्याकडे उपलब्ध करून देणं ग्राहकांना, हे सगळं कसं तुम्ही संतुलन साधता?
0: हे मी आई वडिलांना
1: आणि त्याच्याबरोबर पर्यावरणाचं भान, हे महत्वाचं.
0: पर्यावरणावर येतोच मी, पण मी ह्या तिन्ही गोष्टी आई वडिलांकडनं शिकलो. झालं काय की माझ्या वडिलांना गिरायकाने नाराज होऊ नये ही त्यांची पहिली अट होती स्टाफला. तर त्याच्यावर एक चांगला शेर आहे, मौत के बाद याद आ रहा है कोई, मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र से मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा दो पल की जिंदगी दे दे मुझे, मेरे दुकान से नाराज होके जा रहा है कोई. तेव्हा माझ्या दुकानातना जर कोणी नाराज होऊन गेला तर मी कबरीतना पण बाहेर येईन किंवा मी राखेतना पण परत जन्म घेईन आणि त्याला खुश करीन. वडिलांचे बिद्ध वाक्य होतं आणि त्यामुळे आज कामत हॉटेलमध्ये आणि ऑर्किडमध्ये सर्वात हाय वर्ल्डमधले सर्वात हायएस्ट रिपीटेड कस्टमर आहे. सगळ्यात जास्त रिपीटेड कस्टमर आमचे फोर्ट जाधवगड नावाचं हे जे जुनं गढी होती त्याला आम्ही जाधवगडी केली आणि त्याला पुण्याला रिपीटेड कस्टमर इज हायएस्ट इन इंडिया. तर ते त्या तुमचं कसब काय असतं, रिपीटेड कस्टमर आला ना साहेब तर तो तुमचा हितचिंतक बनून सगळ्यांना सांगतो. तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची जरूरत नाही आणि तुम्ही स्वतःची ॲडव्हर्टाईज केली ना ती एकदा किंवा दोनदा ऐकली आणि वाचली जाते, पण गिरायकाने केले तर 40 वेळा होते ती. इट इज मल्टी इको. त्यामुळे गिरायकाला करू द्या, गिरायकाला खुश ठेवा आणि एक खुश झालेला आपल्या फॅमिलीला मित्रांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनोळखी माणसांना घेऊन येतो.
1: पण जे नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छितात
0: हो,
1: त्यांनी मुळात ग्राहकांना आकर्षित कशा प्रकारे करून घ्यावं, कारण तुम्ही अशी काही टेक्निक्स खूप छान वापरली
0: आहेत
1: पुस्तकांमध्ये.
0: हो, मी जेव्हा वापीचं हॉटेल करत होतो तेव्हा मला फार मोठी चॅलेंज होती. तर ते हॉटेल एका मुंबईच्या 5 स्टारचं होतं, चाललं नाही आणि मला ते 4 स्टार हॉटेल पटकन रेस्टॉरंटमधनं हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होती. 4 स्टार हॉटेल मी कधी केलं नव्हतं, स्विमिंग पूल नव्हता आपला आणि लोक आम्हाला खरं हिणवत होती की तुम्ही काय करणार. आणि मला तर एका बिल्डरने मुंबईच्या सांगितलं की तुझे वडील धोतर घालतात, शर्ट घेतात, चपला घालतात, ते कधी 5 स्टार हॉटेलचे मालक होऊ शकत नाही. आज माझ्याकडे किती आहेत, बोटावर मोजता येत नाही एवढी आहे. आणि त्याच्या 5 स्टारचा मी कन्सल्टंट होतो, त्याने मला भरभक्कम फी दिली त्याची आणि 2 हॉटेल करून घेतली. मला नेहमी म्हणतो की म्हणायचा आता नाही आहे की मैंने गलती किया यार, ऐसा कपडे में अभी कुछ नहीं होता है. एकेकाळची फ्रेज होती मॅन ड्रेस अँड ॲड्रेस इज इम्पॉर्टंट. आज नाही, आज युअर प्रॉडक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण प्रॉडक्ट बरोबर प्रेझेंटेशन चांगलं लागतं, पॅकेजिंग चांगलं लागतं, पब्लिसिटी चांगली लागते अँड मोस्ट इम्पॉर्टंट पीपल. आमच्याकडे जवळजवळ 4,500 लोक काम करतात पण ते सगळे माझे पार्टनरच आहेत. त्यामुळे मी जे वडिलांनी जे आई वडिलांनी शिकवलं तुम्ही म्हणता, माझी आई कोणाशी बोलताना अरे बाळा तू कसा आहे रे असं बोलायची,
1: प्रेमाने,
0: अतिशय प्रेमाने पण आपुलकीने. दांभिक नाही, नाहीतर पंजाबी लोक अरे तू सी मेरा दोस्त आहे.

0: दोष म्हणून गेला कमरे तर दोन शिवाय चालू असं नाही. माणसाने प्रामाणिक राहावं स्वतः बरोबर आणि दुसऱ्यांबरोबर.
1: तुम्ही तिथे हॉटेल सुरू केलं सुरुवातीला?
0: तिथे केलं तर मी बरोबर आहे. काय होतं, ते लोक थांबत नव्हते आणि कामत नावाचा ब्रँड तिथे गुजरातमध्ये नवीन होता, कोणालाच माहिती नव्हता. तर मी काय केलं, माझ्या 8-10 मित्रांकडनं गाड्या मागून आणल्या आणि मग वडील माझे रागावले, काय करतो तू 2 गाड्यांच्या घेतल्या, आणि त्या अशा पार केल्या की तिथे बघून लोक आतमध्ये गर्दी बघून आतमध्ये यायची.
1: पार करून
0: त्या ज्या पार्क नुसत्या केल्या होत्या, पण ज्यांची यायची त्याला मी ते जर्मनीला एक रेस्टॉरंट बनवलं होतं, तिकडनं वायपर आणलं होतं ते पूर्ण, तर साफ करून द्यायचो. आणि ज्यांना साफ करून दिल्यावरती दुसरे गिराय खायचं नसलं तरी तो यायचा. मग आमची आयडिया काय, साहेब तुम्ही फक्त चहा पिऊन घ्या तेवढ्यात मी क्लीन करून देतो. बरं, चहाला आला, सेल्स इज अगेन सजेस्टिव्ह. सजेस्टिव्ह म्हणजे काय, सर नुसता एक गरम वडा आणू, दोघे आहेत ना तुम्ही, सर एक प्लेट आणतो अर्धा अर्धा खा. मग मनुष्य तयार होतो. आणि माझा विठ्ठल वडा म्हणजे काय, मग तो अर्धा खाल्ल्यावर तो म्हणतो और एक प्लेट लाव, दुसरा खाल्ल्यावरती तो हळूच विचारतो साहेब कुठे चाललात तुम्ही, तो म्हणाला मी बलसाडला चाललो इकडनं 20 किलोमीटर. मग त्यांच्यासाठी काय, आचार 4 प्लेट बांधून दे, म्हणजे 8 प्लेट वडा विकला गेला आणि ती गाडी थांबवल्यामुळे. बोला,
1: म्हणजे अशी काही छोटी छोटी जी तंत्र असतात सर?
0: पुष्कळ तंत्र. का तुम्हाला सांगतो, तंत्र हा मंत्र असतो. तुम्हाला मंत्र त्यांच्या मन अंगात भिनवावं लागतो, त्याला टोचावं लागतो. आणि कस्टमरला म्हणजे आमच्याकडे काय, आम्ही वेटरना हे देतो काय, आपली मुभा देतो की त्याला सांगायला की साहेब तुम्हाला आवडलं नाही तर मी पैसे घेणार नाही. जेव्हा असं बोलतात तेव्हा तो मनुष्य म्हणतो की नाही बाबा मला खाल्लंच पाहिजे, का बघतो काय म्हणून. आणि नंतर वेटरला 10 रुपये जास्त टिप देऊन जातो. त्यामुळे आमचा वेटर हा आमचा सेल्समन आहे. आणि जेव्हा तुमचा वेटर सेल्समन होतो, पण त्याच्या आधी तेव्हा तो गिरायक परत येतो, सर आपका फेवरेट वडा लावू, ते त्याच्या 3 मित्रांसमोर त्याची वाट होते तेव्हा ते परत परत तिथेच येतो. ओळख
1: जो आत्मविश्वास आहे उद्योजकापाशी असावा लागतो की जर माझा पदार्थ किंवा माझं प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं नाही तर पैसे परत देईन, हे सांगण्याचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे
0: साहेब. हा आत्मविश्वास यापेक्षा महत्वाचं काय, तुमचं बेंचमार्किंग महत्वाचं आहे. तुम्ही काय बनवता, माझा सांबार हा बियर सारखा विकला जातो, मी कशाला बियर विकू. माझी चटणी सेम आणि माझा वडा तर ते ह्या इडली ह्या गोष्टींना जगभर, मी मेक्सिकोमध्ये इथे जगात मी जवळजवळ 736 हॉटेल ॲज अ कन्सल्टंट, ॲज अ ओनर, ॲज अ ऑपरेटर मी सग केली. त्याच्यामध्ये प्रत्येककडे आता मी लहान तिथे खाता येत नव्हती लोकांना, मी बटन इडली लावलेलं, काय मटण नाही बटन
1: इडली,
0: आणि त्या बटन इडलीला त्यांचं सॉस लावून त्यांना फ्राय करून दिली. म्हणजे असं दारू बरोबर पण खाल्ली त्याने, व्हेरी नाईस, व्हॉट इज इट, इट्स राईस, ओ व्हेरी नाईस, ओ व्हेरी गुड, असं. त्यामुळे तुमच्या हातात कला पाहिजे, तुमचा कल्पना शक्ती ही फार मोठी शक्ती आहे.
1: नक्कीच
0: बिझनेस साठी
1: आपण एक गाणं ऐकूया.

0: विठ्ठलजी, उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जे यशस्वी होतात त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचं लक खूप चांगलं आहे किंवा त्यांना दैवाची साथ मिळाली, योग चांगला आला वगैरे वगैरे, तर याचं किती महत्व आहे यशामध्ये?
1: आय बिलीव्ह इन लक. आय बिलीव्ह इन लक अँड द हार्डर आय वर्क मोर लकी आय बिकम.
0: क्या बात आहे.
1: तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे तर तुमच्या घामाला तुमचं परफ्यूम समजा. सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा गुरु निवडून त्याला तो धंदा करण्याआधी विचारणं. दुसरं स्वॉट अनालिसिस करणं, तुमची स्वतःची एस स्ट्रेंथ, डब्ल्यू विकनेस, ओ अपॉर्च्युनिटी, ही काय आहे आणि टी इज थ्रेट, हे काय आहे बघून घ्या. मी जगातली फेल झालेली सगळी हॉटेल यशस्वी करू शकलो, रेस्टॉरंट यशस्वी करू शकलो. उलनबातोर म्हणून एक जागा मला माहितीच नाही. माझे जे मित्र होते ते तिकडचे मंगोलियाचे, ते गव्हर्नमेंटने, भारतीय गव्हर्नमेंटने त्यांना तिथे कौन्सिल जनरल केलं होतं. तर त्यांनी मंगोलियाच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टरला सांगितलं, एकच मनुष्य मिळवतो जगात तुझं हॉटेल सक्सेस करून देईल. आणि मी गेलो, चायना थ्रू जावं लागतं, जाणं डिफिकल्ट आहे. आणि ते मी एवढं सक्सेस केलं काय की तिथे पण आज सुरुवात काय केली. पहिली गोष्ट म्हणजे तर आमचे जे जेवण आहे, पहिले एक रेस्टॉरंट केलं इंडियन. आणि सेम तुम्ही सांगितल्यासारखं, इफ यू डोंट लाईक इट यू डोंट पे. सात दिवसात पे नाही, ऍडव्हान्स पैसे आले की आमचं कर. हा, दॅट इज इट. म्हणे काय, दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए.
0: खरंय. आणि आता तुम्ही उल्लेख केला तर परदेशामध्ये पण
1: मी जपानला
0: यशस्वी प्रयोग केलेत. आणि मुख्य म्हणजे इडली या भारतीय पदार्थाला तुम्ही जी प्रतिष्ठा मिळवून दिलीत ते खूप महत्वाचं काम केलं. ते कसं केलं?
1: महत्वाचं म्हणजे व्हॉट यू नो बेस्ट दॅट यू टेक इट फर्स्ट. आणि मग त्याच्यामध्ये चिकन इडली पण केली, त्यामध्ये पोटॅटो इडली पण केली, अंडा इडली, एग इडली पण केली. एक्सटेन्शन हे जेव्हा तुमचं बेस परफेक्ट असेल तसं ज्याला जे आवडतं ते देऊन इडली. आता इडलीमध्ये पण प्रकार वेगवेगळे केले. आता आम्ही ऑर्किडमध्ये विंध्याजला आम्ही याची मिलेटची इडली करतो आणि बाकी चार वेगळ्या हळदीच्या पानामध्ये इडली करतो. त्या सुगंध घेऊन मनुष्य खुश होतो. मला बोलवतो मनुष्य, अरे इधर आओ. एकाने तर माझा हात म्हटलं, मेरा नाही, शेफ को आलो. म्हटलं नाही नाही, पहिले आपका करायगा. क्यों? मेरा माँ ऐसा ही बनाता था. एका

0: आपल्याला त्याच्या जुन्या गतवैभवाची किंवा गत खाल्लेल्या पदार्थाची किंवा सगळ्यात महत्वाचा त्याच्या आई वडिलांची आठवण येणं खाताना हे अच्युत आनंद आहे.
1: वाह वाह, क्या बात आहे.
0: म्हणजे त्याच्यापेक्षा माझी एक स्टोरी तुम्हाला सांगतो.
1: सोपं सूत्र तुम्ही सांगितलं
0: हो साहेब. पण मला मला सौदी अरेबियामध्ये हॉटेलसाठी बोलवलं होतं आणि मी ज्या माणसाने बोलवलं तो तिकडचा नंबर टू श्रीमंत मनुष्य होता. तर त्याला मला यांनी तो दुंबा आणला. दुंबा म्हणजे मोठा हे असतो. तर मी ते खाल्लं नाही. मी म्हटलं नाही, मी इकडे कॅन्टीनमध्ये जेवतो. कॅन्टीनमध्ये म्हणून गेलं तर कॅन्टीनच्या शेजारी आणि एक कॅन्टीन एका माणसाचं होतं. तो कर्नाटकचा होता. मी त्याला म्हटलं अरे फिश करी राईस आणि काय हे देशील करतो म्हणाला. आणि त्याने जो फिश करी केली होती जशी माझी आजी बनवायची, तर मी त्याचा हात असा असं केलं आणि त्याला 20 दिराम टीप दिली. जेवण 5 दिरामचं. तर तो म्हणाला मला नको साहेब हे पैसे. म्हटलं का? तर तो कन्नडामध्ये म्हणाला मी साहेब 10-11 भाषा चांगल्या बोलतो, तर त्यामुळे त्याची भाषा नमगे बॅडा मला नको. मी म्हटलं अरे का? मला झाला माझा विजा, मला जाता येणार नाही, राहता नाही, मला विजा एक्सटेन्शन मिळत नाही, करून देतो म्हटलं. मी त्या माणसाला सांगितलं हे माझं काम आहे, मला करून द्या. आणि त्याने 2 दिवसात करून दिला आणि मी आलो नुसत्या चांगल्या जेवणामध्ये. म्हणून तो मार्ग पोटातून जातो.
1: मन जिंकण्याचा मार्ग पोटात,
0: मन जिंकण्याचा मार्ग पोटातून.
1: अगदी खरे.
0: बोला.
1: खूप छान. नव्याने जे व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना तुम्ही 3 महत्वाच्या गोष्टी कोणत्या सांगाल?
0: सर्वात महत्वाचा खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. दौलत दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं. बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. कहता है विठ्ठल इंदिरा वेंकटेश कामत.
1: क्या बात है.
0: ही साहेब काय लोक सांगतात म्हणून जर तू धंदा करतो आहे तर तो तुम्हाला काही उपयोगी नाही. तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही तुम्हाला आवडणारी गोष्ट, पण तुम्हाला आवडेल तर ती कस्टमरला आवडेल असं नाही. ती कस्टमरला आवडण्याजोगी करणे तुमचं काम आहे. म्हणजे इडली रोज खाऊन मनुष्य कंटाळला तर तुम्ही त्याबरोबर फ्राय इडली करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही ती इडली वेगवेगळ्या पद्धतीने देणं. जसं मी लंडनला बटन इडली केली, ती बटन इडली म्हणजे मी एका कपात सगळे लहान लहान इडल्या घालायचो, त्याच्यावरती सॉस घालायचो 3 प्रकारचं, सफेद, येलो आणि रेड. ते इंडियन ते आपल्या ट्राय कलर सारखं दिसायचं. आणि लोक ट्रेनमध्ये असं टूथपिकने खायचं इडली खुश. विकायला तू कल्पना शक्ती तुमची.
1: तुम्ही नाव पण एक छान दिलं,
0: राईस डम्पलिंग विथ विथ कोकोनट सॉस. ते फार चाललं साहेब. आज पण मी लंडनला
1: इंडियन राईस पुडिंग,
0: इंडियन राईस पुडिंग इडलीला पण हो, कारण ते काय साहेब चायनीज मध्ये डम्पलिंग आणि ह्याच्यामध्ये गुजराती लोकांसाठी राईस पुडिंग. तर ते ज्याला जे जमतं
1: भावे
0: हो मन मन भावे मुंडिया इलावे तसं आहे ते. तर लोकांना असं आहे ते त्या गोष्टी तसं द्यावं लागतात तुम्हाला. मी ते भटुरा जे पहिल्यांदा केलं लंडनला अमेरिकेला बार्कले युनिव्हर्सिटीच्या बाहेर, तर पसंद रेस्टॉरंटला, तर ते मला अमेरिकन येऊन विचारायचं तुम्ही हवा कशी पंप करता आतमध्ये, कारण ते एवढं वाव. पण त्या फुगण्यामुळेच आणि ती फुगल्यावरती ती अशी नाचली कढईमध्ये ना का समोरच्याला आय वॉन्ट दॅट.
1: क्या बात आहे.
0: फूड इज इटन बाय आईस हे लक्षात ठेवा. जेवण हे डोळ्याने खाल्लं जातं.
1: पदार्थ नाचला तर तो खाणाराही
0: खाणारा डबल नाचतो आणि हो त्याला पण नाच नाचून ती मी दमलले तसं आहे. तर तसं लगेच तो खाण्यासाठी ऑर्डर देतो. दुसरा स्मेल. स्मेल मध्ये स्मेल हा दुर्गंध नाही तर सुगंध म्हणतो. तुम्ही जर चांगलं हे केलं, तुम्ही कुठलंही व्हेजिटेरियन खाणाऱ्याला पण पापड जरी भाजला गेला तर तो म्हणतो अरे यार पापड म्हणलेलं गे चलो असं आहे ते. मक्याचं कणीस चांगलं भाजलं समोर आहे, मीठ लावलं, मनुष्य खुश.
1: आता तुम्ही मगाशी बोलताना एक सूत्र सांगितलं, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आपल्या आईची किंवा वडिलांची आठवण तो पदार्थ खाताना आली तर तो पदार्थ चांगला झाला असं एक सोपं सूत्र तुम्ही सांगितलं.
0: हो
1: तसंच तुम्हाला जुन्या गोष्टींची पण खूप आवड आहे, म्हणजे पुरातन वस्तू संग्रहालय केलेलं आहे.
0: माझे 2
1: छंद कसं काय?
0: एक तर माझ्या

0: बाळासाहेबांच्या घरी मी म्हटल्यावरती बाळासाहेबांनी मनोहर जोशींना सांगितलं, पंत बघा तुमच्या तुम्ही जोशी आहात, हा कामत आहे इडलीवाला, पण बघा कसं फटाफट बोलतोय. आणि भटजी माझ्यावर खुश झाले. आणि काय झालं, भटजी पण असं करतात, साहेब म्हणाले बोलतोय, हो साहेब काय साहेबांचं पाठांतर आहे, खरं तेवढंच चांगलं होतं, म्हणजे तीन चार श्लोकच मला चांगले येतात. आणि ते म्हणा असज्जना भक्तीपंचेची जावे असं जे लहानपणी आमच्या शाळेत करायचे ती आठवण अजून राहते. आणि त्यामुळे तुमचा कधी कधी काही ठिकाणी तुम्ही जेव्हा जातात, हा मला बेळगावला बोलवलं होतं, तर तिथे माझ्याबरोबर 85 वर्षाची बाई नाचली आणि दुसऱ्या दिवशी पेपरच्या फ्रंटमध्ये मी आणि ती बाई मॅडम, तर कितीतरी हॉटेलवाले आणि जे तो पेपर कन्नड आणि चार पेपरात आल्यावरती दोन्ही साईडला जेवढी कामत उठवल्या ती फुल होती, कारण पेपरामध्येच विठ्ठल कामत नाचताना आला. त्यामुळे प्रत्येक हेनरी मराया आणि या बाजूचा अरे काय तो विठ्ठल नाचला, अरे काय केलं. पण मी गेलो होतो त्यांना त्या प्रोग्रामला, त्यांना एक मंदिर बांधायचं होतं आणि त्यांना हॉल करायचा होता, म्हणून लहानसं तिकीट ठेवा बाकी कलेक्शन करायचं काम माझं आहे म्हटलं. आणि फार त्या बाई माझ्या अंगावर काटा आला होता. ती तिकडची कित्तूरबाई फेमस होती, तर तिला एकदम ती म्हणाली मी बघा कसं तुमच्यावर नाचते. मी केलं तसं. एकदा आपले जे ह्याचे सिन्नरचे साहेब होते माझ्याकडे एकदा इडली ऑर्किड वाचून आले आणि मला म्हणाले की तुम्ही उद्या आमच्या इथे परवा या. मी गेलो त्यांच्या इथे गावात गेलो, तर त्या जायच्या आधी 9 वाजता जेवण, मी जन्मात 9 वाजता नाही जेवलो, म्हणजे माझं जेवण 1:30, 2:30, 3:30 काय विठ्ठलाला जेवणाचा टाइमच नाही, नैवेद्य आला तर खायचं नाही तर नाही. तर झालं, मी गेलो तर त्यांनी रस्त्यात गाडी थांबवली आणि म्हणाले आताच चला 1 किलोमीटर दूर असं लेझिम घेऊन. तर लेझिम मी ते उतरलो, म्हटलं थांबा, उतरवलं आणि मी त्यांच्या बरोबर जे लेझिम केलं ते जिथे प्रोग्राम होता त्या समारंभाला डायसपर्यंत पोहोचलो. तर ते मला येऊन म्हणाले की साहेब हो काय गडबड झाली, काय झालं, आधी 7-8 हजार लोक होती, तुमच्यामुळे ते आता जर 35 हजार झालेत. तर मी म्हटलं ठीक आहे साहेब, बघू ना जाऊ ना. मी भाषणाला सुरुवात करणार, एक बाई आली, मला तुमचं भाषण ऐकायचं नाही आहे, मला लेझिम तुमच्याशी करायचं आहे. म्हटलं या वरती या मॅडम आल्या. आणि ती बाई माझ्या बरोबर नाचली आणि मी तिला म्हटलं ही वांगी फोड म्हणतात, हो हो वांगी फोड मला येते. मग आम्ही दोघांनी केल्यावरती काय म्हणजे विचारू नका हैदोस झाला. तर परत दुसऱ्याशी तेच प्रत्येक पेपरमध्ये आल्यावरती माझे मॅनेजर फोन करतात, सर तुम्ही कायम येत जायचे कारण आज सेल डबल ट्रिबल झालेला आहे. तर हे असं होतं, रिमाइंडर
1: असं म्हणतात
0: विठ्ठलाची पेक्षा इट इज कॉल्ड अ रिमाइंडर. लोकांचं काय असतं साहेब, अभिषेक आहे ना देवाला जो करतात तो कस्टमरला केला पाहिजे.
1: क्या बात आहे,
0: जेव्हा तुम्ही कस्टमरला अभिषेक करता रिकॉल व्हॅल्यू रिमाइंडर और मोस्ट इम्पॉर्टंट सॅटिस्फॅक्शन. तुम्ही जेव्हा सॅटिस्फॅक्शन त्याला देता तेव्हा तो काय करतो, दुसरीकडे जाऊन तो पदार्थ खाता म्हणतो हाय हे काही नाही माझ्याबरोबर, चल विठ्ठल कामतकडे जाऊ. असं आहे, तर ते तुमची ताकद तुमच्यात असली पाहिजे. आणि ती ताकद साहेब जसं माणसाला वाटतं मी अत्युच्च शिखरावर पोहोचेन, तसं गिराईकाला तुम्ही समाधानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवलं पाहिजे, तरच तुम्ही करू शकता. जपानमध्ये मी लाईन लावली होती, मी 18 रेस्टॉरंट केली, काय लाईन लावली लाईन. आणि काय केलं साहेब, लोणच्यामध्ये किसमिस आणि जर्दाळू आणि केसर आणि त्याला लावून मी नान द्यायचो लहानशी, त्याच्यावरती कापलेले बदाम पिस्ता आणि त्याचं कश्मीरी नान, एवढी फेमस. काय विचार, वर चालू झालं मी कश्मीर घातलं का पेपरात कश्मीर नाव येतं. तुमचे डोळे उघडी ठेवा तुम्ही. आता दारूवाल्यांना मी सांगतो की हॉर्मुझ म्हणून कॉकटेल करा, हॉर्मुझ हॉर्मुझवर जो चर्चा चालली आहे तुम्ही हॉर्मुझ करा, तुमचं कॉकटेल जाणारच, चांगलं केलं तर डबल पिणार.
1: कुठेतरी वर्तमानाला
0: जोडणं फार महत्वाचं असतं, वर्तमानाला किंवा तुम्ही एकदम म्हणजे ओल्ड ट्रान्स. आता हेल चॉकलेट चालेल.

0: हेल म्हणजे काय आहे तुमचं काळा जसं डार्क चॉकलेट काय हेल चॉकलेट आहे.
1: म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर वर्तमान आणि भूतकाळ याचं भान ठेवलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
0: वा वा वा वा तुम्हाला वाटतं तुम्ही विठ्ठल कामत झालात.
1: श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम सहज संवाद आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर विठ्ठल कामत.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
1: श्रोतेव डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत आपल्यासोबत आज सहज संवाद करतायत आणि आपणही त्यांच्याशी संवाद साधू शकता. 45 15 41 29 45 15 41 30 हे आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्या संपर्क.

0: सर, तुम्हाला माणसांची खूप अचूक पारख आहे, जे एका यशस्वी उद्योजकाला अतिशय आवश्यक असतं. आणि प्रतिष्ठा, पद, शिक्षण, लौकिक या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणूस म्हणून समोरच्या माणसाचा विचार करता, तर ही जी संवेदनशीलता आहे ती आणि तुमचा व्यवसाय याच्यामधला ताळमेळ कसा तुम्ही साधता?
1: साहेब, ही संवेदनशीलता मला माझ्या आईवडिलांनी रुजवली. एकदा सम्राटमध्ये 3:30 पावणे 4 एक व्यक्ती आली. 3:30 वाजेपर्यंत आमचा दरवान बाहेर असतो, म्हणजे तो जर चांगले कपडे नसेल फलाना तर तो दरवानला बघून लोक येतच नाहीत आतमध्ये असे. पण हा मनुष्य एकदमच फार हलाखीच्या परिस्थितीत एक मनुष्य आतमध्ये आला. त्याला बघितलं, माझ्या वडिलांनी नमस्कार केला, नमस्कार नमस्कार, या बसा बसा. तो म्हणाला, नाही माझे कपडे काय पाहिजे? मग वडिलांना काय ते त्याने सांगितलं आणि वडील मला म्हणाले, दे त्यांना. त्याने ही 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला 20 म्हणाले, मी त्यांना लगेच रुबाबात त्या मॅनेजरसाना 20 रुपये दे. आणि तो 20 रुपये दिला, बघत राहिला. आणि त्याने वडिलांकडे एकदा बघितलं, वडिलांनी तिरकी नजर माझ्याकडे मारली. मी मारावून जास्त हाताने मारण्यापेक्षा

0: जास्त ती नजर होती. काय पाहिजे सांगा ना. मी जरा जोरात बोललो, काय पाहिजे सांगा ना. तर म्हणाले 20,000. वडिलांनी न बघता असं केलं. मी लगेच त्याला 20,000 मोजून दिले. तो वडिलांना नमस्कार केला त्याने आणि तो निघून गेला. म्हणाला हा मनुष्य लक्षात ठेव बरोबर, पुढच्या वेळी जर आला आणि जर 40 मागितले तरी त्याला दे. तुझ्या वडिलांकडे काही नसताना याने 100 रुपये दिले होते मला, तर तू आज मी त्या माणसाला शोधतोय, 1 करोड पण देऊन टाकेन. आता हे माझ्यात रुजवणारे माझे वडील. आई पण, आई काय करायची, तर आमच्या घरी जुन्या गावच्या बायका वगैरे कधी यायच्या, तर माझ्या वडिलांना एक सवय, वाईट सवय होती. जाताना ते आईला थोडे पैसे द्यायचे, मला वाटतं काय आयडिया असेल त्यांची, ते करवटीला खर्चासाठी. पण आई ना नेहमी, मी आईला आयडिया सांगितली होती, तू डबल सांग म्हणजे अर्धे देतील, पण ते जमलं नाही तिला. तर ती गेले, वडील गेले का, मी तर किती दिले, नाही रे मी 500 म्हणले होते, 250 दिले. तर मी तिला सांगा तू डबल माग ना, तर नाही ऐकायची. आणि ते एकदा 500 तिला दिले, 5 नोटा 100 आणि तिची एक म्हातारी बाई आली आणि काहीतरी बोलली आणि आईने त्या 5 नोटा तिला देऊन टाकल्या. माझा जळफळाट, म्हटलं आई काय केलं ग, थांब रे तू नंतर बोल. मग ती गेल्यावर म्हणाली अरे बाळा, ही बाई मी लहान असताना मला जत्रेला घेऊन जायची आणि तिच्या खर्चाने कुंकू आणि प्लास्टिकच्या बांगड्या द्यायची मला. त्या दिवसापासून मी माझ्या लाईफमध्ये देताना आईची आठवण हात आखडता घेत नाही, कारण माझ्या आईचं प्रिन्सिपल आहे, द हँड दॅट गिव्ज इन प्लेंटी रिसिव्ज इन अबंडन्स. जो 2 हाताने देतो त्याला 100 हाताने मिळतं. मी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
1: तुम्हाला नोकरी करण्याविषयी कधी वाटली नाही, म्हणजे वडील तर या व्यवसायामध्ये होते, पण वडिलांनी कधी असा आग्रह केला की तू या व्यवसायामध्ये येण्याऐवजी नोकरी कर, कारण व्यवसाय म्हटलं की एक अस्थिरता असते त्याच्यामध्ये.
0: सर मला त्या अस्थिरतेला मी घाबरत नाही, पण प्रॉब्लेम काय आहे, मला पायलट व्हायचं होतं. आमच्या शेजारी येथे पायलटची बॅग आणि त्याचे कपडे बघून मी भारावून गेलो. हे मी मुद्दाम सांगतोय की मुलांना असं कोणाचे कपडे बघून, कोणाचा सेंट बघून, कोणाची गाडी बघून भारावून जाऊ नका. तो काय, त्याच्या आतमध्ये काय, त्याची अबिलिटी काय आणि त्याच्यातला माणुसकी काय, या 4 गोष्टी. माझ्यात माणुसकी आई वडिलांनी भिनली, माझ्यातला माणूस आणि माझं माइंड एकत्र चालू केलं. मी घामाला अत्तर समजतो आणि सर्वात गिरायकाचं अच्युत समाधान, दिस इज माय सक्सेस. रिपीटेड गेस्ट इज युअर सक्सेस.
1: पण तुम्ही एका नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला होता, तसं काहीतरी पुस्तक तुमच्या
0: आलत नाही. ते अहो आमचे वडील आहे ना, त्या काळी सगळं निगेटिव्ह हे चालायचं. काय निगेटिव्ह, त्याला तुम्हाला निगेटिव्ह मोटिवेशन चालायचं. निगेटिव्ह मोटिवेशन म्हणजे काय, तुम्ही करू शकणार नाही, तुम्हीच करू शकणार. तर मला विचारलं तुला, एकदा मी माझ्या शेजारी तिथे जो टेलर होता त्याने मला सफारी शिवून दिला त्याच्याच कपड्याने, तेव्हा बॉस्की म्हणून एक कपडा यायचा, तो चालायचा पुष्कळ. तर वडिलांनी बघितलं, 100 रुपये कमवायची ताकद नाही तुझी, 100 रुपये कमवायची तुझी ॲबिलिटी नाही आणि बॉस्कीचा कपडा घालतो. तो मला तो मनामध्ये राग आला. मग मी म्हटलं चला, तर ही ॲडव्हर्टाईज पाहिली एका फार्मास्युटिकल कंपनीची, मग शाप धम नावाची कंपनी होती. मी गेलो तिथे आणि गेल्यावरती मी तर आपल्या चपला घालून आणि सगळे लोक टाय बी लावून सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. पण मी त्यांना, मला त्यांनी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये बघितलं आणि त्यांना, त्याच्या शेजारी 2 चमचे इथे 2 चमचे तिथे बसले होते बाजूला, आणि चेअरमनने विचारलं, कॅन आय आस्क यू 1 इझी क्वेश्चन और 5 डिफिकल्ट क्वेश्चन. 5 इझी क्वेश्चन और 1 डिफिकल्ट क्वेश्चन. तेव्हा मी त्यांना म्हटलं 1 मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. तर ते म्हणाले टेल मी विच केम फर्स्ट, काय आलं पहिलं, कोंबडी का अंड. मी म्हटलं कोंबडी, तर का अंड का नाही, म्हटलं सेकंड क्वेश्चन मला घेतला. हजर जबाबीपणा, बाळासाहेबांचा माझा हजर जबाबी. कधी मला भेटलो का त्यांच्याबरोबर आम्ही, कामळ एकदा वडासाहेबांनी मला फार चांगला फोन केला आणि सांगितलं का मतला का मत द्यायचे.
1: अच्छा.
0: का मतला

0: कामत द्यायचं
1: बाळासाहेबांकडे ग्रेट म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड आणि हजरत बाबी पण
0: कामत नेहमी कामात असतात असं तुम्ही त्यांना सांगू शकला.
1: मी त्यांना काहीच बोललो नाही का, कारण मला ते कामाला लावतील मग परमनंट. त्यांचं म्हणजे असं अमर प्रेम, साहेब असा मनुष्य जगात होणे नाही.
0: श्रोत्यांना जाता जाता काय सांगाल, तुमची जी लेखनाची प्रेरणा आहे आणि अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहे, तर आगामी काही विचार आहे का डोक्यात?
1: तीन आहेत ती केलेली आहे. त्याचं माझ्या जीवनात ज्या मिस्टेक झाल्या त्या इतरांनी करू नये त्यासाठी एक लिहिलं आहे. दुसरं मी जे आता लिहिलेलं पुस्तक ते इंग्लिश करतोय, यश अपयश आणि मी. माझ्या आईला अल्झायमर डिमेन्शिया पार्किन्सन झाला होता. मी दे वरती बघितलं म्हणतं, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त को वक्त नहीं लगता वक्त बदलने में. 14 महिन्यात वक्त बदलना. आईने एबीपी माझावर येऊन गाणं म्हटलं. हो, तिने चांद सी महबूब बाहो में भी ऐसा मैंने सोचा था, हा तुम बिलकुल वैसे हो जैसा मैंने सोचा था. पण ते गाणं झाल्यावरती ज्या प्रेक्षकांनी टाळ्या मारल्या, तर जी बाई माईक घ्यायला आली तिच्या गालाला हात लावून म्हणते, तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, आणि लोकांनी हैदोस घातला. असं आहे. तर हे तर ते मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांना सांभाळणं हे आपलं परम कर्तव्य आहे. दुसरं, लोक जे शेजारी पाजारी लोकांचा दुस्वास करतात ते चुकीचं आहे. तुझ्यात आहे तर तू येशीलच वर, कोणी तुम्हाला खाली खेचू शकत नाही. मला कितीतरी लोकांनी सांगितलं, तुम्हाला बाप धोती पेनताय तो तुम 5 स्टार का मालिक बन नाही सकताय.
0: आता खोटं ठरवलं
1: साहेब, खोटं ठरणारच मी नाही, कोणी खोटं ठरू शकतो. ड्रेस आणि ॲड्रेस इज नो मोर, ॲबिलिटी अँड टेनॅसिटी, हार्डवर्क आणि शेवटी गिव व्हॉट पीपल वॉन्ट नॉट व्हॉट यू वॉन्ट.
0: मला असं वाटतं आपण कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे आणि याच तुमच्या संदेशावर आपण श्रोत्यांचा निरोप घेऊया. पुन्हा कधीतरी तुम्ही संवादासाठी याल
1: सर,
0: आश्वासनाचं.
1: संवादासाठी मुद्दा मिळेल, भेटण्यासाठी पण येईल. तुमच्याकडनं शिकण्यासारखं पुष्कळ आहे आणि जे तुम्ही पटापट चालवता, यू आर ॲट द पीक. थँक्यू, ऑल द बेस्ट.
0: धन्यवाद सर.

सहज संवाद सहज संवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र दुपारचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता.

0: Papar.
1: ऑफिस ची वेळ ताईचा क्लास
2: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितक नको मनावर ओझ इतक
1: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलक फुलक
3: हलक फुलक

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई कामवाले मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय. बर बर देते हा आईला फोन. आई हे आई मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
0: बर दे इकडे फोन. हॅलो. हा बोला मावशी. काय म्हणताय? बरं नाहीये. ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हां मग या, आधी तब्येत महत्वाची. हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून. हां बरं ठेवू का मग फोन? हो हो बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाहीये ना म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4थीला का 5वीला तर आहे.
0: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना.
2: हो.
3: आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय गरिया तुझं, पण मी काय म्हणते राहुल रिया, कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसत रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं शाळेत जातोस का, तर तो म्हणला कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोल मजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघं जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
0: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना. तो मिळालाच पाहिजे.
0: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं करिया, या पुढं लक्षात ठेव.
1: कुठला क्रमांक म्हणलास दादूड्या?
3: 1000

0: 93 चाइल्ड हेल्पलाईन.
1: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
0: आता कोण आहे बर? हॅलो, कोण बोलतय? कोण? छकुली. काय म्हणते ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर, थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
2: हा दे इकडे फोन, दे
0: घे.
2: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय? अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं? अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
0: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई.
2: हो ना रे,
1: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
2: अगं पण
0: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
1: म्हणजे?
0: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ, कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
1: हो,
0: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
1: कोणती रे दादुड्या?
0: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
1: हो रे.
0: त्यांच्याशी शेक हँड करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती. म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
1: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
2: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या छकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
0: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने छकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
1: म्हणजे छकुलीनं खेळायचंच नाही?
2: अरे असं कुठे म्हणाले मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
3: हा तसंही तिची जेवणाची फार नखरेत बर का, पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
2: नाही ना गो.
0: ए आई, छकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
1: ए दादुड्या, माझ्या हो का घसरलास?
0: का म्हणजे? मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
1: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहिती

0: ना, मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही।
1: बरं, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
0: ए आजी, कडू लागते ती भाजी।
1: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बरं का? त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
2: काय मेथीच्या भाजीचं?
1: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
2: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
3: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते किंवा आंबाडीमध्ये केसांचा भुसका. अगं, माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती, जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हंटल का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे, मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केस चिरलेली होती. मग तू बघ, म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
0: हा बरोबर आहे.
3: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
2: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली 4 वेळा धुतली होती, पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती.
1: अगं, त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना. नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जुडी.
0: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजारहाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नाही का?
2: ए, त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया.
0: ए काय ग आई?
1: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
0: काय आजी, तू पण?
1: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
3: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का. आणि या लाडामुळे ना जरा ती कामचुकार झाली सारखी वाटते.
0: कामचुकार? मीच कामचुकार?
3: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना 2-3 दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
1: खरंय तुझं राहुल.
0: ए दादूड्या, काही पण का.
3: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
0: ए दादूड्या, लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
3: हो का?
0: 1098 वर फोन करून सांगेन.
2: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
3: बरोबर,
0: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
2: मग
0: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
1: वा वा,
3: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
0: कोणती?
3: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
1: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहतं
3: आणि मनही शांत राहतं.
1: खरंय तुझं.
4: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
3: रिया, तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचा नाही का.
2: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
0: हो हो, माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
3: रिया, तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं, तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
1: रिया, तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
2: काय?
1: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी. आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
2: बर,
1: आणि तशी ती फ्राय भाजी करून 8 दिवस खाऊ घाल
2: बर.
1: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
2: हो, अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
0: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
2: हे मात्र अगदी छान.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार.
5: रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
3: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक,
5: हलक फुलक.
6: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना. त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणीनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो, त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध, आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो, त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो, त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा, आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो, त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे. आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो, त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे, आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल, त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे, आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे, आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही, आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे, आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं, त्यातलंच त्यांचं हे एक

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्रशल्य चिकित्सक डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉ भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तरं द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात, याला

0: आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय? कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे दोन डोळे मिळतात, त्यामुळे दोन व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
1: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते? कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं?
0: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवतायत देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
1: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का? आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
0: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
1: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
0: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा, या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते, कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते, किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत, एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं, 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो, त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो, त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपर्यंत तर तो करू शकतो का?
0: मगाशीच जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये, मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिकोलिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झाला.

0: व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात, तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील हातामध्ये, किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्हीमधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्ही चाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात. चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजून

0: हर या बाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे.
1: सोशल मीडियाचा वापर,
0: सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची बाजू
0: होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे. आणि आता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्रपेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळ किंवा काही खाजगी हॉस्पिटल यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व्ह करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्त सत्ता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमानी पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास, पूर्ण महिना, 12 महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथे पूर्ण वेळ नेत्ररोगतज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रक, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.

0: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
1: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत. आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं, की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं, याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत, अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
0: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
1: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
0: फॅसिलिटीज.
1: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
0: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
1: नक्कीच, नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
0: देवाशी रिलेटेड ज्या समजुती
1: ज्या असतात यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ह असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
0: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
1: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
0: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
1: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता, हे जग अनुभवता.
0: आणि तुमच्या डोळ्यांनी कुणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

पुलंच्या साहित्याने आपल्याला जीवनाकडे बघण्याचा खूपसा सुस्पष्ट असा दृष्टिकोन दिलेला आहे. जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींकडे जमेल तितकं दुर्लक्ष करण्याचा विवेकीपणा पुलंच्या साहित्याने आपल्याला दिलेला आहे.

पुलंचं माणसांचं निरीक्षण अत्यंत अफाट असं होतं. आपल्या अवतीभोवतीच्या साध्या मध्यमवर्गीय माणसांमधील विसंगती शोधून त्यांनी ती पात्रांच्या रुपात अजरामर केली. मग चितळे मास्तर असोत, सखाराम गटणे असो, अंतू बर्वा असो किंवा नारायण, ही पात्र काल्पनिक आपल्याला कधीच वाटत नाहीत. ती आपल्याच घरातली किंवा शेजारची वाटतात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असले

0: ले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफएम गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने पुलांनी संगीत दिलेली गाणी आपण आजच्या गीतबहारमध्ये ऐकतोय. पुलांच्या जगण्यात एक अथांग रसिकता होती. जगण्यावर प्रेम करावं हा संदेश त्यांनी केवळ साहित्यातून दिला नाही तर तो स्वतः जगून दाखवला. त्यांच्या विनोदामागे माणसांबद्दलची प्रचंड सहानुभूती, करुणा आणि प्रेम होतं. त्यामुळेच त्यांचा विनोद वाचताना डोळ्यात हसू आणि कधी कधी नकळत पाणीही यायचं.

पुल यांच्या व्यक्तिमत्वाचे खरं तर अनेक पैलू होते. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तिथे आपला एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या लेखनातून उतरलेला विनोद कधीच कुणाची टर उडवणारा किंवा बोचणारा असा नव्हता, तर तो माणसाच्या स्वभावातील विसंगतीवर हलकेच बोट ठेवणारा होता. पुलंच्या साहित्यावर प्रेम करता करता

मुलं जितके कलेने मोठे होते तितकेच मनाने सुद्धा श्रीमंत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी पु ल देशपांडे फाउंडेशन या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मदत सामाजिक संस्था रुग्णालय अंधशाळा आणि गरजू कलावंतांना केलेली आहे. आणि स्वतःला जे मानधन त्यांना मिळत असे ते त्यांनी समाजाला अशा रीतीने परत केलेलं आहे. आनंद देणं आणि आनंद घेणं यापेक्षा दुसरं मोठं पुण्य नाही हीच खरं तर पु ल यांची जीवनशैली होती.

आज पु ल देशपांडे आपल्यात नसले तरी त्यांनी मागे ठेवलेला साहित्याचा आणि आनंदाचा ठेवा प्रत्येक मराठी घराघरामध्ये जिवंत आहे आणि म्हणूनच ते मराठी संस्कृतीचे खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर भूषण आहेत. आनंदयात्री पुले यांना विनम्र आदरांजली. आज इथेच थांबूया.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

0: अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्यूयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेअर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात 2रा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात 2रा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत April 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 2,23,203 अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात 2रा तर नाशिक विभागात 1रा क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया, मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची

0: अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन, शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर नेर्लेकर यांची रचना शिल्पा पटवर्धन यांच्या स्वरात.

मुकुंद काळे यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची रचना आताच आपण ऐकली आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक बाबू बिरादार. बाबू बिरादार यांची कावड ही कादंबरी 1982 सालात प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी दोन स्तरावर चालते. एक आहे आपला ध्यास जोपासणं, त्यासाठी सर्वस्व सोडण्याची तयारी ठेवणं, घरावर तुळशीपत्र ठेवणं असं आपण म्हणतो तसा. हा ध्यास आहे परमार्थाचा, नादमय भक्तीचा आणि ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा. दुसरा स्तर आहे प्रपंच, संसार, या पलीकडे आणखी काही नसतं. हा होय, संसार म्हटलं की पत्नी, मुलंबाळं, घरदार, सुख या अपेक्षा आल्याच. तर यापासूनच विनमुख होऊन आपल्याच ध्यासाने जगणं म्हणजे सर्वच मोह, माया, लोभ, सुख यापासून अलिप्त राहणं, वाटेल ते शारीरिक, मानसिक कष्ट सहन करावे लागतील याचा बाऊ न करता आपल्याच नादात राहणं. प्रस्तुत कादंबरीमध्ये वरील दोन स्तरावर वावरणाऱ्या दोन व्यक्तिरेखा आहेत. एक आहेत गोरख मास्तर आणि दुसरी व्यक्ती आहे रुक्मिणी, गोरख मास्तरांची पत्नी. मृदुंग वाजविण्यात गोरख मास्तरांचा हात उत्तम चालतो. गावी गावी असे मृदुंग वाजविणारे तयार करणं आणि वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठलाच्या दारी लीन होणं हा त्यांचा ध्यास. या ध्यासापायी ते आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवतात. गोरख मास्तरांच्या मागे त्यांची पत्नी रुक्मिणी हिची होणारी मानसिक अवस्था एकाएकीपणानं कशी घेरली जाते आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. तर दुसऱ्या बाजूला गोरख मास्तर जो ध्यास जपतात त्यांच्या ध्यासात ते यशस्वी होतात का हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उकल कशी होते हे पाहणं हे या कादंबरीचं उत्कंठावर्धक यश आहे. कादंबरी वाचत असताना केवळ व्यक्तिरेखांच्या हालचाली आणि त्यांचा प्रवास इतकाच आपल्याला सापडतो असं नाही. ही कादंबरी मानसिक आंदोलनाची स्पंदने टिपणारी उत्तम कादंबरी आहे. कुठेही खळखळाट नाही तर प्रचंड खोली असलेला संथ डोह दिसावा अशी. कुठलाही प्रवास कधीच सरळ मार्गी नसतो, तसाच तो एकाच रेषेत नसतो. उंच सखल भाग, वेडीवाकडं वळणं प्रत्येक प्रवासात असतातच. तेव्हा या प्रवासात प्रवासी कसा सामोरा जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्या त्यावेळेस त्याची

0: मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी साथ देते हेही तितकंच महत्वाचं ठरतं हे स्पष्ट करताना कमळी रानबा पाटील वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले महाराज यांचा लेखकाने अतिशय चपखलपणे उपयोग केलेला आहे. कादंबरीतील कथा आणि संपूर्ण वातावरण यांची गुंफण नाजूकपणे तरी घट्टपणे होणं आवश्यक ठरतं. तसं झालं तरच लेखक यशस्वी होऊ शकतो. तो इथे यशस्वी झालेला आहे असं दिसून येतं. या कादंबरीला वारी पंढरपूर यांचं वातावरण लाभलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला निरामय परमार्थाचा दरवळ अनुभवास येतो तर दुसऱ्या बाजूला उदगीर देगलूर पासून देहू आळंदीचा परिसर येतो. या सगळ्या परिसरात अनेक व्यक्तिरेखा भेटतात. त्यांना जोडून घेण्यात बाबू बिरादार यशस्वी झालेले आहेत असं ठामपणे म्हणता येतं. बाबू बिरादार यांची लेखनशैली ही वर्तमान आणि भूतकाळ यांना सोबत घेऊन चालते. त्यांची भाषा सहज सोपी आहे आणि तिच्यात अनेक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर केलेला आहे. त्यामुळे भीमा इंद्रायणी जशा वेगवेगळी रूपे दाखवितात तशी रूपं आपल्याला त्यांच्या निवेदनातून दिसून येतात. भक्तिमय वातावरणासाठी अनेक अभंगांच्या ओळी त्या त्या प्रसंगानुसार नेमकेपणाने दिलेल्या आहेत. रामायण महाभारत यांचे संदर्भही तसेच प्रसंगांना उठव देणारे आहेत. कादंबरीत संवाद फारच अल्प आहेत आणि तेही अल्पाक्षरी अशा स्वरूपाचे आहेत.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे नेमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मासेमारीपासून मिळणारे कोळंबीचे उत्पन्न एकतर स्थिर झालेले आहे किंवा कमी होत चालले आहे, त्यामुळे नेमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची शेती हा एक पर्याय ठरतो. मर्यादित पाण्याच्या क्षेत्रात किंवा कृत्रिम तलाव बांधून समुद्रातील कोळंबी किंवा खाडीतील कोळंबी, बोई, कोंढवा इत्यादी मासे वाढवणे म्हणजे मत्स्यशेती. पण ही शेती फक्त किनारपट्टीवर जिथे खाडीचं किंवा निमखारं पाणी उपलब्ध आहे तिथेच करता येते. यात प्रामुख्याने कोळंबी शेतीचा समावेश होतो. कोळंबी संवर्धनात जागेची योग्य निवड, शेतीच्या पद्धतीनुसार तलावाची बांधणी, पाण्याचा उत्तम दर्जा राखणे, योग्य दर्जाचे बीज, खाद्य पुरवठा आणि सुयोग्य व्यवस्थापन अशा काही मूलभूत स्वरूपाच्या महत्वाच्या गरजा आहेत. मुळात या कोळंबीच्या शेतीसाठी निमखारे पाणीच पाहिजे, त्यामुळे या शेतीच्या भरती आणि ओहोटीवर अवलंबून आणि पंपाद्वारे पाणी घेऊन अशा 2 मूलभूत पद्धती आहेत. आकारमान आणि व्यवस्थापन यावरून कोळंबी शेती 3 प्रकारे विभागात येते. विशालक्षेत्रीय, अर्धसघन आणि सघन. कोळंबी शेती सुरू करताना जागेची निवड आणि तलावाची बांधणी करताना ओहोटीचे प्रमाण आणि वेग, पुराचा धोका, पाण्याचा दर्जा आणि पुरवठा, तसंच क्षारता, तापमान, प्रदूषण इत्यादी गोष्टी पाहाव्या. खाडीच्या जवळ चिखलात किमान 1 मीटर खोलपर्यंत मऊ माती असलेली, शक्यतो सपाट किंवा थोडी उंचावर परंतु भरतीच्या पाण्याने तलावात किमान 1 पाऊंड ते 1 मीटर पाणी राहील आणि भरती ओहोटीच्या वेळी पाणी सुलभतेने बाहेर सोडता येईल अशी जागा निवडावी. तलावाच्या आसपास नैसर्गिक बीज उपलब्ध असलेली जागा असावी. आम्लयुक्त पाणी प्रदूषणमुक्त असावे. त्याचप्रमाणे वाहतुकीची सोय, गोड्या पाण्याचा पुरवठा, वीज, मजूर इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. तलाव आयताकृती असावे. तलावाचा तळ सपाट आणि पाणी जाण्याच्या मार्गाकडे हळूहळू उतरता असावा. बांधासाठी तलावातीलच माती वापरावी. लहान बीजांसाठी संवर्धन तलावातच एक छोटा संगोपन तलाव पाणी आत घेण्याच्या मार्गावरून बांधावा. बांधाची उंची पाण्याच्या वर किमान 1/2 मीटर असावी. वरची रुंदी 2 मीटर असावी. पाण्याचा दर्जा राखण्यासाठी पाण्याचे तलावातून आत बाहेर अभिसरण अत्यावश्यक असते. म्हणून छोट्या क्षेत्रासाठी उघड्या लाकडी झडपा वापराव्यात. या झडपा साध्या स्वस्त आहेत, परंतु मोठ्या क्षेत्रासाठी सिमेंटच्या खाचेमध्ये बंद अशा झडपा वापराव्यात. झडपांच्या मागे जाळी उभारावी, म्हणजे अनावश्यक गोष्टी तसेच भक्षक मासे तलावात शिरकाव करणार नाहीत. पूर्वतयारीमध्ये तलावातील पाणी काढून टाकून तलाव

0: पूर्णपणे सुकवणे, नांगरणी, चुन्याची मात्रा देणे, मोहाची पेंड आणि अमोनिया वापरणे, खतांच्या मात्रा देणे इत्यादी कामांचा अंतर्भाव होतो. प्रति हेक्टरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावी. एक आठवड्यानंतर बीज साठवणूक करावी. जरुरीप्रमाणे मधून मधून खतांची मात्रा द्यावी. कोळंबी शेतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे पाण्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखणे आणि वरचेवर पाणी बदलणे. भरती ओहोटीवर अवलंबून असलेल्या शेतीत तलावांच्या 2 ओळीमधून पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच कालवा असतो, परंतु पंपावर आधारित शेतीत 2 वेगवेगळे कालवे असतात. पाण्याचा योग्य दर्जा राखण्यासाठी क्षारता, तापमान, प्राणवायू, आम्लता राहील असं पाहावं. तसंच प्रदूषण करणारी कोणतीही द्रव्य पाण्यात नसावीत.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता निमखाऱ्या पाण्यातील कोलंबी संवर्धन आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या तीन भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
1: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी अशा रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन आहेत, ते आपण अशा रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
1: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकरच डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
0: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
1: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही. अशा रुग्ण

0: नी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे, आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः आयुसीएन सीईसी म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी

0: मोदींच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्यू ल्यू

0: 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दरानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz ही आहे AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5 वाजता

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 30 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज असा आहे की या परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील तर तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हॅलो शंका समाधान हा कार्यक्रम. विषय आहे खरीप भुईमूग लागवड तंत्र. तज्ज्ञ आहेत डॉक्टर विजय सागवेकर आणि त्यांच्याशी संवाद साधलाय सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, आज आपण खरीप भुईमूग लागवड तंत्र याविषयी बोलणार आहोत. या लागवडीचं महत्व काय आहे किंवा भुईमुगासाठी आपण सुधारित जातींचा कोणता वापर करतो, त्याप्रमाणेच त्याच्यावर आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का, कंदरीत खत पाणी व्यवस्थापन, या सगळ्याच गोष्टी आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर विजय सागवेकर सरांना. सागवेकर सर हे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड इथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आता खरीप भुईमूग लागवडीचं महत्व जे आहे सर, तर याविषयी सुरुवातीला काय सांगा.
2: बरोबर. भुईमूग हे महत्वाचं गळीत धान्य, तेल आपण घेत असतो. आता ह्या गळीत धान्य वर्गीय पिकामध्ये सूर्यफूल, सोयाबीन ही मुख्य पिकं आहेत. त्यानंतर भुईमूग ह्या पिकाचं तेल सुद्धा आपण आपल्या मानवी आहारामध्ये घेत असतो. ह्या तेलाच्या बरोबरच पिकापासून आपल्याला आपल्या आहारामध्ये प्रथिन असतील, स्निग्ध पदार्थ असतील, हे आपल्या मोठ्या प्रमाणात मिळतात. म्हणून ह्या पिकाचं फार आपल्या मानवी आहारामध्ये महत्व आहे. त्याचबरोबर ह्या पिकाच्या उत्पादनापासून आपण काही तेल त्याचा निर्यात करतो आणि आपल्याला परकीय चलन सुद्धा या पिकापासून मिळतं. आपल्या देश पातळीवर जर विचार केला तर गुजरात हे राज्य आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भुईमूग तेलाची निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे हे जे पीक आहे हे तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते. खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम, म्हणजे तिन्ही हंगामामध्ये वर्षभर हे पीक घेतलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे हे पीक जे आहे हे आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. फळबाग लागवडीमध्ये जर जागामध्ये असेल तर त्यामध्ये सुद्धा हे आंतरपिकाचा आपण समावेश करू शकतो. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 40-50% तेलाचं प्रमाण असतं. आणि यापासून अजून एक फायदा म्हणजे तेल काढल्यानंतर जी पेंड मिळते ही जनावरांना आपल्याला खाद्य म्हणून देता येते. तसेच काही चारा असतो, सुका चारा, हे सर्व वैरण म्हणून सुद्धा जनावरांना आपल्याला देता येतं. भुईमुगाच्या तेल काढल्यापासून ते टरफल उरतात, टरफलापासून सेंद्रिय खत पण आपण चांगलं तयार करू शकतो. असं एक बहुआयामी असं हे पीक आपण ह्या पिकाची लागवड खरीप हंगामध्ये घेऊ शकतो. जर आपण जर पाहिलं ह्या पिकाची लागवड जी आहे, जवळजवळ 80% लागवड ही खरीप हंगामामध्ये होते आणि उर्वरित 20% ही रबी किंवा उन्हाळी हंगामामध्ये होते.
1: आता सर आपल्याकडे भुईमूग पिकाखालील जे क्षेत्र आहे, उत्पादन आहे आणि उत्पादकता जी आहे, तर सध्या परिस्थितीमध्ये काय
2: आता ह्या पिकाचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये गुजरात ह्या राज्यामध्ये ह्या पिकाची सर्वात जास्त लागवड होते आणि उत्पादन सुद्धा सगळ्यात जास्त होते. 40% उत्पादन हे गुजरातमध्ये होते. गुजरातच्या खालोखाल मध्य प्रदेश आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, नंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. जर आपण क्षेत्र पाहिलं तर देशामध्ये 43.75 लाख हेक्टर एवढं क्षेत्र ह्या पिकाखाली आहे आणि त्यापासून 101.80 लाख टन भुईमुगाचं आपल्याला तेल मिळतं. आणि उत्पादकता जर पाहिली आपण, म्हणजे हेक्टरी मिळणारं उत्पादन हे आपल्याला 2327 किलो प्रति हेक्टरी मिळतं. हे झालं देश पातळीवर. पण जर महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जो 80% हे भुईमूग हे खरीप हंगामात घेतो आणि 20% हे उन्हाळी हंगामात, आणि त्यामध्ये जे क्षेत्र जे आहे 2.26 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि जे उत्पादन आहे ते 2.85 लाख टन आहे आणि उत्पादकता जवळजवळ 1257 किलो आहे. हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. जर आपण कोकणचा विचार केला तर कोकणामध्ये ह्या पिकाखाली जे क्षेत्र आहे ते खरीप हंगामामध्ये कमी आहे परंतु रबी उन्हाळी हंगामामध्ये जास्त आहे. जवळजवळ 498 हेक्टर क्षेत्र हे खरीप हंगामामध्ये कोकणामध्ये घेतलं जातं. मात्र याची उत्पादकता खरीप हंगामामध्ये फार कमी आहे, जवळजवळ 832 किलो प्रति हेक्टरी आहे. देशाचा विचार केला 2 टनाच्या वरती आहे, परंतु खरीप हंगामामध्ये आपल्याकडे ही उत्पादकता कमी आहे. आणि ही उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला सुधारित भुईमूग लागवड तंत्र जर वापरलं तर निश्चितच या पिकाची उत्पादकता आपल्याला वाढवता येऊ शकते.
1: बरोबर. सर आपण याविषयी बोलू, कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया.
2: होय.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: नमस्कार. हो नमस्कार.
1: हा बोला बोला.
3: सुंदरवाणी सोनावणे बोलतो, सुंदरपूर तालुक्याने पाटील.
1: हा बोला सोनावणे.
3: म्हटलं जास्त उत्पन्न द्या.
2: भुईमुगामध्ये विविध जातींचा आपण लागवडीसाठी समावेश करतो आणि आम्ही शिफारस केलेली आहे. आता ह्या भुईमुगामध्ये 3 प्रकार असतात. उपटा प्रकार असतो, निमपसरा आणि पसरा. उपट्यामध्ये ह्या लवकर येणाऱ्या जाती आहेत, जिथे जागा वर्कस आहे अशा ठिकाणी ह्या पिकांची लागवड केली जाते. जमीन कशी आहे त्याप्रमाणे आपल्या जातींची निवड केली गेली पाहिजे. आता आपल्या विभागासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या जाती विकसित केलेल्या आहेत, शिफारस केलेल्या आहेत, त्यामध्ये फुले उन्नती आहे, बरं JL 501 आहे, नंतर ट्रॉम्बेच्या व्हरायटी जे काही आहेत म्हणजे भाभा अनुशक्ती केंद्र जे आहे त्यांनी काही जाती TAG 24 आहे, TG 26 आहे, TPG 41 आहे, अशा विविध जाती

0: आपल्या विभागासाठी आपण लावू शकतो. आपण काय करू शकतो, आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठाचं प्रक्षेत्र असेल त्या ठिकाणी संपर्क साधून आपल्या विभागासाठी योग्य जात आपण निवडू शकतो.
1: हॅलो, म्हटलं गावची एच बी अकरा
0: ही जात ही फार जुनी जात झालेली आहे. 1965 सालापासून ही जात आपण वापरतोय. त्यानंतर त्यामध्ये फुले प्रगती जात आली, पण त्यानंतर नवीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही SB11 बियाणं वापरता. त्यासाठी ज्या ट्रॉम्बेच्या व्हरायटी आहेत, TAG24 आहे, TG37A आहे, या जातींचा वापर करू शकता.
1: माहिती दिली पाहिजे. धन्यवाद सर.
0: ओके,
2: धन्यवाद सोनावणे आपल्या सहभागाबद्दल.
1: धन्यवाद ताई.
2: सर, आपण बघत होतो की भुईमुग उत्पादन कमी येण्याची जी कारणं आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आपण म्हणतो खरीप हंगामामध्ये उत्पादकता फारच कमी आहे, जवळ 1000 किलोच्या खाली आहे आणि देश पातळीवरती 2 टनापर्यंत आहे. मग हे उत्पादन कमी येण्याची कारण जर आपण कोकणाचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला, तर मुख्य कारण म्हणजे आपली निसर्गाची अनियमितता. म्हणजे पाऊस योग्य पडत नाही, काही ठिकाणी पाण्याचा ताण होतो, त्यामुळे पिकाच्या वाढीवरती उत्पन्नावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे जमिनीचा सुद्धा विचार केला पाहिजे.
2: बरोबर,
0: जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा अभाव असतो, उत्पादन क्षमता कमी असते, ते एक कारण आहे. तापमानातील बदल, कमी जास्त तापमान झालं की पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो. नंतर शेतकरी स्थानिक बियांचा वापर करतात, सुधारित बियाणं वापरत करत नाही. जवळजवळ 15-20% बियाणं जो उत्पन्न चांगले बियाणं घेतो तो उत्पन्न वाढू शकतो. सुधारित
2: जातींचा वापर करायला
0: गेला पाहिजे. उशिरा पेरणी केली जाते, त्याच्यामुळे त्या पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो. नंतर असंतुलित खतांचा वापर, जे न्यूट्रिशन म्हणतो आपण, अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, ते जर योग्य केलं नाही तर आपल्याला ह्याच्या उत्पन्नावरती परिणाम दिसून येतो.
2: सर, आपण एक फोन घेऊया. नमस्कार. हॅलो, शंका समाधान.
3: नमस्कार सर, मी सदाशिव गोपाळ राऊत जव्हार तालुका पालघर मधून बोलतोय. भुईमुगाची लागवड करायची तर त्यासाठी
0: बरोबर
3: पूर्व मशागत व्यवस्थापन
0: बरोबर
3: कसं करावं लागेल?
0: चांगला प्रश्न आहे. आपला नवीन जर भुईमुगाची जर लागवड करायची असेल तर पूर्व मशागतीला फार महत्व आहे. कारण ह्या भुईमुगाची जी वाढ आहे, म्हणजे आपले मिळणारे मुख्य उत्पन्न हे जमिनीमध्ये वाढतं, शेंगा ह्या जमिनीमध्ये वाढतात, म्हणून पूर्व मशागत व्यवस्थित करणं ही फार महत्वाचे आहे. कारण ह्या भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत ते जमिनीच्या 15-20 सेंटीमीटर थरामध्ये त्या वाढतात. म्हणून आपण लागवडीच्या अगोदर आपल्या अगोदरचं हंगामातील जे काही पिकं काढून झाल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा वापसा असेल त्यावेळी नांगरणी करायची, उभी आडवी नांगरणी करायची आणि जमीन भुसभुशीत कशी होईल हे पाहायचं. वापसावरती नांगरणी केली की भुसभुशीत होते आणि त्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर केला गेला पाहिजे. चांगलं कुजलेलं शेणखत असेल, कंपोस्ट असेल, ते हेक्टरी 10 टन आपल्याकडे उपलब्ध असेल तर वापरू शकतो. ते नसेल तर गांडूळ खत 5 टन प्रति हेक्टरी हे वापरून आपण जमीन तयार करायची. आता ह्या भुईमुगाच्या शेंगांना अजून काही किडी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जमिनीमध्ये हुमणीसारखी जी कीड आहे, मग तिच्या बंदोबस्तासाठी आपल्याला त्याचवेळी पूर्व मशागत करताना खताबरोबरच लिंबोळी पेंड असेल ती 500 किलो प्रति हेक्टरी वापरा, किंवा कार्बारेल जी भुकटी असेल ती आपण 10-15 किलो प्रति हेक्टरी वापरू शकता. अशा प्रकारे जमिनीची पूर्वतयारी करून आपण वाफे तयार करायची आणि लागवड करताना आपल्या गादी वाफ्यावरती शक्यतो लावलं गेलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा उत्तम निचरा होईल आणि आपल्या पिकाची वाढही चांगली होईल.
3: म्हणजे प्रायोगिक तत्वावर करायचे तसं आम्हाला टीव्हीचे कोसबाट करून चांगलं मार्गदर्शन मिळतं, पण आता मार्गदर्शन जे मिळालं सरांकडून.
0: बरोबर, तुम्ही कर्जतला आमच्या केंद्रावर येऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन मिळू शकेल.
3: धन्यवाद सर.
0: ओके,
2: धन्यवाद राऊत आपल्या सहभागाबद्दल. सर, आपण उत्पादन कमी येण्याचे कारण याविषयी सांगत होतात.
0: बरोबर, आपण बघित निसर्गाची अनियमित असेल किंवा अन्नद्रव्याचा अभाव असेल, काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकाला लागते, त्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये घट येते. ह्या सर्व कारणांच्या मुळे खरीप हंगामामध्ये पिकाचं उत्पादन हे कमी असतं.
2: बरोबर. आता सर, आपण या पिकाची जेव्हा लागवड करणार आहोत तर जमीन आणि हवामान कशी असायला हवी?
0: बरोबर, हा एक चांगला प्रश्न आहे. कारण कुठल्याही पिकाच्या हवामानासाठी बोलणं हे फार गरजेचं आहे. कारण त्या पिकाचं जर यशस्वी लागवड करायची असेल तर ते योग्य हवामानात ते घेतलं पाहिजे. भुईमुग हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात घेतलं जातं, म्हणजे त्याला भरपूर सूर्यप्रकाशची आवश्यकता असते.
2: बरं,
0: उष्ण आणि दमट हवामान या पिकास चांगलं मानवतं.
2: बरोबर,
0: आणि सरासरी जे पर्जन्यमान आहे, पाऊस आहे, ते 700-1500 मिलीमीटर जिथं असेल त्या ठिकाणी या पिकाची लागवड चांगल्या प्रकारे करता
2: येते.
0: तापमानाचा विचार केला तर जेव्हा आपण पेरणी करतो उगवणीसाठी 18° सेल्सिअसच्या वरती तापमान असणं आवश्यक असतं. तापमान जर खाली गेलं तर ते उगवणीवरती अनिष्ट परिणाम होतो. ते एक काळजी घेतली पाहिजे पेरणी करताना. नंतर फुलधारणेच्या वेळी जे तापमान जी आवश्यकता आहे ते 24° ते 27° थोडं वाढलेलं तापमान पाहिजे. आणि नंतर शेंगा काढेपर्यंत हे तापमान 36° सेल्सिअस असेल तर अशा हवामानामध्ये हे पिकाची वाढ चांगली होते. आता तुम्ही म्हटलं जमीन, जमिनी एक जमीन महत्वाचा हा भाग आहे या पिकाच्या लागवडीमध्ये. ह्याचं उत्पन्न हे जमिनीमध्ये मिळतं, पण हे जमिनीची मशागत चांगली करणं आवश्यक आहे. आता ह्या पिकासाठी योग्य जमीन जर पाहायची झाली तर वाळू मिश्रित जमीन,
2: बर,
0: तिथे पाण्याचा निचरा चांगला होईल, जमीन भुसभुशीत असेल, सेंद्रिय पदार्थाने युक्त, म्हणजे ते ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपण, सेंद्रिय कर्ब म्हणतो, हा तिथे चांगला असला पाहिजे.
2: बरोबर,
0: ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ह्या पिकाच्या मुळांची वाढ असेल किंवा शेंगांची वाढ होण्यासाठी आपण ती जमीन भुसभुशीत करणं आवश्यक आहे.
2: बरोबर,
0: म्हणजे जमिनीची पूर्व मशागत करू, नांगरणी करू, उभ्या आडवी नांगरणी करायची, त्याच्यावेळी सेंद्रिय पदार्थ आपण त्या जमिनीमध्ये दिले गेलं पाहिजे. त्यामध्ये चांगलं कुदलेलं शेणखत वापरलं पाहिजे.
2: अच्छा,
0: जर अर्धवट कुदलेलं असेल तर त्यामध्ये मग हुमणी लागण्याची, वाळवी लागण्याची शक्यता असते.
2: बरोबर,
0: म्हणून चांगलं कुदळेलं शेणखत घ्या, किंवा मग तरी 5 टन तुम्ही गांडूळ खत पेरणीच्या अगोदर जमिनीमध्ये मिसळून घ्या. नंतर जमीन सपाट करा, समतल करा, म्हणजे पाण्याचा योग्य व्यवस्थापन करता येईल.
2: बरोबर,
0: नंतर मग गादी वाफे तयार करून आपल्या ह्या पिकाची लागवड करू शकतो.
2: अच्छा, आता सर या भुईमुगाच्या पेरणीसाठी साधारण कोणत्या पद्धतींचा आपण अवलंब करायला हवा?
0: आता या पिकाची लागवड विविध अशा पद्धतीने केली जाते. मला म्हटलं की गादी वाफ्याचा वापर करा. काही लोक सपाट वाफ्यावरती सुद्धा पेरणी करतात. पारंपरिक जी लागवड आहे ती सपाट वाफ्यावर केली जाते. नंतर सुधारित जी लागवड आहे, रुंद वरंब आणि सरी पद्धत, त्याला आम्ही एक्रिसॅट म्हणतो, हैदराबाद या संस्थेने विकसित केलेली आहे. म्हणजे गादी वाफे करायचे, त्याला सरी सोडायची आणि त्या गादी वाफ्यावर पिकाची पेरणी करायची, ही एक पद्धत आहे. आणि काही ठिकाणी शेतकरी सरी वरंब्यावर करतात, ट्रॅक्टरच्या सहाय्याने सऱ्या ओढतात आणि सऱ्याच्या बगलेमध्ये दोन्ही बाजूला पेरणी करतात. अशा 3 पद्धती सध्या विकसित आहे. नंतर एक प्लास्टिक आच्छादन पद्धत सुद्धा ह्या पिकामध्ये वापरली जाते. कधी रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये हे शक्य योग्य होते. खरीप हंगामामध्ये कोणा शक्य असेल, निचरा होणारी जमीन असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा प्लास्टिक आच्छादन वापरून सुद्धा आपल्याला पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घेता येतं.
2: अच्छा, आता सर पेरणीसाठी साधारण जी वेळ आहे तर ही कशी निवडायला?
0: बरोबर, कुठल्याही पिकामध्ये ही वेळ साधणं फार महत्वाचं आहे. या पिकामध्ये सुद्धा योग्य वेळ जर आपण जर पेरणी केली तर पिकाचं उत्पादन चांगलं मिळतं. आता आम्ही सांगतो, ह्या पिकामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये ओल निर्माण झाली की नंतर ह्याची पेरणी करा.
2: बरोबर,
0: म्हणजे जमिनीत ओलावा निर्माण झाला की जमिनीची मशागत करा, त्या पिकाला आपल्या चांगलं असं वातावरण तापमान इथे आपल्याला मिळेल. शक्यतो 15 जून ते 15 जुलै
2: बर
0: या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या पिकाची पेरणी केली.
2: बरोबर, म्हणजे हा योग्य कालावधी
0: उशिरा गेल्यानंतर मग आपल्या पिकावरती पुढच्या वाढीवरती
2: परिणाम होतो,
0: त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे.
2: सर आपण बोलूया याविषयी कार्यक्रमातला पुढचा फोन घेऊ. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
4: मी ठाणे जिल्हा मुरबाड तालुका बांदिवली गाव इथून मंगल भोईर बोलतो. भुईमुग लागवड करून त्याची निगा कशी राखावी?
2: डॉक्टर विजय सागवेकर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
0: पेरणी झाल्यानंतर आता ह्या पिकामध्ये 2-3 प्रकार आहेत. उपट्या जाती आहेत, निपसरे आहेत. शक्यतो आपल्या हंगामात आपल्या ठिकाणी लागवड जर करायची असेल तर उपट्या प्रकारची आपण लागवड करू शकता. जर कालावधी 110 ते 115 दिवसाचा असतो. आता ह्या पिकाची पेरणी केल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की 15 जून ते 15 जुलै जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाला की पेरणी करायची. आणि पेरणी करताना 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटाच्या अंतरावरती आपण ओळीमध्ये पेरणी करायची. आणि पेरणी केल्यानंतर ही जी उगवण होते ती 8 दिवसांमध्ये उगवण होते. आणि उगवण केल्यानंतर काही ठिकाणी जर गॅप पडले असतील किंवा नाग्या पडल्या असतील तर त्या आपण भरून घेणं आवश्यक आहे. ह्या ज्या नांग्या आहेत मोकळ्या जागा असतील त्या 8 दिवसाच्या आतच भरल्या पाहिजेत. ते उशिरा जर भरल्या गेल्या तर आपल्याला ते उत्पादन मिळत नाही. कारण जेव्हा आपण पिकाची काढणी करतो तेव्हा एकाच वेळी सगळं पीक काढून घेतो. त्यामुळे ज्या गॅप असतील त्या अगोदरच भरून घ्या. नंतर तुम्हाला खताचं व्यवस्थापन जे करायचं तुम्ही ते पेरणीच्या वेळी केलेलं असेल. या पिकाला सुरुवातीला खताची गरज असते. 25 किलो नंतर 50 किलो स्फुरत प्रति हेक्टर आपण दिलं तर ह्या पिकाची जी गरज आहे ही भागवली जाते पेरणीच्या वेळी. आणि नंतर जर त्या आपल्या जमिनीचं आपण जर तपासणी केली असेल, जमिनीचं काय कमतरता असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जसे झिंक आहे किंवा बोरॉन आहे अशा प्रकारच्या ज्या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर आपण नंतर फवारणीच्या माध्यमातून ह्या पिकाला आपण देऊ शकतो. आपल्या विभागामध्ये झिंकची कमतरता असते, त्यासाठी झिंक सल्फेट आम्ही सांगितलेलं आहे. झिंक सल्फेट 1.5% म्हणजे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात जर फवारलं 1 महिन्यानंतर तर ह्या पिकाची जी गरज आहे झिंकची ही भागवू शकतो. बोरॉन तसंच आहे, बोरॉन पण 0.5% जर बोरॅक्स पावडर मिळते ती फवारू शकता. नंतर ह्या पिकाच्या वाढीसाठी मुख्य म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर ह्या 2 अन्नद्रव्याची गरज असते. गंधक, कारण ह्या शेंगांच्या वाढीसाठी शेंगा भरल्या पाहिजेत म्हणून कॅल्शियमची गरज असते. आणि तेलाचं प्रमाण चांगलं राहण्यासाठी गंधकाची गरज असते. म्हणून आम्ही जिप्सम सांगितलेलं आहे. जिप्सम बाजारात मिळतं, ते जर 500 किलो प्रति हेक्टर जर वापरलं आपण, जर 2 वेळेस आपण दिलं तर त्या शेंगा चांगल्या भरतात. आणि तेलाचं प्रमाण
4: कधी कधी काय होतो, भुरा रोग पडतो कानावर टिपके.
0: बरोबर, ह्या पिकावर 2 रोग महत्वाचे आहेत. एक टिक्का म्हणतो आम्ही त्याला आणि एक तांबेरा रोग आहे. ह्या 2 रोगांचं
4: म्हणजे काळे काळे टिपके पडतात,
0: तांबूस होतात त्याला तांबेरा रोग म्हणतो. आणि काही टिपके पडतात आणि ते पिवळसर रंगाने असे दिसतात. मग त्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याला त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया केली पाहिजे. ती जर केली आपण त्या पिकावरती पुढचे रोग येत नाही. आणि जर आलेच तर मग काही आपल्याला औषधं आहेत त्याची फवारणी आपण केली गेली पाहिजे.
4: बुरी रोग एक पडतो कधी.

0: पांढरी पावडर
1: होय, टिक्का, तांबेरा, भुरी हे रोग आहेत. तीन प्रकारचे रोग तर आहेत
0: ना. हो, याचा परिणाम काय होतो? कधी कधी मर लागते त्याला.
1: हो, पिकाची पानाची गळ होते, झाडाची वाढ थांबते, शेंगा भरत नाहीत, उत्पादनामध्ये घट येते. त्यामुळे ह्याची आपल्याला आधी काळजी घेतली पाहिजे, बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे.
2: धन्यवाद. धन्यवाद भोईर आपल्या सहभागाबद्दल. आता सर, आपण जेव्हा लागवड करतो तर यासाठी मग आपण जे अंतर ठेवत असतो तर हे कसं ठेवायला हवं?
1: भुईमुग पिकामध्ये आम्ही अभ्यास करून शिफारस केली की या पिकाची जी पेरणी आहे, अंतरचा फार महत्व आहे. कारण झाडांची योग्य संख्या, रोपांची संख्या प्रति हेक्टरी जर आपण राखली तर आपल्याला ह्या पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. आता आम्ही ह्या पिकासाठी 2 ओळीतलं 30 सेंटीमीटर आणि 2 दाण्यामधलं 2 बियाणामधलं 10 सेंटीमीटर, 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर आम्ही हे उपट्या प्रकारच्या जातीसाठी शिफारस केलेली आहे. काही निम पसऱ्या जाती असतात,
2: बरोबर,
1: त्या पसरतात किंवा पसऱ्या जाती असतात, या टाइम सांगितले 45 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 10 सेंटीमीटर 2 दाण्यांचं,
2: बरोबर.
1: असं जर आपण राखलं तर ती रोपांची संख्या हेक्टरी जी असते ती आपल्याला योग्य प्रकारे मिळते.
2: बरोबर.
1: 30 बाय 10 असेल तर 3,33,000 रोप मिळाली पाहिजेत, आणि जर 45 बाय 10 असेल तर 2,22,000 रोपांची संख्या ही जर राहिली आपण तर आपल्याला ह्या पिकापासून जे मिळणारे उत्पन्न आहे हे आपल्याला जास्तीत जास्त मिळतं.
2: म्हणजे वाणांप्रमाणे ते अंतर कमी जास्त
1: केलं गेलं.
2: बरोबर. सर, आता आपण जेव्हा लागवड करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साधारण हेक्टरी जे बियाणं असतं तर ते किती आवश्यक आहे आणि याच्यावर आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का?
1: हे फार महत्वाचा प्रश्न ह्या भुईमुग लागवडीमधला आहे. बियाणं किती वापरावं? कारण ह्या पिकाच्या लागवडीमध्ये जास्तीचा खर्च जो आहे, 40% खर्च हा बियाणावरती असतो. बियाणं महाग असतं, योग्य प्रमाणात जर बियाणं वापरलं खर्च आपला नियंत्रित राहतो. आम्ही शिफारस केली ह्या भुईमुग पिकासाठी 100 ते 125 किलो बियाणं दाणे हे आपल्याला आवश्यक आहे. आपण बाजारात जर शेंगा आणल्या तर त्याचा उतारा बघून, म्हणजे 50% उतारा धरून 100 किलो 200 किलो आपण शेंगा आणल्या पाहिजेत, त्या फोडून घ्यायच्या आणि चांगले टपोरीत दाणे आपल्याला पेरण्यासाठी वापरले.
2: बरोबर.
1: ही काळजी घेतली पाहिजे. 100 ते 125 किलो दाणे आपण प्रति हेक्टरी वापरू शकता आणि सांगितलेल्या अंतरावरती 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती आपण पेरणी करू शकता. पेरणी करताना पेरणी यंत्राचा वापर करू शकतो.
2: बरं.
1: आता जर आपण सपाट वाफ्यावर करत असेल तर पेरणी यंत्राचा वापर करून आपण हे बियाणं त्या प्रमाणात पेरू शकतो. काही ठिकाणी टोकण पद्धतीने, आता आपण जर गादी वाफ्यावरती केली, जागा कमी असेल तर आपल्या ह्याच्यामध्ये बियाण्याची बचत करता येते. 25% बियाणं आपण टोकण पद्धतीने केल्यावर होऊ शकतं, त्यामुळे हे आपण काळजी घेतली गेली पाहिजे.
2: बरं.
1: आता पेरणी केल्या अगोदर त्याला बीज प्रक्रिया करणं फार महत्व. आता प्रश्न आपण घेतला की पिकावरती कीड येते, रोग येते, मग ती येऊ नये म्हणून ह्या पिकाच्या बियाणावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. या पिकावर कीड किंवा रोग येऊ नये म्हणून बीज प्रक्रिया असते, बियाण्याची उगवण चांगली व्हावी म्हणून त्याची बीज प्रक्रिया केली जाते. ह्या 2-3 कारणासाठी आपण बीज प्रक्रिया करतो. जर मूळकूज किंवा खोडकूज असेल तर हे टाळण्यासाठी आपल्याला पेरणीच्या अगोदर कार्बन डेंजिम असेल 2.5 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे, किंवा मग जैविक म्हणजे ट्रायकोडर्मा आहे, ही 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपण ते लावून नंतर ती पेरणी केली गेली पाहिजे.
2: बरोबर.
1: दुसरी प्रक्रिया असते ती अन्नद्रव्यासाठी असते, म्हणजे आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध व्हावी यासाठी काही जीवाणू काम करतात. रायझोबियम सारखं जीवाणू हे त्याला आपण
2: जीवाणू संवर्धक म्हणतो.
1: ती जर प्रक्रिया केली 25 ग्रॅम प्रति किलो आहे, किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू आहेत त्याला PSV म्हणतो, किंवा पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे पालात जो आहे पालास
2: हे
1: पिकाला उपलब्ध करून ते जीवाणू आहेत, अशा त्या जीवाणूंची सुद्धा प्रक्रिया करून आपण ते करू शकतो. प्रक्रिया करताना एक काळजी घ्यायला पाहिजे, अधिक रासायनिक औषधांची बीज प्रक्रिया करा आणि नंतर मग तुम्ही ह्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करा, ही काळजी आपण घेतली गेली पाहिजे.
2: सर, आता या पिकाला आपण जेव्हा खत देतो तर रासायनिक खत देत असताना आपण त्याची ती वेळ आणि पद्धत जी असते तर ती कशी साधायला हवी?
1: आता ह्या पिकासाठी आम्ही जे शिफारस केलेलं जे खत आहे ते 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरत आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर गेलं पाहिजे. आता ही सर्व खत जी आहेत ते आपल्या पेरणीच्या अगोदर द्यायची. आता 25 किलो जर नत्र द्यायचं असेल तर युरियाच्या माध्यमातून द्या, स्फुरत जो आहे 50 किलो तो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्या, त्याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा मिळेल आणि गंधक सुद्धा मिळेल, आणि पालक जो आहे मुरोट्या पोटॅश या माध्यमातून द्या.
2: हे
1: 3 खतं पेरणीच्या वेळी दिली गेली पाहिजे. त्यामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्य कमी असतील, झिंक कशी बोललो आपण, बोरॉन असेल किंवा लोह असेल, हे जर जमिनीची तपासणी करून जर आपण तो रिपोर्ट पाहिला तर त्या कमतरतेनुसार आपण त्याची आपण फवारणी करून या पिकाची गरज आपण भागवू शकतो.
2: म्हणजे माती परीक्षण करणं गरजेचं
1: आहे.
2: सर, आता ही भुईमुग लागवड आपण करताना सुद्धा आणि केल्यावर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल?
1: भुईमुग पिकाची लागवड केल्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामध्ये एक पाण्याचं आपल्याला व्यवस्थापन केलं गेलं, कारण हे पावसामध्ये लागवड असते पण काही वेळा पाण्याचा ताण पडतो आणि त्या पिकावर येणाऱ्या किडी ज्या आहेत, रस शोषणाऱ्या किडी असतील किंवा पाणी खाणाऱ्या अळ्या असतील, यांच्या बंदोबस्त आपण पिकाची पाहणी करून

0: ते आपण फवारणी
1: केली
0: पाहिजे. पिकावर काही रोग असतात मग आपण त्या विषयावरती बोललोय, त्याचे आपण नियंत्रण आपल्या वेळेत केलं गेलं पाहिजे. नंतर पीक काढणीला तयार कसं झालंय हे समजणं फार महत्वाचं असतं. कारण जर आपण लवकर केलं तरी आपण हिंगा भरले असतात, उत्पन्न कमी येतं. उशिरा केलं तर ते आपलं उत्पादन कमी येतं. त्यामुळे वेळेवर काढणी करणं फार महत्वाचं आहे. आपल्या पिकाचा कालावधी माहिती असतो, त्यानुसार आपण ते पाहिलं पाहिजे. पानं पिवळी पडतात, गळून पडतात. एखादं झाड उपडून जर पाहिलं आपण तर शेंगा ह्या गच्च असे भरलेले असतात, टणूक झालेले असतात, म्हणजे ते शेंगा काढण्यास तयार
1: आहे.
0: एखादी शेंग फोडून पाहिले आपण आणि आतून काळसर भाग दिसला की ते शेंग काढण्यास तयार आहे. ते पाहूनच आपल्या काढणी केली पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काढणीच्या वेळी जमिनीमध्ये ओलावा असेल तर ते शेंगा सहज निघतात. जर पाण्याचा ताण दिलेला असेल तर एखादं हलकं पाणी देऊन आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी आपण काढावं, म्हणजे सगळ्या शेंगा आपल्याला मिळतील.
1: बरोबर.
0: आणि जास्तीत जास्त उत्पादन ह्या पिकापासून मिळू शकेल.
1: नक्की
0: एवढी काळजी घ्यायची.
1: सर, एकंदरीतच खरीप भुईमुग लागवड जी आहे, तर तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की बीज प्रक्रिया आहे किंवा खतांचं व्यवस्थापन आहे, अन्नद्रव्यांचा पुरवठा, या सगळ्याच गोष्टी या पिकाच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत.
0: बरोबर.
1: त्यानुसारच उत्पादन मिळणार आहे आपल्याला. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, तसंच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: माझा आभार, माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण हॅलो शंका समाधान या कार्यक्रमात खरीप भुईमुग लागवड तंत्र या विषयावर डॉक्टर विजय सागवेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. दुपारचे 3:35 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा.

0: नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपला विषय आहे कामगारांमधील व्यसनाधीनता आणि याच विषयी आज मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बातचीत करणार आहे. मुक्ताताई, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: थेटच मला वाटतं आपण विषयाला हात घालूया. कामगारांमधील व्यसनाधीनता असं म्हणत असताना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं तुमच्या एकूणच सगळ्या अनुभवातनं तुम्हाला निदर्शनाला आली आहेत आतापर्यंत, त्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात हे आम्हाला आधी सुरुवातीला सांगा.
1: तर असं म्हणतात की साधारणतः दोन प्रकारचे व्यसनं असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थांचं व्यसन.
0: हो.
1: त्याच्यामध्ये मग दारू, तंबाखू, वेगवेगळी ड्रग्ज किंवा आजकाल औषधांचा सुद्धा व्यसन करायला गैरवापर केला जातो.
0: बरं,
1: तर हे झाले सगळे अंमली पदार्थ. आणि अलीकडे वाढायला लागलेलं आणखीन एक व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन. त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं जात नाही पण आपल्या वागण्याचं ते एक प्रकारे व्यसन असतं. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते.
0: बरोबर. आपण याच्यातले जे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग असा घेऊया की अंमली पदार्थांची व्यसनाधीनता. तर यामध्ये काय काय तुम्हाला अनुभवायला येतं?
1: आपल्या देशामध्ये सगळ्यात जे कॉमन व्यसन आहे ते म्हणजे दारूचं आणि तंबाखूयुक्त पदार्थांचं. उपचार घ्यायला येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला तंबाखूयुक्त पदार्थाचं व्यसन असतं. मग याच्यामध्ये जी चावली जाते ती तंबाखू, गुटखा किंवा महिलांमध्ये आढळणारं मिश्री किंवा सिगरेट, हुक्का, बिडी, हे सगळे जे आहेत ते तंबाखूयुक्त पदार्थ आहेत. हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय. तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं काही नाहीये.
0: खरंय,
1: सगळंच व्यसन भयानक असतं. पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ज्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं किंवा सर्व अगदी विद्यार्थ्यांमध्ये, गृहिणींमध्ये, सगळ्यांमध्येच हे व्यसन दिसून येतं. दुसरा कॉमन म्हणजे दारूचं. जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात त्यांना असं कोणीतरी विचारलेलं होतं की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती आपल्यासाठी सुरक्षित आहे. तर त्यांचं उत्तर होतं झिरो, शून्य. कुठली कितीही तुम्ही कमी प्या, महागाची प्या, स्वस्तातली प्या, तरी दारू तुमचं नुकसानच करते. त्यामुळे दारू ती धोकादायकच आहे. तर हे दुसरं झालं व्यसन. मग आता कॉमन आजकाल व्हायला लागलेली व्यसन अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज. तर याच्यामध्ये सगळ्यांनाच एक ऐकून माहिती असतं की गांजा, ज्याला वीड म्हणतात, किंवा ब्राऊन शुगर, ज्याचं खरं नाव आहे हेरॉईन पण आपल्याकडे त्याला ब्राऊन शुगर म्हणतात. इतर वेगवेगळी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये एलएसडी आहे, कोकेन आहे. तर अशी वेगवेगळी ड्रग्ज सुद्धा व्यसनासाठी त्यांचं सेवन केलं जातं. आणि पहिलं मी जे नाव घेतलं की गांजा, त्याला कॅनाबिस किंवा वीड म्हणतात, तर हे विशेषतः तरुण मुलांमध्ये आजकाल वाढायला लागलेलं व्यसन आहे. कारण त्याच्याही बाबतीतले बरेच गैरसमज आहेत. रेव पार्टी झाली तर रेव पार्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अगदी गांजापासून ते एलएसडी, कोकेन, ब्राऊन शुगर, एमडी, मेथ ही सगळी ड्रग्ज त्याच्यामध्ये सेवन केलं जातं. आणि अजून एक प्रकार अंमली पदार्थांचा म्हणजे औषधं.
0: बरं,
1: औषधं जी आपल्याला जेव्हा काही आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरकडे जातो तर आपल्याला डॉक्टर औषधं देतात आणि आपण डॉक्टरी सल्ल्यानी ती औषधं घेतो.
0: हो, मी अपेक्षित असतं
1: की ती औषधं व्यवस्थित घ्या, बरं झालं आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते बंद करा, त्याच प्रमाणात घ्या. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा गैरवापर केला जातो की झोप येत नाहीये मग झोपेची औषधं घ्या, किंवा पेन किलर्सचा सुद्धा अशाच प्रकारे नशा करण्यासाठी वापर केला जातो. तरुण मुलांमध्ये तर खोकल्याचं औषध अतिप्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अलीकडे औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडे अजून आम्हाला एक असं व्यसन दिसून येतं की जे विशेषतः स्टेशनवरती जी राहणारी मुलं आहेत किंवा जी अति गरीब घराण्यातली किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वासावाटे घेण्याचं एक व्यसन असतं.
0: बरं,
1: की जे व्हाईटनर इंक असते त्याचा ते वास घेतात किंवा डिझेल, पेट्रोल याचा वास घेतात आणि ते सुद्धा खूप घातक आहे. त्या मुलांना मुलांना असं वाटतं की हे तर काही शरीरात माझ्या जात नाहीये, मी काही ते पीत नाहीये, पण त्याच्यातनं ज्या वाफा निघतात, ज्या शरीरात जातात, मेंदूपर्यंत जातात, त्या खूप घातक असतात. मेंदूवर कायमस्वरूपी त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा बेशुद्ध पडतात, त्याच्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर असे बरेच अंमली पदार्थ आहेत की ज्याचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो.
0: पुढचा प्रश्न असा आहे की आपण कामगार सभेमध्ये बोलत असताना तुमच्या एकूण अनुभवामध्ये काय येतं की कोणत्या प्रकारचे कामगार जास्त व्यसनाधीन होतात, म्हणजे याला शिक्षण, आर्थिक स्तर असा काही फरक आता उरलाय का?
1: असं म्हटलं जातं की व्यसन कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. स्त्रियांमध्ये पण वाढतंय, जसं पूर्वी पुरुषांमध्येच फक्त आपल्याला दिसायचं, किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरी पण व्यसन दिसतं की अगदी गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हेच दिसून येतं, किंवा कामगार म्हणजे जे आपण म्हणतो की जे सॅलरीड आहेत, ज्यांना पगार मिळतो, त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसं समजा कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा कोणी शेती करतंय तर त्यांच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे वयोगट, तुमचं वैवाहिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता, या सर्वाच्या पलीकडे व्यसन गेलेलं आहे, ते कोणाही मध्ये आपल्याला दिसून येतं. सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये आढळणारं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
0: बर,
1: मग त्याच्यामध्ये थोडा फरक असेल की समजा एखादी महिला आहे की ती झाडू मारायचं काम करतीये तर ती कदाचित मिश्री सकाळी लावते, ते तिचं हे असेल. किंवा एखादा अगदी खूपच उच्च शिक्षित आणि उच्च पदावरती काम करतोय तो एखादी महागडी सिगरेट ओढत असेल, किंवा तो हुक्क्याद्वारे तो हे करत असेल किंवा ई सिगरेट करत असेल, किंवा मग काही प्रकारे जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये बिडीचं दिसतं, काही वेळा सिगरेटचं दिसतं. तर सगळ्यात कॉमन हे सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये असणारं म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
0: बरोबर.
1: मग त्याच्याचबरोबर मग दारूचं सुद्धा, आणि ते पण आपण बघतो की जसं इन्कम आहे, आर्थिक आपलं जे स्थिती आहे तर त्याच्यानुसार ते बदलतं की खूप अति उच्चभ्रू जे असतील तर ते महागडी दारू पितील, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पितील, मध्यमवर्गीय ज्याला

0: होते ऑफिसला आणि सिग्नलला थांबले होते. तर शेजारी एक बस उभी होती आणि त्याच्या ती बस जी कारखान्यात कामगारांना नेणारी असते, तर सहज माझं लक्ष गेलं तर खिडकीत जे सगळे लोक बसलेले होते प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि फोनमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. तर अलीकडे आपण हे दृश्य सतत बघतो. पूर्वी प्रवासात गप्पा मारायचे सहप्रवाशांची, तर आता प्रवासात सगळ्यांच्या समोर आपला फोन असतो.
1: बरोबर.
0: तर हे व्यसन नक्कीच वाढतंय. सुरुवातीला फोन वापरणं किंवा ही सर्व्हिस घेणं हे महाग होतं, पण नंतर ते स्वस्त होत गेलं. इंटरनेट आपल्या हातात आलं. त्याला इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डर IAD असं नाव आहे. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की एक तर साधं फोनचं व्यसन किंवा इंटरनेटच्या संदर्भातली जे काही सर्व व्यसन असेल, की ते सोशल मीडियाचं असेल, व्हिडिओ बघण्याचं असेल, वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह गेम असतात ते खेळण्याचं असू शकतं, किंवा काहीतरी ऑर्डर करायचं, खरेदी करायची, हे पण आजकाल वाढतंय ऑनलाईन शॉपिंगचं. अजून एक वाढतंय ते म्हणजे जुगाराचं, की ऑनलाईन जुगार असतात ते खेळले जातात आणि त्याच्यावरती पैसे खूप खर्च होतात. तर हे वर्तनात्मक व्यसन सुद्धा आता सर्वांमध्ये वाढतंय.
1: आता आपण व्यसनांचे दोन भाग बघितले, अमली पदार्थाचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन. या सगळ्या व्यसनाधीनतेचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि कुटुंबावर आणि सगळ्यात महत्वाचं कामाच्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो व्यसनाचा?
0: सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या लिव्हरवरती. कारण लिव्हरमध्ये आपलं जे रक्त आहे ते शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं आणि त्यामुळे जर का दारू किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतलेले असतील तर लिव्हरवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपले अतिशय महत्वाचे अवयव, मेंदू, हृदय, किडनी या सगळ्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. हे एकदा जेव्हा दुष्परिणाम होतात तेव्हा कित्येकदा त्याच्यातून बरं होणं हे अवघड असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की हे करूच नका, ते जास्ती महत्वाचं आहे. एकदा ते परिणाम झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा. त्याचबरोबर मानसिक नुकसान होतं. मनाला सतत तिथे ओढ लागते, त्याच्यामुळे चिडचिड वाढते, अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, नकारात्मक भावना ह्या सगळ्या वाढतात.
1: पण अनेकांचं म्हणणं असतं की नकारात्मक भावना, अँझायटी कमी करण्यासाठी आम्ही व्यसन करतो,
0: तर ते अतिशय तो मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल एक डिप्रेसंट आहे, ते आपल्या नर्वस सिस्टीमची ऍक्टिव्हिटी कमी करतं. ऍक्च्युली जेव्हा दारू घेतली जाते तेव्हा तात्पुरतं असं बरं वाटल्याचं फिलिंग येतं, त्याच्यामुळे मनावरची बंधनं सैलावतात आणि बरं वाटल्यासारखं वाटतं, पण हे खूप तात्पुरतं असतं. तो जो परिणाम असतो तो लगेच ओसरतो आणि मग अजून घ्यावी असं वाटतं आणि मग ह्याच्यातूनच पुढे व्यसनाधीनता निर्माण होते, कारण ती ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. आनंदासाठी आम्ही घेतो असं काही लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझा हाच प्रश्न असतो की ही गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळतो पण तुमच्या कुटुंबाचं काय? हे सगळं तुमचं बघून त्यांना किती त्रास होतोय. असं पण उत्तर लोक देतात की मी माझ्या पैशांनी पितो, मी काही त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना मारत नाही, मी काही त्यांना त्रास देत नाही. तुम्ही त्रास देत नाही पण तुम्ही व्यसन करता याचा कुटुंबियांना त्रास होत असतो. तुमच्या तब्येतीचं नुकसान होतंय हे ते बघतायत, त्यांचा त्यांना त्रास होतो, किंवा तुमचं वागणं बदलतं, तुम्ही जबाबदाऱ्या पाळत नाही. लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील आणि ते जर काही रोजचं बघत असतील तर मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा एकूणच वाढीवर परिणाम होतो असंही दिसून येतं. मुलांना लहान वयापासून याची उत्सुकता वाटते आणि पुढे ते सुद्धा व्यसन करू शकतात.
1: बरोबर.
0: तर नातेसंबंध कायमचे तुटणं हे एक होतं. समाजामध्ये आपली किंमत कमी होते. आणखीन एक महत्वाचा परिणाम होतो म्हणजे आर्थिक. त्याच्यावरती पैसे खर्च कितीतरी होत असतात. जे रुग्ण येतात त्यांना आम्ही मुद्दामून एक ऍक्टिव्हिटी करायला लावतो की आतापर्यंत तुम्ही व्यसनावरती किती खर्च केला, आणि तो जेव्हा ते लिहून काढतात तेव्हा खूप मोठे आकडे समोर येतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की मी केवढे पैसे याच्यावरती आतापर्यंत घालवलेले आहेत आणि व्यसन बंद केलं तर केवढा माझा आर्थिक फायदा आहे त्याच्यामध्ये.
1: आता तुम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम सांगितले, वर्तनात्मक जे काही व्यसन आहे तर त्याचे परिणाम पण सांगा.
0: जेव्हा आमच्याकडे असे काही रुग्ण येतात की ते फोनचा अतिवापर करतायत किंवा इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टी करतायत, तर तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की ह्याचा काही आमच्या तब्येतीशी संबंध नाही ना, की मी काही सेवन करत नाहीये कसलं. तर आपण जेव्हा स्क्रीनचा अतिवापर करतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. स्क्रीनकडे आपण जेव्हा सतत बघतो तेव्हा त्याचा डोळ्यावर

0: परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते. त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम. सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम. फोन बघत असताना आपली मान कशी असते, आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो. खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे जे लोक असतात ते सहसा व्यायाम करताना दिसत नाहीत, नीट पौष्टिक आहार घेत नाहीत, स्क्रीनकडे बघत काहीतरी खाल्लं जातं. या सगळ्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. स्क्रीनच्या अतिवापराचे मानसिक सुद्धा खूप गंभीर दुष्परिणाम होतात. या लोकांमधला चिडचिडेपणा वाढतो, चिंता करणं वाढतं, नैराश्य वाढतं. तर स्क्रीनचा अतिवापर केला तर त्याचे शरीर, मन आणि सगळ्या कौटुंबिक परिस्थिती सगळ्यावरतीच गंभीर दुष्परिणाम होतात.
1: ते पटकन दिसले नाहीत तरी ते परिणाम होत असतात,
0: पुढे होतच असतात.
1: कामगार म्हणून काम करताना जी काही व्यसनाधीनता असते तर त्याचा खरं तर प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये त्याचा संबंध येतो. तर तो काय काय जाणवतो?
0: कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं तर जे शारीरिक दुष्परिणाम होतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यक्षमतेवरती सुद्धा होतच असतो ना. त्याच्यामुळे एकूणच कामाचा उत्साह कमी होतो, किंवा पूर्वी ज्या एनर्जीनी काम केलं जायचं ती ऊर्जा आता राहत नाही. त्याच्यापुढे ते वाढतच गेलं तर मानसिकतेवर परिणाम, मग निर्णय क्षमता त्याच्यामुळे कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, एकाग्रता याच्यामुळे कमी होते. तर या सगळ्याचा कार्यक्षमतेवरती परिणाम होतच असतो. खूप ठिकाणी आपण बघतो की इतकं ते व्यसन वाढत जातं की कामात चुका सुद्धा होतात. आमच्याकडे ना काही दिवसापूर्वी एक रुग्ण आले होते की ते त्यांना त्यांच्या फॅक्टरीनी पाठवलेलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन होते. तर त्यांनी एकदा इतकी मोठी गंभीर चूक केली की त्या सगळ्याचं प्रोडक्शन थांबण्यावरती परिणाम झाला. तर त्या कंपनीच्या दृष्टीने खूप गंभीर चूक होती, पण सुदैवाने त्यांनी संधी द्यायचं ठरवलं आणि आमच्याकडे ऍडमिट केलं आणि काही बाकी काही झालं नाही गंभीर परिणाम वगैरे. त्याचा अकाउंटंट होतं, त्यांनी पैसे मोजताना गंभीर चूक केली आणि मग नंतर त्यांना ते पैसे स्वतःच्या पगारातनं भरून द्यायला लागले. कोणाच्या बाबतीत पोलीस केस पर्यंत वेळ आली, नोकरी गेली. तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करत राहिलं तर कामावरती सुद्धा होत असतात.
1: तरी पण मग माणसं कशी यामध्ये अडकतात की एखाद्याला व्यसनाधीनतेनं बाजूला करणं किंवा आधीच आगाऊ सूचना देणं की तू थोडा चुकतोयस बर का, तर असं काही स्ट्रक्चर उभं करता येईल का, याच्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक आरोग्य संघटनेनी असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे. त्यामुळे त्या माणसाकडे तो एक वाईट माणूस आहे असं न बघता तो एक आजारी माणूस आहे या दृष्टीने बघा आणि त्याला मदत करा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक कंपन्या किंवा ऑफिसेसमध्ये या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. विशेषतः इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ते सुद्धा नेहमी सांगतंय की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. अलीकडे आम्हाला अनेक कंपन्यांमधून बोलावलं जातं की आमच्या कामगारांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्या, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती द्या, किंवा कोणाला व्यसन लागलं असेल तर त्यांना उपचार द्या. तर खूप ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जर का स्वतःहून आपण पुढे गेलो, सांगितलं की मदतीची गरज आहे, तर लोक तयार असतात. आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलर असतात, डॉक्टर्स असतात, त्यामुळे तिथे आपण वैद्यकीय उपचारासाठी गेलो आणि हा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी नावाची एक संघटना आहे आणि जगभर त्यांच्या शाखा आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक गावामध्ये यांच्या शाखा असतात की आपण नुसतं इंटरनेटवरती बघितलं तरी आपल्याला त्याचे पत्ते आणि फोन नंबर मिळू शकतात. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग घेतात, एकत्र जमतात आणि एकमेकांना अनुभव कथन करतात आणि त्यामुळे त्यांना मदत मिळते. तर अशा प्रकारे हा अवेअरनेस अलीकडे खूप ठिकाणी आलेला आहे. तर याची सुरुवात अशी झाली अनेक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये अशी एक घटना घडली की बॉब आणि बिल नावाचे दोन दारुडे एकमेकांना एका संध्याकाळी भेटले आणि ते गप्पा मारत बसले आणि सांगायला लागले की मला कसा दारूमुळे त्रास होतो आणि मग गप्पा मारून झाल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे बराच वेळ गेलाय

0: आणि आपल्याला दारूची आठवण पण नाही झाली. मग त्यांनी ठरवलं की आपण नियमितपणे असं संध्याकाळी भेटू, म्हणजे आपण एकमेकांना मदत करू. तर ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेची सुरुवात होती. आणि मग आता ठिकठिकाणी हा सपोर्ट ग्रुप, असे लोक एकत्र जमतात, ते एकमेकांना उपदेश करत नाहीत, फक्त एकत्र जमतात आणि अनुभव कथन करतात. संध्याकाळच्या वेळेला एकत्र जमल्यामुळे ती जी पिण्याची वेळ असते तेव्हा ते सुरक्षित राहतात. पण अलीकडे तर काही मीटिंग सकाळी असतात, 24 तास ऑनलाईन मीटिंग असतात, ते पण आपल्याला इंटरनेटवर मिळेल की आपल्याला हवी तेव्हा या मीटिंगच्या माध्यमातून मदत मिळू शकते. याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही, डायरेक्टली आपल्या जवळच्या मीटिंगला किंवा ऑनलाईन मीटिंगला आपण जाऊ शकतो. आणि या मीटिंगमध्ये जाऊन सुद्धा व्यसनमुक्त राहिलेले हजारो लोक आहेत. आणि याच्यात एक सांगितलं जातं की पूर्ण आयुष्यभराचा निश्चय करू नका, असं म्हणू नका की आता मी जीवनभर व्यसन सोडलं, एवढाच निश्चय करायचा फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन. वन डे ॲट अ टाइम म्हणतात ते त्याला, फक्त आजचा दिवस. आणि एक एक दिवसाच्या हिशोबानी पुढे जायचंय. तर हे कोणीही या संघटनेमध्ये जाऊन व्यसन सोडू शकतं. आणि व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा प्रत्येक गावात असतात. त्यातली अनेक केंद्र अशी आहेत की जी सरकारी मदतीवरती चालतात, त्यामुळे उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा लोक तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात.
1: आता यामध्ये हे सगळं जास्त करून आपण अंमली पदार्थांचं बोललो, हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळे जो काही वर्तनात्मक प्रश्न निर्माण होत आहेत कामाच्या ठिकाणी आणि असं, तर शेवटी मला असं सांगा की हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मदत गट तयार झालेत का, वर्तनात्मक काय म्हणू आपण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी?
0: हो, त्याचेही आता मदत गट अलीकडे तयार व्हायला लागलेले आहेत. या बाबतीत ना आपण प्रत्येकानी स्वतःला मदत करायची आहे. डॉक्टर किंबरली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला याच्यावरती काम केलं. त्यांनी याच्यासाठी एक टेस्ट तयार केली, त्याचं नाव आहे इंटरनेट अडिक्शन टेस्ट, IAT, की जी सहजगत्या इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध असते. तर 20 प्रश्न आहेत. मग शेवटी त्याचे मार्क मोजायचे, मग त्याचा अर्थ लिहिलेला आहे की इतकं मार्क म्हणजे काय. याच्यामध्ये असं दिसून येतं की 3 प्रकारचे स्तर आहेत, यूज, अब्यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपण वापर करतोय का, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच फोन आपण बघतो ना, उगीच अतिरेकी नाही ना वापर करत. गैरवापरामध्ये आपण ठरवतोय की मला इतकाच वेळ फोन बघायचा आहे, पण ती वेळ टळून गेली तरी आपलं चालू असतं आणि सगळं आपलं एंटरटेनमेंट त्याच्यावर असतं. आणि मग तिथे आपण वेळीत सावध नाही झालो तर मात्र व्यसनाधीनतेमध्ये रुपांतर होतं. आपण पूर्ण त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, गुलाम होतो. तर आपण प्रत्येकानेच बघायचंय की आपण वापर करतोय, गैरवापर करतोय का आपलं व्यसनात रुपांतर झालेलं आहे. ही टेस्ट आपण स्वतःला दिली ना तर आपण जरा सावध होतो आणि आपण गैरवापरावर ना वापराच्या स्तरावरती नक्कीच येऊ शकतो.
1: खरं म्हणजे स्वतः आधी शोधणं की मी व्यसन करतोय का, व्यसनाधीन झालोय का, इतरांना तसं वाटतंय का की माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कौटुंबिक स्तरावरती काही बदल होतोय माझ्या व्यसनामुळे, हे पहिल्यांदा मला वाटतं शोधणं ही पहिली पायरी आहे. मान्य करणं स्वतः हा पण एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आनंदासाठी व्यसन हे असू शकत नाही, त्याचे दुष्परिणामच आहेत, मग ते आज दिसतील नाहीतर उद्या दिसतील. त्यामुळे व्यसन न करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि आपण त्यात अडकलो असू तर मदत गट, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, समुपदेशक यांची वेळोवेळी योग्य त्यावेळी मदत घेणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो. हेच मला वाटतं आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून, गप्पांमधून मला जे काही दिसतंय ते असं आहे. ही मुलाखत ऐकताना हे जाणवलं असेल, आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर व्यसनाला लांब ठेवणं हीच त्याच्यावरची गुरुकिल्ली आहे. आज मुक्तातही तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप विस्तृतपणे आपण व्यसन, व्यसनाधीनता, त्यातले टप्पे याबद्दल चर्चा केली. आकाशवाणी पुणेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.

कामगार सभा हा कार्यक्रम आत्ताचा आपण ऐकलात. दुपारचे 4 वाजता आहेत, प्रसारित करत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आस्वरात बाळा गावकशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचा, संगीतकार होते एन दत्ता. पुन्हा एकदा याच चित्रपटातलं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आस्वरात.

आशा भोसले यांच्या स्वरात पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या स्वरातलं गीत.

लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आत्ताच आशा भोसले यांच्या स्वरात गीत होतं सुधीर मोहे यांचं आणि संगीतकार होते श्रीधर फडके.

सोबती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. गीत होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: संध्याकाळचे 4:30 वाजलेत. ऐकूया मालिका विशेष.
1: नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा मोरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूयात एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, तारुण्यात सगळ्यांना हवं असं वाटणारं असतं ते प्रेम. खरं तर प्रेमाला काही वय नसतं म्हणा, पण हे कळण्यासाठी प्रेम म्हणजे नेमकं काय हे कळायला हवं, हो ना? समर्पण, आदर, विश्वास, त्याग या अशा अनेक गोष्टी प्रेमात येतात. याचा नेमका अर्थ आज आपण ऐकणार आहोत आपल्या वय वादळ विजांचं या संवादमालेत. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत प्राध्यापक प्रवीण दवणे, चैताली कांबळे आणि विठ्ठल चिरमुले. ऐकूया तर वय वादळ विजांचं भाग 8.
1: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. आज आपण पुन्हा भेटत आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात वय वादळ विजांचे. तर सर, मला आज तुम्हाला एक घटना सांगावीशी वाटते.
2: काय ग?
1: की माझ्या ओळखीतली एक मुलगी होती आणि तिचा एक मित्र होता.
2: बरं.
1: तर आम्ही अगदी 4 ते 5 वर्षांपासून ऐकतो की त्यांची बेस्ट फ्रेंडशिप आहे, आमच्या डोळ्यांसमोर ते फिरायचे वगैरे. पण मागच्या महिन्यात चक्क त्याने तिला प्रपोज केलं. सगळे अगदी भ्रमातच पडले की हे असं सुद्धा होऊ शकतं का. आपण ज्याला आपण फ्रेंडशिप म्हणतो ती फ्रेंडशिप नंतर अफेअर मध्ये सुद्धा चेंज होऊ शकते. तर मग नक्की प्रेम कोणतं आणि फ्रेंडशिप कोणती?
2: हा जो गोंधळ आहे हा आत्ताच नाहीये, पुराण काळापासून हा गोंधळ आहेच. आणि त्याच्यामुळे तो गोंधळ बाहेर कुठे नाहीये, या वयाचा जो गोंधळ आहे. त्यामुळे काय होतं की मी याला असं म्हणेन की लक्ष्मण रेषा जी असते आपल्या स्वतःच्या मनाची, ती जेव्हा आपण बाळगलेली असते, जी आपण ओळखतो, संयमाची असते, संस्कारांची असते, तेव्हा चित्र फार वेगळं असतं. पण जे उदाहरण तू जे दिलंस की केव्हा अशा तऱ्हेच्या मनमोकळ्या मैत्रीतून परस्परांच्या आकर्षणाचे ओढीचे धागे केव्हा गुंफले जातात ते कळत नाही. आणि शेवटी हे वादळ वयाच्याच विजांचेच परिणाम हे आहेत. पण ते सुद्धा सुंदर करता येतात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक अप्रतिम कविता आहे, त्यांनी तुमच्यासारख्या तरुणांना प्रेमाने सल्ला दिलाय. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा.
1: वा.
2: आता याच्यातून प्रेमाचा जो फिल्मीपणा आहे, वरवरचा कलाब तू खोटेपणा आहे, तो किती फोल आहे तो त्यांनी या कवितेतून सांगितलेला
1: आहे.
2: त्याच्यामध्ये एक ओळ, सगळ्याच ओळी छान आहेत, पण एक ओळ मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. ते म्हणतात, प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. आता मला तुम्ही सांगा, हे जर या वयात जर तुम्ही नाही ऐकलं, आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तर ऐकवायला नाहीयेत, पण त्यांच्या कवितेच्या रूपाने ते आहेतच, मग हे जर तुम्ही नाही ऐकलं तर मग मला वाटतं तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. पण तुम्ही ऐकता आहात आज, या निमित्ताने अनेक जण हे ऐकतायत. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. बाणावरती खोचलेलं म्हणजे काय? तर त्या बाणाला मागे फिरणं माहिती नसत. एकदा का तो बाण सुटला की तो आपल्या लक्षावरच जाऊन थांबतो. तस उत्कट प्रेम जे आहे मनापासून केलेलं, ते समर्पित भावनेनं केलेलं असत, ते मागे वळत नाही. तू ज्या प्रकारच्या प्रेमाचं उदाहरण सांगते आहेस, चित्रपटासारखं, सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन. आता मला हे अजूनही कळलेलं नाही की सोमवारी आपण भेटल्यावर मंगळवारी डोळे कसे भेटतात. आळीपाळीने असं कधी बघितलं जातं का? सिनेमात ते चालतं. अच्छा तो हम चलते फिर कब मिलोगे, सिनेमाच्या गाण्यात चालतं. काळोखातून प्रकाश जो बघतो त्याचं नाव सिनेमा. परंतु बाहेरच्या उन्हात रखरखीत वास्तवात जे अखंड सोसायचं असतं त्याचं नाव जीवन. आता हे आता थॉट तुम्हाला आवडत आहेत, तुम्ही वा म्हणून त्याला दाद देताय, पण काही गोष्टी विठ्ठल जगतानाच कळतात, आता कळत नाहीत.
1: खरं
2: म्हणजे आईस्क्रीम खाणं बरं वाटत, पण आईस्क्रीम म्हणजे जेवण नव्हे, भात भाकरी म्हणजे जेवण असत. तसं तारुण्यामध्ये कर्तृत्व हे महत्वाचं असत. प्रेम नावाची जी ऊर्जा आहे कुणाला तरी आपलंस करण्याची, ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा सुंदर आहे. एखाद्या विलक्षण नवनिर्मितीचं सामर्थ्य

0: या ऊर्जेत आहे, पण केवळ एकमेकाच्या शारीरिक ओढीत जर ती ऊर्जा संपून गेली तर मग कर्तृत्व करण्यासारखं काय उरलं? बरं, गंमत कशी होते की शारीरिक ओढही समजू शकतो, तारुण्य आहे, भावभावना आहेत, निसर्गाने दिलेली तीही देणगी आहे, हे सगळं मान्य आहे, पण त्याबरोबर निसर्गाने संयम पण दिलाय ना, निसर्गाने माणसाला विवेक पण दिलाय ना, सत्सद विवेक बुद्धी पण दिले ना, ती दिलेय म्हणून तो माणूस, ती दिलीच जर नसती तर माणूस आणि इतर श्वापद याच्यात फरक काय उरला असता? खरं म्हणजे तो संयम प्राण्यांकडे पण असतो पण माणसाकडे नाही असं चित्र असेल तर त्याला प्रेम म्हणून चालेल का? त्यामुळे प्रेमाचं लेबल लावलंय, प्रेमासारखं काहीतरी दिसतंय, ते प्रेम नव्हे. म्हणून मी सांगेन की स्वतःला चकवू नका, फसवू नका. आमचं तसं तसं काही नाही असं सांगत स्वतःला चकवायचं कारण नाही. तुमचं तसं तसं काही असलं तरी आमचं काही हरकत नाही, पण शिखरावर जायचं थांबू नका ना.
1: हो बरोबर.
0: विठ्ठल, तुम्हाला सांग की माझी प्रेयसी समजा एखादी आहे, कल्पना कर, आता मी कल्पनाच करू शकतो कारण
1: वय निघून गेलं,
0: वय निघून नाही गेलेलं असा आरोप करू नकोत माझ्यावर. मला एक बायको आणि मला दोन मुलं आहेत, त्यामुळे म्हणतोय वय निघून गेल्यामुळे नाही, प्रेमासाठी कुठलंही वय निघून गेलेलं नसतं. आणि प्रेम हे पुन्हा तू म्हणतोस तसंच केलं पाहिजे असं नाही, 90व्या वर्षी पण मी प्रेम करू शकतो. त्यामुळे हीच तर गल्लत होते ना, तसं नाही. एक उदाहरण देतो की माझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे तर तिच्यावर प्रेम करतानाही माझ्या महत्वाकांक्षा, माझं शिक्षण, माझं समर्पण, माझं सर्वोच्च जाणं मला थांबवायची गरज आहे का?
1: नाही.
0: समजा प्रेमात पडलेले दोघे जण असतील तर दोघेही एकमेकाचे पंख व्हा, दोघेही मोठे व्हा, दोघेही विकसित व्हा, तर त्या प्रेमाला काही अर्थ आहे ना. पण जर एकमेकाच्या प्रेमात पडल्यामुळे जर परीक्षेतले टक्के घसरणार असतील, नापास होणार असाल, पुढे नोकरी धंदा न मिळाल्यामुळे हातात कटोरा घ्यायची पाळी आली, तर त्या प्रेमाला काय अर्थ आहे? त्यामुळे कर्तृत्व संपवतं ते प्रेम नव्हे, कर्तृत्व फुलवतं ते प्रेम असतं, फार महत्वाचं आहे.
2: हो सर.
1: सर, तुम्ही प्रेमाबद्दल आता खूप सांगितलं, ते कल्पनाही सांगितली, पण आता आम्ही ज्या वयात आहोत त्या वयात तुम्ही कधीतरी होतात, तर तुम्हाला काय असे अनुभव आहेत का?
0: फारच खासगी आणि फारच वादळी प्रश्न विचारतोय. माझा अनुभव मी आता या सगळ्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं ही गोष्ट अशक्य आहे, पण एकच सांगतो की आमच्या आयुष्यामध्ये फार श्रेष्ठ कवींच्या प्रेमकविता आल्या. या प्रेमकवितांच्यामुळे आमची प्रेमभावना अनेकदा त्या सोबतीने वाढली. मग कवीवर पाडगावकर आमच्या आयुष्यात आले, मी तुकी भित्री तरी कसे हे घडले, मजा अजून नाही कळले नाही कळले, अशा सारखी त्यांची कविता. किंवा पाडगावकरांची भावगीत, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, आंधळ्या तमांतून वाहे आंधळाचं वारा.
2: अत्युत्कृष्ट सर.
0: तुला मुळी जाणीव नव्हती भीतीच्या विषयाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची. या कविता आणि गीत माझ्या वयाच्या 17व्या वर्षी माझ्या आयुष्यात आली. किंवा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांची दिवस आणि रात्र यांचं प्रेम आहे, आणि तो दिवस रात्रीला म्हणतोय, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, उभे दिवसाचे दूत. अशा मी कितीतरी कविता सांगू शकेन. या सगळ्या कवितांवर आम्ही प्रेम केलं रे विठ्ठल. चैताली,
2: हो सर,
0: याचा अर्थ आम्हाला कुठली तरी सुंदर मुलगी आवडत नव्हती, त्या मुलींना लक्षात घ्या, त्या मुलींना आम्ही आवडत नसू असं नाहीये, पण आयुष्यात कधी पाऊल वाकडं पडलं नाही याच कारण या कवितांनी, त्यावेळच्या पुस्तकांनी आम्हाला सावरलं. आता त्यातून माझ्या कविता जन्माला आल्या. संकोच नावाची माझी कविता मी ऐकवतो, प्रेमाचा विषय. सगळी तर ऐकवत नाही पण थोडीशी ऐकवतो.

0: चंदन होऊन फुलवून मिठीत कोण आलं.
1: वा,
0: स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर संकोचाचं धुसर धुक मध्येच आलं नसतं तर.
1: वा,
0: तोच वर्ग, तोच वर्ग, तीच शाळा, तीच वाट नेहमीची, तोच नकार, अनेक प्रकार, तीच चुगली डोळ्यांची. तोच वर्ग, तीच शाळा, तीच वाट नेहमीची, तोच नकार, अनेक प्रकार, तीच चुगली डोळ्यांची, त्याच वेळी धीट होऊन पाऊल पुढं पडत तर संकोचाचं धुसर धुक मध्ये
1: आलं नसतं तर.
0: शेवटी काय झालं, कुरिअरने एक लग्न पत्रिका आली आणि पत्रिका उघडल्यावर तिचं नाव तर योग्य होत पण ह्याच्या नावाच्या जागी दुसरा कुणीतरी आरक्षण केलेलं होत, रिझर्वेशन.
1: अच्छा.
0: हो. आणि मग शेवटी तिच्या लग्नाला तो गेला.
1: अरे बाप.
0: कारण प्रेयसीच्या लग्नाला जावं लागणं इतकी दुर्दैवी अवस्था
2: गोष्ट.
0: हा गेला हातात मंगलाक्षता आणि दूर कोपऱ्यात राहून बिचारा अक्षता अश्रू माळू सनई येते, अश्रू माळू सनई येते, एके दिवशी कळलं होत. अश्रू माळून सनई येते, एके दिवशी कळलं होत, खूप खूप गर्दी आड मन खोल खचलं होत. पुढलं सगळं आयुष्यच, पुढलं सगळं आयुष्यच उगीच जगलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुक मध्ये आलं नसतं तर. आता विठ्ठल आणि चैताली, आता हे लक्षात घ्या, ही पण प्रेमकविताच आहे. ही प्रेमकविता तरुण्यातच मला सुचले आणि ती कविता अजूनही तरुण आहे. याचा अर्थ प्रेम भावना कधी वृद्ध होत
1: नाही
0: आणि प्रेम माणसाला तरुण ठेवत,
2: तरुण ठेवत.
0: आणि म्हणूनच हे का सांगतो आत्ताच तुम्हाला, आत्ता नैसर्गिक दृष्ट्या तुम्हाला जी ओढ वाटते ती ओढ निसर्गाने दिलेलं देणं आहे, पण त्याला तुम्ही संस्कारांचं लेण्याचं चढवलं तर याच प्रेमभावनेतून तुमच्या हातून कलाकृती जन्माला येतील.
2: नक्कीच.
0: तुझ्याकडून चांगल्या कविता, तुझ्याकडून चांगली गीत
2: आणि सर,
0: तुझ्याकडून चांगली सतार, तुझ्याकडून चांगला तबला, तुझ्याकडून चांगली चित्र, तुझ्याकडून अतिशय चांगल्या प्रकारचं समीक्षा, समालोचन, अध्यापन, विज्ञान, हेच तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे. याचा संबंध आहे, प्रेम हे असं बळ आहे की जे तुम्हाला सर्व बाजूनी फुलवतं, हेच तर कळत नाही ना अनेकांना.
2: आणि पण सर, म्हणजे माझ्या बाबतीतला पर्सनल प्रश्न आहे हा.
0: म्हणजे तू आता पर्सनल म्हणून विचारायला लागला.
2: थोडासा म्हणजे बहुतेक जणांना हा विचारला जातो.
0: आम्ही कुणाला सांगत नाही.
2: म्हणजे मी कविता लिहितो त्यातल्या प्रेमकविता या असतात, तेव्हा बहुतेक जण म्हणतात, म्हणजे बहुतेक काय सगळेच जण म्हणतात, प्रेमकविता लिहिण्यासाठी अनुभवच लागतो का. मी त्यांना भरपूर उदाहरणं देतो. आता पाडगावकरांच्या भरपूर कविता आहेत प्रेमकविता, आणि मी वाचलेले आहेत त्यांचं जिप्सी बोलगाणी कविता संग्रह वाचलेत, त्यातल्या भरपूर वाचलेले आहेत. तर प्रेम म्हणजे प्रेमकविता लिहिण्यासाठी अनुभवच महत्वाचा असतो का असं बहुतेकांकडून मला विचारलं जातं, आणि तू अनुभव घेऊनच लिहिली का असं विचारलं जातं.
1: सर हा प्रश्न माझा सुद्धा आहे तुम्हाला, माझ्या बाबतीत सुद्धा हे
2: असं सांगितलं होतं.
0: मुळामध्ये काय माहिती का, अनुभव असला तरी काही हरकत नाही, त्याची काही संकोच वाटण्याचं काही कारण नाहीये, आणि इतकं काही तुम्ही प्रेमाला घाबरण्याचं कारण नाही. प्रेम तुम्हाला बळ देतं, प्रेम तुम्हाला पंख देतं. अनेकदा असं होतं ना की एखादा आवडलेला माणूस असतो आणि आपण कल्पनेनी त्याचं आणि आपलं एक विश्व रंगवतो. शेवटी स्वप्न तारुण्यात नाही पाहिजे तर केव्हा पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर तसं वाटत असेल तर ते वैद्यकीय दृष्ट्या पण योग्य आहे, आणि काही काळजी करू नका, तुम्ही सगळे छान चालले. फक्त मी तुम्हाला एकच या ठिकाणी सांगतो मित्रांनो, की या सगळ्यामुळे शिखर जे आहे ना आपलं, जे पोहोचायचंय आपल्याला,
2: ध्येय
0: काही शब्द वापरा, जे आपल्याला गाठायचंय तिथे तडजोड होतं का म्हणे. मी प्रेमात पडलो आणि खड्ड्यात गेलो, प्रेयसीनी दगा दिला म्हणून मग मी इथे भिकारी राहिलो, हे चालणार नाही. नाही, उलट आपण ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो त्या प्रेमाला साक्ष ठेवून अधिक उड्डाण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे प्रेम ते बळ देतं. आता पुष्कळदा अनुभव प्रत्यक्ष जरी नसला एखाद्याला, तुला समजा नाहीये, तरी सुद्धा तुझ्या मनात ती कळी जर फुलत असेल तर तू कल्पनेने ती लिहू शकतो. मित्र तुझी फिरकी घेतात, तुझी गंमत करतात, ती त्यांना घेऊ दे, आणि त्यांना समजा असं वाटत असेल की अरे विठ्ठला प्रेमात पडलेला दिसतोय आपला मित्र, तर वाटू दे ना, हरकत काय. तुला एक गंमत सांगतो, मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो ठाण्याला बेडेकर कॉलेजमध्ये होतो, काय व्हायचं माहिती का, मी कवी असल्यामुळे प्रेमात तर पडलो नव्हतो पण प्रेमाच्या कविता लिहायचं. माझ्याकडे प्रेमात पडलेले मित्र

0: माझी आणि मला म्हणजे ती चार चार ओळी लिहून दे ना.
1: बरोबर सर, असा अनुभव येतो.
0: आणि माझं मानधन काय? वडा सांबर. मग मजा यायची. मग त्यांच्या प्रेयसीचं नाव गुंफून मी माझ्या प्रेमकवता लिहायचो त्यांच्यासाठी. ही गंमत असते.
2: पण सर, या सर्व मुद्द्यांबद्दल बोलताना आपण एक मुद्दा विसरलोत की काही वेळेला आपण बातम्यांमध्ये ऐकतो किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये वाचतो की एकतर्फी प्रेमामुळे हत्या झाली किंवा एकतर्फी प्रेमामुळे प्रेयसीने किंवा प्रेयकराने जीव दिला वगैरे अशा प्रकारच्या बातम्या ऐकिवात असतातच. मग हे प्रेम की ही विकृती?
0: आता तुला एक धक्कादायक सांगतो आणखीन. बरं का?
2: हो सर.
0: एकतर्फी प्रेम ही गोष्ट चुकीची आहे. एकतर्फी प्रेम हा वाक्प्रचार इतका तो वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. मला तुम्ही सांगा की माझं कुणावर तरी प्रेम असायला दुसऱ्या कुणाचं माझ्यावर असलंच पाहिजे कंपल्शन का? उत्कट प्रेम हे अनेकदा एकतर्फीच असत. आणि ज्या प्रेमामध्ये कंडिशनिंग आहे की जर समोरच्यानी प्रेम केलं तरच मी प्रेम करीन, तर तो झाला व्यवहार. आता तुमच्या उत्कट प्रेमाला समोरच्याकडून जर प्रेमाने उत्तर आलंच तर आनंदच आहे. पण समजा नाही आलं तरी सुद्धा निराश व्हायचं काय कारण आहे? कारण तुमचं प्रेम सुरूच आहे ना. तुमचं प्रेम सुरूच आहे, इतकं तुम्हाला शांतपणे प्रेम करता आलं पाहिजे. ताजमहालवर आपण प्रेम करतो, कैलास लेण्यावर आपण प्रेम करतो, गंगा नदीवर आपण प्रेम करतो. एकतर्फीच आहे ना.
2: हाँ.
0: ऐक नाही, गंगा नदी तुमच्या गळ्यात नाही येऊन पडत. ताजमहाल काही तुमचा येऊन हस्तांदोलन करत नाहीये. याचा अर्थ आता तुम्ही म्हणाल की तुम्ही निर्जीव लोकांची उदाहरण दिली, सजीवाचं काय? मला असं वाटतं की उदाहरण मी एका श्रेष्ठ कलाकृतीची घेतली.
2: हो,
0: श्रेष्ठ अशा तरी ज्या नदीचं घेतलं. खरं जे प्रेम असतं ना उत्कट, ते तितक्या टोकाचं असतं. मनमोकळं आणि खरं उत्कट प्रेम करायला ते तितकं मोठं हृदय लागतं. मग अशा तऱ्हेचा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून कोणी जीव देणं, म्हणून कोणाची तरी हत्या करणं, ही गोष्ट नीट आहे का? ही गोष्ट प्रेमात पडलेला माणूस करतच नसतो. मग प्रियकर होता येणं, प्रेयसी होता येणं हेही व्रत आहे.
1: हा,
0: मीराबाईनी कुठे श्रीकृष्ण पाहिला होता?
2: हो,
1: नव्हता.
0: मीरेचा काळ वेगळा आणि कृष्णाचा काळ वेगळा. पण मीराबाई बोलली ना, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. प्रेम हे पूजा असत. मला माहिती आहे की आज वय वादळ विजांच्या या कार्यक्रमात प्रेमाबद्दल ऐकायला लोक आणखीन संख्येने जमलेत. त्यांची कदाचित निराशा होईल. दवणे प्रेमाबद्दल एवढं काय गंभीर बोलतायत? पण प्रेम मुळातच ही अशी चलनी नाण्यासारखी टाइमपासची गोष्ट नाही. मी पुन्हा सांगतो, सिनेमात वापर म्हणून जेव्हा प्रेमाचा केला जातो तो तेवढा पुरताच आहे. पण सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर आल्यावर खरं जीवन सुरू होतं. म्हणून ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं, बघायचं आणि सोडून द्यायचं,
1: मनोरंजनापुरतं
0: तेवढ्या पुरता सोडून द्यायचं ते. पण खरं प्रेम साकार करायचं असेल तुम्हाला तर तुमचं सामर्थ्य पाहिजे. कुसुमाग्रजांची त्याच कवितेतली ओळ आहे, त्यांनी असं म्हटलंय की मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी झाले नाले, पुरे झाला वारा. काय सुंदर लिहिलंय. मग त्यांनी म्हटलंय की डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. असं वाक्य आहे त्यांचं, हा अक्षरांचा भातुकलीचा खेळ नाही तर हे समर्पण आहे. हे त्यांनी जे सांगितलंय त्यांच्याच शब्दामध्ये मी हे सांगतोय की मित्रमैत्रिणींनो आणि तुम्हालाही सांगतोय की आज अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आपण आलेले आहोत. आयुष्याचा शिखराचा अध्याय. कुणावर जर तुम्ही प्रेम करत असाल तर ते प्रेम पूजा होऊ द्या, ते प्रेम महापूजा होऊ द्या, ते सामर्थ्य होऊ द्या. त्याच्यामुळे तुम्ही शिखरावर जा, एकमेकाच्या सोबतीने विश्वासाने पुढे जा. पण त्याच्यातून एकमेकांना संपवण्याची भाषा कराल तर तुमच्यामध्ये प्रेमभावना अस्तित्वातच नाही. प्रेमाला हिंसा मंजूर नाही, तलवारीवर फुलपाखरू बसण्यासारखं आहे. त्यामुळे अतिशय नाजूकपणे हे सगळं जपावं लागतं. विठ्ठल आणि चैताली, मला असं वाटतं की प्रेम या विषयावर तुम्ही एरवीच्या गप्पांपेक्षा अधिक रंगलेले आहात. आणि मला वाटतं जर संशय जर तुम्हाला येत नसेल तर मी पण थोडं जास्त रंगलेलो आहे. तेव्हा स्वाभाविकच आहे, प्रेम ही गोष्टच तेवढी गोड आहे. कावळा सुद्धा जर प्रेमात पडला तर तो मोर दिसायला लागतो. मग माणूस प्रेमात पडल्यावर किती सुंदर दिसेल. हे जे सौंदर्य आहे ते बाहेरच्या ब्युटी पार्लरमध्ये नाही, ते आत्मिक सौंदर्य आहे. मला वाटतं की गप्पोत्सव रंगतो आहे. वय वादळ विजांच्या मधल्या मोरपिशी रंग मोरपिशी काही रंग हे बाहेर येत आहेत. पुढच्या गप्पांसाठी आपण लवकरच भेटणार आहोत. मला असं वाटतं एरवीच्या सगळ्या गप्पोत्सवांचे अखेर तुम्ही केलेत, पण आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो अतिशय मनपूर्वक. कोणीतरी वाट बघतंय प्राणातून म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी वाट बघतंय प्राणातून म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून तर गाण्यात मजा आहे.
3: मित्रांनो, आत्ताच आपण वय वादळ विजांचं या कार्यक्रमाचा भाग आठवा ऐकलात. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, चैताली कांबळे आणि विठ्ठल चिरमुले.
4: मालिका विशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित झाला. थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आरंभ होत आहे.

0: नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत। थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायालयानं सांगितलं। भारताच्या पीव्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्यू यू हिला 21-6-21-9 असं हरवलं। जम्मू काश्मीरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या 2 जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शहापूर इथं तर शहीद जवान विक्रम चव्हाण याच्या पार्थिवावर कोल्हापूरमधल्या गोंडोली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म। यात साधना शिलेदार यांचं ख्याल गायन आपण ऐकाल। राग आहे श्री। मध्यबंदिश जपतालात निबद्ध आहे। बोल आहेत हरिके चरण कमल। द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे। बोल आहेत सांज पर्यायो। त्यांना तबला साथ केली आहे अजिंक्य गलांडे यांनी, तर संवादिनी साथ आहे श्रीकांत पिसे यांची। तर ऐकूया साधना शिलेदार यांचं ख्याल गायन राग आहे श्री।

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं ख्याल गायन आपण ऐकलं. राग होता श्री, त्यांना तबला साथ केली होती अजिंक्य गलांडे यांनी, तर संवादिनी साथ होती श्रीकांत पिसे यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो, पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे 2 अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरे, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना।
0: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल।
1: अरे मला पण माहितीये का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते।
0: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात उजेड ठेवू शकतो।
1: एक्झॅक्टली।
0: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो।
1: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये, पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत।
0: हो, आज आपण भेटणार आहोत अशा 2 तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी एक अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय।
1: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो।
0: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होतंय, आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचली बरं का।
1: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं।
0: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का?
1: अगदी खरंय। आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल। कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते।
0: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास,
1: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते। म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात।
0: चला तर मग आता वेळ झालीये आपल्या आजच्या मुलाखतीची। आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत।
1: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा मित्र आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा। या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ऍप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे। आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ऍप कसं निर्माण केलं आणि त्या ऍपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद। थँक्यू गायत्री।
1: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट्स सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का?
2: माझे वडील ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी आंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता. आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या ह्याच्यामध्ये खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआयची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली तर, आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवला होता स्टार्टिंगला.
1: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवला होता, वन पेज, की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनीचा गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी एक खूप सोपा ऍप होता, की वन बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंद्रा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
1: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी आर आर बाहेती शाळा आहे मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेला ऍप.
1: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
3: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथं जाऊन आम्हाला हे कळालं, ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग, हाऊस होल्ड इंडस्ट्रीज, ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो, इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटलं आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसती ही.
1: अच्छा, म्हणजे ते ऍप तुम्हाला सांगतं का?
3: हा. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात. तसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पडतात किंवा काय करतं, ऍपनी ते बघू शकतात की ह्या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. हो, मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे दाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे जे त्यांची समस्या आहे, ते किचनमध्ये असो, त्यांच्या वर्कशॉपमध्ये, ऑफिसमध्ये, एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात, पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे, कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात. तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्टबुक्स आहेत ते खूप काही ब्रेल मध्ये नव्हते,
1: तर त्यांचे जे पण कमी प्रमाणात
3: हो, आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे आणि मग ते ऐकायचे, पण ह्याच्याने ते डिपेंडन्स वाढतो
1: आणि वेळ पण खूप जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची.
3: म्हणून हे एक होतं शिक्षणात, मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते. तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल, ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
1: ओके, म्हणजे ऍपमध्ये.
3: हो, तर त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्ररात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन्स नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
1: नक्कीच. तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं, पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे, तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये. तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केला की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले, स्मार्ट व्ह्यू, रीड टेक्स्ट, आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी.
1: ओके,
2: हे 4 बटन कसे आहेत. पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो, तो एआयला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतला, इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहेत, तुमचे किती मागे स्पीकर आहे, मागची भिंतचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल.
1: अरे वा,
2: जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्याऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं, जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळा, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन एन इमेज हा तिसरा बटन आहे. हा असं आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतं, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो, फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
1: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
2: आणि एआयची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण ऍज अ आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगलं डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
1: नक्कीच खूपच छान, आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात, पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय, तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली?
3: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ, आणि ह्याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि ह्यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानीच त्यांना एवढं लाभ झालं. हा तर हा आमच्याकडे आला हे असं असं मी करतोय. आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
1: बरोबर,
3: म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो आणि पहिल्यांदाच पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांच्या जे हे चेहऱ्यावर स्माईलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर,
3: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचा, पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमच्या फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन किंवा व्हर्जन नंतर हा फायनल ऍप तयार झालाय ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून व्हर्जन करणार
1: आहे. म्हणजे ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे एक.
1: अगदीच अगदीच. बरं, मला सांगा की लेट्सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामध्ये काही स्टोरी आहे का?
3: लेट्सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाईड नव्हता. आमच्याकडे एक 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया, पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आणि लोकांची मदत करायची, म्हणून आम्ही लेट्सी हा नाव ठेवलं. कारण की हा फक्त 2 सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया, अँड सगळ्यांसाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण शोधणं पण आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल, म्हणून आम्ही लेट्सी हा नाव चूज केला.
1: ओके, तर रोजस मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
3: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा ChatGPT असो हे खूप छान ऍप्स आहेत, पण ते एक असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल्ड लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
1: तर आम्ही जे
3: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतं ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया, पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत, म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5-10 मिनिट्स लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
1: अच्छा, जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा
2: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे, पण ह्या ऍप काय काय करू शकतो, जी क्षमता काय काय ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं, तर हे अंध लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे, तर ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे, नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची, सकाळी की रात्री, तर असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही. तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता,
1: त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय
2: करू शकतं. हा
3: म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे, तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार एक दोन मिनिटातच, पण ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय

0: डेव्हलप केला आहे ह्यानी आणि श्रीनिवासनी, ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं. जसं मी हे पेन कुठं ठेवलं, लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतला, तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो, कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात,
1: बरोबर.
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार, तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं, ते काही पण साईन बोर्ड टेक्स्ट बुक कशाचं पण फोटो काढणार, ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेट.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईन बोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
2: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर, तो मराठीत करेल. इंग्लिश सांगितलं इंग्लिश
1: सांगाल त्या भाषेत.
2: तर अशी भाषेचा आपण हे केलंय की जसं भारत ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार आहेत नंतर, तर अशा भाषा असतात की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक, मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
2: गायत्री, म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं, तर एआयमुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर पण अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघं जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची ह्याच्या परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला, तर मग तिघांचं तो एक होतं. आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, ह्या आपला आणि हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय, पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक, मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
2: विशेष तर पहिला मी म्हणेल माझे स्वतःचे वडील, ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक आहेत त्यांना दाखवतात आवर्जून की हा म्हणजे मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकूनच तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरा एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे, त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती ह्या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे, तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा जसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच, म्हणजे त्यांनी तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक
2: आणि वापरतंय ते, वापरणारी गोष्ट आहे.
1: अगदीच, अगदीच.
0: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खिलौना भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते, तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहित पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितलेच नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं नसेल.
0: आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचं जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे. आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं.
2: ते तुम्हाला विचारायचंय. आता हे आपल्याला शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे, तर त्या ऍपने सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत. आता त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजी राजे, तर त्यांच्याबद्दल

0: ती सांग.
1: ओके.
0: तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अवेलेबल आहे ती
1: ती
0: पण
1: पण
0: माहिती
1: माहिती
0: सांगेल.
1: सांगेल. अच्छा, म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते
0: हा, ते
1: आपल्यावरती आहे.
0: आपल्यावर आहे.
1: ओके.
0: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे, तुम्ही त्याच्यासोबत काही पण, जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत, 1000 2000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्रीमध्ये आहेत.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण, त्यांना तर फायदा होईलच, पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ऍपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे. आपण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत. तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
0: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. बहुतेक मोर देन 100 डाउनलोड्स ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
0: अँड हा ऍप 6 अक्षर आहेत, LETSEE, लेट्सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारं चिन्ह जे आहे, ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे, हा ऍप आपण रेकग्नाइज करून डाउनलोड करायचा. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसा डाउनलोड करायचा आहे आणि कसं हे वापरायचं आहे. 2 नंबर्स आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे, ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्यानी तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येत, हे 2 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाउनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरूनच्या पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे. आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण व्हायला पाहिजे,
1: अजून ऍड
2: करायचे असेल, तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ताकि आम्ही, जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे, तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट्सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली. आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
2: त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगू की हा ऍप आवर्जून वापरा. आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचं फक्त एकच उद्देश होता की आवर्जून आहे की तुम्ही डाउनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ऍप एकदम निःशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम, जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं आहे, ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार, तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाउनलोड करावे आणि ह्याचं हे टेक्नॉलॉजीचा AIचा लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ऍप डाउनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
0: धन्यवाद
2: गायत्री. थँक्यू गायत्री, आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट्स सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
1: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
3: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना. संगीत पुन्हा एकदा हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे आणि चित्रपट आहे हा खेळ सावल्यांचा. सा।

या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतर 6:20 वाजून संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत कार्यक्रमात आज ऐकूयात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी

0: यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, 13 जून रोजी संपूर्ण जगात जागतिक अल्बिनिझम जनजागृती दिन पाळला जातो. समाजात या स्थितीबद्दल अनेक गैरसमज आहेत. विशेषतः अल्बिनिझमचा डोळ्यांच्या आरोग्याशी काय संबंध असतो, या व्यक्तींना दैनंदिन जीवनात कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि पालकांनी लहान वयातच कोणती काळजी घ्यायची, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय नेत्ररोग तज्ज्ञ पूनम गांधी यांना. नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट असलेल्या डॉक्टरांना या क्षेत्रातला 15 वर्षांचा अनुभव आहे. तर डॉक्टरांशी आज आपण अल्बिनिझम आणि डोळ्यांचं आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी अल्बिनिझम म्हणजे नेमकं काय आणि या आजाराची कारण काय सांगता येतील?
2: अल्बिनिझम हा एक जनुकीय आजार आहे. प्रथम तर अल्बिनिझम हा शब्द ऐकल्यावर आता सुद्धा ऐकणाऱ्या श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांना हा असा काही आजार असतो का याची सुद्धा माहिती नसेल. जितका मधुमेह, हृदयरोग, बीपी याबद्दल जागृती आहे, तशी अल्बिनिझम या आजाराबद्दल नाहीये. कारण याचा जो रेशो म्हणता येईल किंवा 20,000 व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा आजार होतो, आणि हा आजार मेनली गुणसूत्रांमध्ये बदल काहीतरी झाल्यामुळे होत असतो. तर त्यामुळे हा आजार अनुवंशिकही असू शकतो. या आजारामध्ये आपल्या शरीरात मेलॅनिन नावाचं जे रंगद्रव्य असतं त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा पूर्ण अभाव किंवा कमतरता असते. आपण जे काही अन्न खातो त्याचं विघटन होऊन त्याच्यातलं टायरोसिन नावाचं अमायनो ऍसिड असतं, त्याच्यापासून हे मेलॅनिन बनतं. तर या सगळ्या चक्रामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मेलॅनिन नावाचं द्रव्य तयारच होत नाही. आता या रंगद्रव्याचं काम असतं की आपल्या केसांचा रंग, आपल्या त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग ठरवणे. शिवाय या रंगद्रव्यामुळे आपलं सूर्यप्रकाशापासून प्रोटेक्शन किंवा संरक्षण होत असतं. आता हे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य जर निर्माणच झालं नाहीये तर अशा व्यक्तींची त्वचा कशी दिसते, तर पूर्णपणे पांढरट अशी दिसते. त्यांचे केस जे असतात ते पांढरे, गोल्डन किंवा मग तपकिरी लाल रंगाचे असतात. डोळे सुद्धा त्यांचे निळसर आणि खूप प्रकाश असेल तर त्या प्रकाशामध्ये त्यांचे डोळे लाल, गुलाबी असे दिसायला लागतात.
1: बरं, म्हणजे ही एक जनुकीय स्थिती म्हटली पाहिजे.
2: हो, गुणसूत्रांमध्ये काही बदल होतो आणि त्यामुळे होतं. काही वेळेस आईला वडिलांना नाहीये मग मुलाला कसा आला, तर आई आणि वडील दोघेही कॅरियर असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते दिसताना दिसत नाही पण मुलामध्ये येतं, कारण दोघंही कॅरियर आहेत. त्यातला एकच जण कॅरियर असेल तर ही संभावना खूप कमी असते.
1: पर आता या आजाराची कारण काय सांगता येतील?
2: हा जनुकीय आजार आहे. गुणसूत्रांमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हाच हा आजार होतो.
1: अच्छा. आता अल्बिनिझमचा डोळ्यांवर नेमका कसा परिणाम होतो आणि या व्यक्तींमध्ये प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजे फोटोफोबिया का वाढतो?
2: आता मेलॅनिन रंगद्रव्य ते डोळ्यामध्ये कुठे कुठे असतं, तर एक तर पापणीच्या त्वचेवर असणार, डोळ्याच्या बाहुलीमध्ये असतं, डोळ्याचा मागचा जो पडदा ज्याला रेटिना म्हणतात त्याच्यामध्ये असतं. तर पापणीमध्ये जेव्हा आता रंगद्रव्य नाहीये तर पापणीचा रंग जसं सांगितलं असं पूर्ण त्वचेचाच रंग पांढरट असतो. पापण्यांचे केस, भुव्यांचे केस हेही या लहान मुलांमध्ये पांढरट किंवा गोल्डन असे असतात. त्यानंतर त्यांचा डोळ्यांमध्ये, बाहुलीमध्ये जर रंगद्रव्य नाहीये त्यामुळे सूर्यप्रकाशाला हे जे नॅचरल फिल्टर आहे आपल्या बॉडीतलं मेलॅनिन ते काम करत नाहीये, त्यामुळे जो काही सूर्यप्रकाश किंवा कुठलाही तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडतोय तो पूर्णपणे डोळ्याच्या मागच्या पडद्यापर्यंत पोहोचवला जातो. तिथे कुठलाही फिल्टर होत नाहीये, शील्ड होत नाहीये. आणि शिवाय रेटिनामध्ये सुद्धा मेलॅनिनची कमी आहे, त्यामुळे तो प्रकाश रेटिनामध्ये सुद्धा शोषला जात नाही, त्यामुळे मग तो प्रकाश सहन न होण्या इतकं प्रखर डोळ्यापर्यंत पोहोचला.
1: अच्छा. पण आता तुम्ही शील्ड आणि ही जी काही नावं घेतली तर ते अजून विस्तृतपणे काय सांगू शकाल याविषयी?
2: मेलॅनिनचं कामच हे आहे, या रंगद्रव्याचं काम हे आहे की जो काही सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतोय किंवा डोळ्यांवर पडतोय तर तो त्याच्यामध्ये शोषला जातो, त्यामुळे आपल्याला तितकासा घातक ठरत नाही. पण या आजारामध्ये मेलॅनिन नसल्यामुळेच जी काही अतिनील किरण, सूर्यप्रकाशातली अतिनील किरणं आहेत ती डायरेक्ट त्वचेमध्ये, डायरेक्ट डोळ्यांमध्ये पूर्णपणे जेवढी आहेत तेवढ्या प्रखरतेने घुसतात आणि त्यामुळे डॅमेज होतो.
1: अच्छा.
2: अशा रुग्णांना म्हणून त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता जास्त असते आणि जनरली 40 आतच जर काळजी नाही घेतली तर त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता
1: जास्त असते. बरं, आता डॉक्टर, अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या दृष्टी समस्या अधिक प्रमाणात आढळतात?
2: आता जसं सांगितलं तसं प्रकाशाला संवेदनशीलता आहेच आहे, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये फोटोफोबिया म्हणतो. फोबिया म्हणजे भीती,

0: फोटो म्हणजे लाईट, तर त्यांना प्रकाशाची भीतीच वाटते, एवढा त्यांना तो त्रास होत असतो. काही वेळेस पेशंटना खूप लांबचं बघता येत नाही किंवा लांबच्यासाठी खूप मोठा नंबर वापरायला लागतो, तिरळेपणा असतो, डोळ्याचा वेडा वाकडा नंबर असतो, म्हणजे की ज्याला आपण सिलेंड्रिकल नंबर म्हणतो तो नंबर असतो, आणि डोळ्यांच्या बुबुळांची सतत अनियंत्रित हालचाल होत असते, ज्याला इंग्लिशमध्ये निस्टॅगमस म्हणतात, तर तीही होत असते. तर ही लक्षणं दिसतात. शिवाय या पेशंटना नजर सुद्धा, म्हणजे दृष्टी जी म्हणता येईल ती सुद्धा नॉर्मलपेक्षा कमी असते. मग ती थोडीशी कमी असण्यापासून अगदी ज्याला लीगल ब्लाइंडनेस म्हणता येईल एवढी कमी पण होऊ शकते. पण या आजारात पूर्ण अंधत्व येत नाही, आणि लहानपणापासून जेवढी दृष्टी साधारण त्याच्यामध्ये खूप खराबी होत नाही, जेवढी आहे ती तेवढी
1: तेवढीच राहते म्हणजे. अच्छा, तर लहान मुलांचा तुम्ही विषय काढला, तर लहान मुलांमध्ये अल्बिनिझमचं अचूक निदान कोणत्या वैद्यकीय तपासण्यांद्वारे केलं जातं?
0: हे निदान अल्बिनिझमचं तर जसं म्हटलं असं की बघूनच आपल्याला लक्षात येतं की ह्या पेशंटला अल्बिनिझम, म्हणजे क्लिनिकली डायग्नोसिस जे म्हणतात
1: लगेच लक्षात
0: ते लक्षात येतं. फक्त तपासण्या करणं कशासाठी गरजेचं असतं की त्या अल्बिनिझम बरोबर काही बाकीचे सिंड्रोम, म्हणजे बाकीचे अजून सिस्टिमिक आजार काही असतात, जसं की चेडिया खिगाशी सिंड्रोम म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये अल्बिनिझम पण असतो, आणि पेशंटला ब्लीडिंग टेंडन्सी म्हणतात की ब्लीडिंग टेंडन्सीज असतात, म्हणजे एकदा रक्तस्राव व्हायला लागल्यावर ते रक्त थांबतच नाही. आपल्याला जर छोटंसं ब्लीडिंग झालं तर ते काही वेळाने आपोआप थांबतं.
1: जी नावं घेतली ती डोळ्यांसंदर्भातलेच हे सगळे आजार आहेत.
0: अल्बिनिझम हे डोळ्यांमध्ये दिसतं आणि हे बाकी पूर्ण शरीरात आजार असतो. तर काही वेळेस दुसरा अजून एक सिंड्रोम असतो ज्याच्यामध्ये पेशंटला अल्बिनिझम बरोबर फुफ्फुसांचा आजार असतो, ज्याला पल्मनरी फायब्रोसिस म्हणतात. तर हे सिंड्रोम नाहीयेत ना हे त्याबरोबर आपल्याला रूल आउट करणं किंवा ते बाजूला करणं गरजेचं असतं. बाकी तपासणी म्हटलं तर आपल्याला नेत्र तपासणी खूप डिटेलमध्ये करायला लागते. पेशंटचं नजर घेण्यापासून ते पेशंटचा मागचा पडदा पूर्ण डिटेलमध्ये तपासणं गरजेचं असतं. गरज पडल्यास त्या रेटिनाचं स्कॅन म्हणजे ओसीटी ही केलं जातं. जेनेटिक टेस्टिंग हे आपण करू शकतो की पेशंटला कुठल्या प्रकारचा अल्बिनिझम आहे, त्यासाठी जेनेटिक टेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा, अल्बिनिझम असलेल्या मुलांची दृष्टी जन्मापासूनच कमी असते का?
0: हो, कारण आपल्याला जे काही दिसतं ते मेन आपलं डोळ्यातून ते इमेज पास होऊन रेटिनावर पोहोचते. त्या रेटिनामध्येच रंगद्रव्य कमी असल्यामुळे त्यांना रेटिनाचा जो सेंटर आहे ज्याला मॅक्युला म्हणतात तो त्यांचा स्थिर नसतो.
1: बरं.
0: तर त्या अस्थिरतेमुळे डोळ्याचीही सतत हालचाल होत असते, ज्याला निस्टॅगमस म्हणतात. तर हे निस्टॅगमस पण कमी नजर असण्याला कारणीभूत असते, आणि कमी नजरेमुळे सुद्धा कंटिन्युअस
1: ती जलद हालचाल
0: होत राहते.
1: अच्छा,
0: तर अशा प्रकारे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे. आणि नजर ही लहानपणापासूनच कमी असते, पण ती वयोमानानुसार अजून कमी होत जाते असं नाहीये. पण यासाठी आपण योग्य उपचार दिले, त्या पेशंट्सना योग्य प्रकारचा चष्म्याचा नंबर, योग्य प्रकारचे गॉगल्स, आणि गरज पडली तर लो व्हिजन एड्स हे दिले तर त्यांची नजर नक्कीच सुधारू शकते.
1: अच्छा, मी आता तेच तुम्हाला म्हणणार होते की योग्य उपचार वेळीच मिळाले तर हे सुधारू शकतं का?
0: सुधारू शकतो म्हणण्यापेक्षा, कारण ह्या सगळ्यामुळे पेशंटच्या जीवनशैलीवर, पेशंटच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम होत असतो. तर त्यामुळे पेशंटला रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना क्लिअर दिसणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा एकत्रित उपचार देऊ शकतो की चष्म्याचा नंबर अॅक्युरेट पाहिजे, त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतोय म्हणून वेगळ्या प्रकारचे गॉगल्स मिळतात ज्याच्या काचा पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात, किंवा फोटोक्रोमॅटिक काचा असतात की जास्त प्रकाश आला की त्याचा कलर चेंज होतो तशा काचा. आणि याबरोबर बाहुलीमध्ये रंगद्रव्य नाहीये जसं मगाशी सांगितलं, तर त्यासाठी वेगळ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात. जशा कॉस्मेटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात तशाच या थेरप्युटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात. त्या देऊन, चष्मा देऊन, आणि काही वेळेस जर पेशंटची नजर खूपच कमी असेल ज्याला लो व्हिजन म्हणतात, तर त्यांना चष्म्यावर बसवायला वेगळी उपकरणं उपलब्ध आहेत, ज्यांना साधारण त्याला आपण टेलिमायक्रोस्कोप म्हणू शकतो. तर ते टेलिमायक्रोस्कोप अगदी हेअरपिन कशी लावतो किंवा आपण पेपर पिन लावतो पेपर्सना, तसे ते चष्म्याच्या काचेवर लावता येतात. आणि त्यामुळे पेशंटचा जीवनशैली खूप सुधारते. पेशंटला क्लिअरली वाचायला येऊ शकतं, त्यांना होणारा सूर्यप्रकाशाचा त्रास कमी झाला, क्लिअर व्हिजन झाले की आपोआपच त्यांची होणारी जी निस्टॅगमस किंवा डोळ्यांची हालचाल आहे तीही थोडी कमी होते, आणि त्यांना भावी आयुष्यासाठी पण त्याच्यामध्ये मदत होते
1: कुठेतरी, आणि आत्मविश्वास पण वाढतो या सगळ्या गोष्टींमुळे.
0: हो, नक्कीच. हे सगळं झालं तर त्यांचा आत्मविश्वास वाढला तर त्यांना पुढेही त्यांचं करिअर करण्यात वगैरे प्रॉब्लेम येत नाही.
1: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं की लेन्स सुद्धा वापरू शकतो, तर हे कितपत योग्य आहे?
0: अशा पेशंटना लेन्स देणं गरजेचं आहे. हे काही आपण कॉस्मेटिक म्हणून देत नाहीये किंवा फक्त दिसायला चांगलं दिसावं याच्यासाठी नाहीये. तर या लेन्स असतात त्या कलर्ड अशासाठी असतात की जो लाईट डायरेक्ट डोळ्यात जातोय तो न जाता त्या थोडा परावर्तित करतात.
1: अल्बिनिझम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या विशेष सुविधा आवश्यक असतात का, आणि या स्थितीत नियमित नेत्र तपासणी का महत्वाची असते?
0: नियमित नेत्र तपासणी तर नक्कीच महत्वाची आहे, कारण त्यांचा जर चष्म्याचा नंबर बदलत असेल तर तो वेळच्या वेळी बदलून घेतला, किंवा त्यांच्या गॉगलमध्ये सुद्धा चष्म्याचा नंबर आपल्याला हे करता येऊ शकतो की त्यांना सूर्यप्रकाशाचा पण त्रास होत नाहीये, व्हिजन पण क्लिअर होतीये आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना त्यामुळे मदत होऊ शकते. तर नेत्र तपासणी गरजेची आहेच, नेत्र तपासणी बरोबर त्वचेची तपासणी ही गरजेची आहे. मगाशी जसं म्हटलं तसं या पेशंटना थोडासा जरी सूर्यप्रकाश डायरेक्ट स्किनवर पडला तर त्यांना ती त्वचा तिथली भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना कंपल्सरी बाहेर जाताना सनस्क्रीन, ज्याचं की SPF 30 पेक्षा जास्त आहे, ते वापरणं, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं किंवा पूर्णच कपडे जे की पूर्ण शरीर झाकतील असं, हॅट ज्याला प्रॉपर मोठी जाड रीम असेल ज्याने चेहरा त्याच्या सावलीने कव्हर होत असेल अशी वापरणं हे गरजेचं. शिवाय कपडे पांढरे न घालता त्यांनी रंगीत घालणं अपेक्षित आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग तो सूर्यप्रकाश परावर्तित
1: होतो. आता विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या सुविधा आवश्यक असतात?
0: हा, तर याच्यामध्ये पालकांनी शाळेत ऍडमिशन घेताना शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांना या आजाराची कल्पना देऊन ठेवणं गरजेचं आहे की मुलाची व्हिजन अशी अशी आहे किंवा त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मुलांना जनरली पुढच्या बाकावर बसवावं, त्यांच्यासाठी खास मोठ्या प्रिंटची पुस्तकं वापरू शकतो त्यामुळे त्यांना वाचन करणं सोपं जाऊ शकतं. त्यानंतर त्यांच्यासाठी हाय कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलरचं कुठलंही मटेरियल ते जास्त उपयोगी पडतं कलर्ड प्रिंटआउट पेक्षा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट. आणि शिक्षकांना पण हीही विनंती करू शकतो की त्यांना PT साठी काही वेळेस उन्हात नेलं जातं, तर अशा मुलांना ते धोकादायक ठरू शकतं.
1: मुळातच दृष्टी कमकुवत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, आपण मगाशी आत्मविश्वासाविषयी बोललो, तर पालकांनी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती भूमिका घेणं महत्वाचं वाटतं तुम्हाला?
0: एकतर पालकांनी आपल्या मुलाला कायम बोलतं ठेवलं पाहिजे. जनरली कसं होतं की मुलं आता शाळेत गेली आहेत किंवा कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात फंक्शन्समध्ये गेली आहेत, पब्लिक प्लेसेसमध्ये गेले आहेत, तर अशा ठिकाणी अगदी छोटीच मुलं नाही, काही वेळेस मोठी मुलं सुद्धा अशा मुलांना विचित्र नजरेने बघतात, किंवा काही वेळेस त्यांना ए तुझे केसच पांढरे आहेत चिडवतात.
1: लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे वेगळा असतो.
0: हा, तर मुलांना या गोष्टीचं ऑलरेडी म्हणजे कल्पना देऊन ठेवणं किंवा त्यांना काय अनुभव आलेत, त्यांच्या भावना काय आहेत, हे मुलांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो किंवा ती मुलं बुजून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना बोलतं करणं हे खूप गरजेचं असतं. त्यांची नेत्र तपासणी, त्वचा तपासणी वर्षातून एकदा न चुकता करणं गरजेचं आहे. शिवाय पालक काही कम्युनिटी ग्रुप्स किंवा सपोर्ट ग्रुप्स म्हणता येईल ते जॉईन करू शकतात मुलांना घेऊन. अशा ग्रुप्समध्ये काय होतं की सगळे अल्बिनिझमवाले पेशंट महिन्यातून एकदा एकत्र जमतात, मग ते आपले आपले अनुभव शेअर करतात. मग मुलं काही वेळेस प्रत्येक वेळी आपल्या पालकांसमोर पूर्णपणे व्यक्त होतील असं नाहीये,
1: आणि कुठेतरी आपल्यासारखी इतरही लोक आहेत हा सुद्धा एक आधार वाटू शकतो त्यावेळेस त्या मुलांना.
0: बरोबर. बाकीचे लोक सुद्धा आपल्यासारखे आहेत, ते व्यक्त होत आहेत, मग मी सुद्धा माझे अनुभव शेअर करतो. अशामुळे मुलं निदान मन मोकळं होतं
1: आणि कुठेतरी संवादाची सुरुवात ती होत असेल त्या मुलांमध्ये आणि आत्मविश्वास पण वाढीला लागतो.
0: करेक्ट. आणि त्यांना आयडियाज सुद्धा वेगवेगळ्या मिळतात की असं झालं तर आपण हे करू शकतो, किंवा करिअरच्या दृष्टीने त्यांना विविध ऑप्शन्स अवेलेबल करून दिले जातात. हे ग्रुप एकमेकांना खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे हा सपोर्ट ग्रुप जॉईन करणं खूप महत्वाचं आहे. शिवाय गरज वाटत असेल तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायलाही हरकत नसते.
1: बरं.
0: पण ती वेळच्या वेळी घेतलं तर जास्त योग्य.
1: आणि ते सगळ्यात मला असं वाटतं ना, मुलाची ती गरज ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं.
0: हा, किंवा त्याला पण अगदी आपल्यापासून काहीतरी तू खूप वेगळा आहेस वगैरे असं न हे करता आपण त्याला सामावून घेऊन काय काय करू शकतो त्याच्यासाठी. म्हणजे फिरायला जाताना आपण तसं प्लॅनिंग करू शकतो की आपल्या मुलाला हे त्रास होतोय, आपण हे अवॉइड करूया किंवा हे टाळूया असं.
1: आणि कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट देण्यापेक्षाही इतर मुलांप्रमाणे वागवणं हे सुद्धा,
0: की आम्ही सगळ्यांमधलेच एक आहोत, खूप काही वेगळे नाही आहोत.
1: बरोबर.
0: हे त्यांच्या मनात भावना
1: विश्वास निर्माण करणं हे,
0: आणि अशी मुलं नंतर आत्मविश्वासाने वाढू शकतात.
1: अनेक आजारांविषयी गैरसमज असतो समाजात, तर अल्बिनिझम आणि पूर्ण अंधत्व यामध्ये नेमका फरक काय?
0: पूर्ण अंधत्व म्हटलं तर अशा पेशंटना सपोज आपण त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण काळी डार्क पट्टी बांधलीये तेव्हा जसं दिसेल की कुठूनही त्या पट्टीमधून प्रकाश पोचत नाहीये तसं पूर्ण अंधत्वामध्ये पेशंट्सना दिसू शकत. पण या आजारामध्ये पेशंटना बऱ्यापैकी दिसत असतं, प्रखर प्रकाशाचा त्यांना त्रास होतो आणि ते पूर्ण अंधत्व नसतं त्यांचं, की ते जर व्यवस्थित मदत मिळाली तर त्यांना चांगलं वाचता येऊ शकतं. त्यांना ब्रेल लिपीची गरज कधी पडत नाही, फक्त फॉन्ट मोठा करून लागतो, किंवा त्यांचा अल्बिनिझम किती याच्यावरती आहे, किती तीव्रतेचा आहे त्याच्यावर त्यांना तशी हेल्प लागते, किंवा बाकीचं तंत्रज्ञान वापरायला लागतं, पण पूर्ण अंधत्व त्यांना नसतं.

0: अरे गैरसमज आहेत. एक तर मगाशी म्हटलं तसं अल्बिनिझम हा आजारच बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बरेच जण अल्बिनिझम आणि कोड यांना कन्फ्यूज होतात. तर कोड हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. अल्बिनिझमला मराठीमध्ये विवर्णता असं म्हणतात. हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. हा अल्बिनिझम पण म्हणा आणि कोडही म्हणा, कुठलाही आजार कुठल्याही देवाच्या शापाने होत नाही किंवा कुठल्या तरी आपण पाप केलंय पुण्य केलंय त्याच्यामुळे काहीही त्याचा या आजाराशी संबंध नाहीये. जसं म्हणजे
1: काहीतरी कमतरता,
0: पूर्णपणे जनुकीय आजार आहे हा. शिवाय आता आफ्रिकेमध्ये काही अशा केसेस घडलेल्या आहेत. आफ्रिकेमध्ये आपल्याला माहितीये की पूर्णपणे गडद रंगाची त्वचा असते आणि अशा ठिकाणी एखादा अल्बिनिझमचा बाळ जन्मलं तर तिथे इतक्या भयानक गैरसमज होते की त्या मुलांना सुपर पॉवर आहे असं वाटून त्या मुलांचं किडनॅपिंग केलं गेलंय. काही वेळेस ते सुपर पॉवरचा गैरवापर करतायत असं म्हणून त्यांना मारून टाकलं गेलंय. तर म्हणून याबाबत जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे.
1: या संदर्भात जनजागृती ही खूप महत्वाची.
0: आता आपल्यासमोर जर अल्बिनिझमचा पेशंट बसलेला दिसतोय आपल्याला की त्याची त्वचा पांढरी दिसते, त्याचे केस पापण्यांचे केस सगळं पांढरं दिसतंय, तर त्याच्याकडे लगेच वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नाही. जसं आपल्या शेजारी डायबिटीसचा पेशंट बसू शकतो, बीपीचा पेशंट बसू शकतो, कॅन्सरचा पेशंट बसू शकतो, तसंच अल्बिनिझमचा पेशंट बघू शकतो. त्याच्यामुळे असे गैरसमज करण्याची गरज नाही. शिवाय असंही नाहीये की त्या पेशंटला काही वर्षांनंतर पूर्ण अंधत्व येणार आहे, तसंही नाहीये. त्याच्यामुळे त्यांना आपण आपल्यातला एक समजून वागवणं गरजेचं आहे.
1: मुळातच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की अल्बिनिझम हा आजारच मुळात आहे हे समाजात बऱ्याच जणांना माहीत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या मला वाटते. डॉक्टर, आता मगाशी आपण लहान मुलांविषयी बोललो, या आजाराचा त्यांच्या आयुर्मानावर आणि बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का?
0: नाही, अल्बिनिझममुळे मुलाच्या सामान्य आरोग्यावर किंवा बुद्धिमत्तेवर किंवा आयुर्मानावर काहीच परिणाम होत नाही. कंडिशन एकच आहे की त्यांना सूर्यप्रकाशापासून बचाव करायचा असतो, स्वतःच्या त्वचेचा, डोळ्यांचा, एवढंच. पण त्यांचा बुद्धिमत्ता अगदी पूर्णपणे नॉर्मल असते. आणि अल्बिनिझम असणारे लोक मेडिकल प्रोफेशनमध्ये आहेत, लॉ मध्ये आहेत, पत्रकारितामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर इव्हन जीवनशैलीवर सुद्धा भावी काळात योग्य हे दिलं तर परिणाम होईलच असं नाहीये.
1: नाहीये बर. आता अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना त्यांचं दैनंदिन जीवन आणि शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी आज कोणती आधुनिक साधनं किंवा तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?
0: अल्बिनिझम मध्ये जर नजर कमी असेल तर अशासाठी खूप जास्त ऍडव्हान्स्ड तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
1: बर.
0: लो व्हिजन एड्स म्हणून त्याला म्हटलं जातं की ज्यांची नजर अगदी कमी आहे त्यांनाच याची गरज पडते. तर याच्यामध्ये अगदी हँडहेल्ड मॅग्निफायर म्हणजे आपण काय म्हणू शकतो भिंग, जे हँडहेल्ड भिंग असतं हातात धरून फक्त वाचण्यासारखं, तशापासून ते डोळ्यांवर माउंट होणाऱ्या किंवा चष्म्यावर माउंट होणाऱ्या टेलिमायक्रोस्कोप पर्यंत वेगवेगळे डिव्हायसेस असतात. पेशंटची गरज कशी आहे किंवा पेशंटला कितपत व्हिजनमध्ये दृष्टीमध्ये त्रास होतोय त्याच्यानुसार त्यांना ती दिली जातात.
1: म्हणजे गरजेनुसार त्यांना ती
0: दिली जातात आणि त्यांची नजर अगदी चौटून दुसऱ्या ओळीपर्यंत वगैरे सुद्धा चांगली होऊ शकते या उपकरणांच्या मदतीने.
1: डॉक्टर, या आजारात जेनेटिक काउन्सिलिंग किती महत्वाचं वाटतं?
0: अल्बिनिझम हा जेनेटिक आजारच आहे त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. ज्या पेशंट्सना अल्बिनिझम आहे आणि त्या पेशंटला जर आता लग्न करायचंय तर त्यांनी जेनेटिक टेस्टिंग करून आपला अल्बिनिझम कुठल्या प्रकारचा आहे, शिवाय त्यांचा जो होणारा पार्टनर आहे त्याचं सुद्धा यासाठी जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं असतं. कारण एकाला आजार आहे आणि दुसरा कॅरियर असेल तर मुलांमध्ये हे होण्याचं 50% चान्सेस असतात. ते जर दुसऱ्यामध्ये नसेलच तर ते प्रमाण कमी
1: होऊ शकतं.
0: त्यामुळे जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगसाठी किंवा पुढच्या पिढीमध्ये ही रिस्क कितपत येईल हे त्यांना क्लिअर होतं आणि त्याच्यानुसार पुढचं प्लॅनिंग ते करू शकतात. त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा अल्बिनिझममध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. कुठला जीन अफेक्ट होतोय त्यानुसार त्याचे प्रकार पाडले जातात आणि त्याच्यानुसार पुढच्या पिढीमध्ये तो किती पसरला जाईल याचा आपल्याला एक अंदाज जेनेटिक याच्या टेस्टिंगमुळे घेता येऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा आता पेशंटला अल्बिनिझम आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि तिला हे बघायचंय की आपल्या मुलाला अल्बिनिझम होईल का, तर मग याच्यामध्ये प्रीनेटल किंवा अँटेनेटल टेस्टिंग केलं जातं की थोडस गर्भाच्या याच्यातलं पाणी काढलं जातं आणि ते टेस्टिंग करून आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो की बाळाला अल्बिनिझम होतोय किंवा नाही.
1: अच्छा. बरं, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो तर अल्बिनिझम बाबत समाजात जनजागृती होण्यासाठी आणि समाजानं अधिक संवेदनशील होण्यासाठी श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आकाशवाणीने ते पाऊल ऑलरेडी उचललेलंच आहे. अल्बिनिझम सारख्या खूप कमी माहीत असलेल्या आजारावरती तुम्ही चर्चासत्र

0: आयोजित करतायत, अशी चर्चासत्र अनेक व्हायला पाहिजेत. अल्बिनिझम असणाऱ्या लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे कुठल्याही तुच्छतेने किंवा त्यांना वेगळं टाकून हे करण्याचं आपण टाळलं पाहिजे. आणि वर्तमानपत्रातून किंवा इव्हन दूरदर्शनवरून सुद्धा याबद्दल जनजागृती करण्याचा उपयोग होईल. अशा पेशंटसाठी शिबिरं भरवून त्यांना काय मदत देता येईल का, किंवा एनजीओतर्फे गव्हर्नमेंट स्कीम्सतर्फे त्यांना मदत करण्यासाठी आपण पाऊल उचलू शकतो.
1: आणि मुळातच मला हे सुद्धा वाटतं ना की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, आणि त्यासाठी त्यांना नॉर्मलच आहोत हे दाखवून देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे.
0: त्यांना सामावून घेणं बरोबर महत्वाचं.
1: एकूणच डॉक्टर, अल्बिनिझम म्हणजे काय आणि त्याचे डोळ्यांवर काय परिणाम होतात आणि कशा प्रकारे योग्य वैद्यकीय काळजी याविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच आमच्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7:00 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी

0: 96 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत

0: सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली, तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेस्सी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचं फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूणच सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी ती योग्य म्हणजे

0: मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये
1: हो
0: गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम
1: येस.
0: हा कोण, या सगळ्या वादामध्ये अगदी हिरवी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार मिळाला.
1: येस येस.
0: म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिमनॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमेन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत
1: बरोबर
0: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बहाल केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 रन बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली साइड फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिस आर दी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झालीय, मी स्वतः मेस्सी फॅन आहे त्यामुळे कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली वर्ल्ड कप जिंकला पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू आपले प्रत्येकाचे फेवरेट असतात पण दोघेही खेळाडूंविषयी अतीव आदर आणि अतीव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेस्सीला लिहिलेल्या कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी आढळू नाही शकत. तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, तुफान इच्छा शक्ती, जिंकण्याची ईर्ष्या हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत आणि अपार कष्ट. म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठे पण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार, सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ले, किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता. तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे, त्यामुळे मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेस्सी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला
1: असतो.
0: त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो, मेस्सी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल, ते असणं हे 4-4 लगावणार आहे.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला, तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत, तसंच भविष्य भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच, म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कायम जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तसाच त्याचा लिलेआ खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली तसं, सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एन्ड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे रे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पहिले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले, सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर सिटीकडनं खेळतो, क्लबकडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6 फूट 6.5 फूट आहे, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वयही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणत आहेत म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल, त्याने इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोअर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाया म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. सो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉल मध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झूट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो, तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधान आमचं?
0: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किकऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरचे मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आणि याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस, गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो पर्वत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे

0: त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे एक मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला चार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास, तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची, म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान.
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती जोगा बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं, ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे गेले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक टेलेची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाचणी बॉल मारतात. हे चेंडूचे जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते काय सांगतात, त्यामुळे ते थोडं असं त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आला आहे. त्यांनी या जोगा बोनिटोला खरं व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे. आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोल अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते, म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायनी उजवा पाय असेल, डावा पाय असेल, हेडिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोतेहो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948 म्हणजेच 12 जून 2026. आजच्या कार्यक्रमात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात एल निनोच्या पार्श्वभूमी.

0: पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या भारतीय शेतीचे भविष्य हे मान्सूनवर अवलंबून असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मान्सूनचं आगमन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी नव्या आशा, संधी आणि नव्या हंगामाची सुरुवात असते. योग्य वेळी पडणारा पाऊस आणि योग्य पिकाची निवड आणि त्याचबरोबर शास्त्रशुद्ध नियोजन यावर आपल्या खरीप पिकाचं यश अवलंबून असतं. आणि शेतकरी बंधूंनो, सध्या 2026 हे यल निनो वर्ष सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या खरीप हंगामावर होणार. तर शेतकरी बंधूंनो, यल निनोच्या प्रभावातून आपल्याला बाहेर येण्यासाठी आपण खरीप हंगामाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं, सिंचनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आपण यल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता आपण सर्वजण ऐकतोय की यंदाचं हे 2026 हे वर्ष यल निनोचा प्रभाव असणार आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर नेमकं यल निनो म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल?
2: अगदी चांगला प्रश्न आहे. यल निनो हा शब्द एक तर स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ असा होतो की लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असं होतो. याचं मुख्य कारण आहे की प्रशांत महासागर जो आपला पॅसिफिक ओशन, त्याच्या भूपृष्ठावरचं जे समुद्राचं तापमान आहे सरासरीपेक्षा जे वाढ होते, सरासरी 0.5 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअस असेल, 1.5 डिग्री सेल्सिअस असेल, पण साधारण 0.5 डिग्री सेल्सिअस पासून जशी वाढ झाली त्यावेळेस आपण एल निनोचा प्रादुर्भाव असं समजतो. आणि त्याच्या ज्या वाढीमध्ये मग त्याच्या कॅटेगरीज केलेले आहेत की तो वीक आहे, मॉडरेट आहे, स्ट्रॉंग आहे. आणि तेव्हा काय होतं की ज्यावेळेस प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागामध्ये समुद्राचं तापमान वाढते, तर त्यावेळेस पश्चिमेकडला जो भाग आहे तिथं हाय प्रेशर होतो आणि त्यामुळे तिकडले जे वारे आहेत, बाष्पयुक्त वारे, हे सगळे ढग जातात कुठं पूर्वेकडे, आणि पश्चिमेकडला भाग कोरडा राहतो. मग त्यामुळे पूर्वेकडल्या भागात अतिवृष्टी होते आणि पश्चिमेकडल्या भागात कमी पाऊस होतो. तर त्याच परिस्थितीमुळे आपल्याकडं ह्या एल निनो वर्षामध्ये पाण्याचं जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होत आहे मोठ्या प्रमाणात. ही एल निनोची एक साधारणतः आपण जे म्हणतो की ग्लोबली अशा प्रकारे एल निनोला ओळखलं जात आहे.
1: अच्छा, आता थोडक्यात एल निनो म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं सर, पण हा जो एल निनोचा प्रभाव आहे तर यावर्षी कशा प्रकारची राहण्याची शक्यता आहे?
2: जसं भारतीय हवामान विभागाने 13 एप्रिल 2026 रोजी त्यांचा पहिला अंदाज मान्सूनचा जो यावर्षीचा जाहीर केला, त्यामुळे असं सांगितलं होतं की साधारणतः जुलैपासून आपल्याला एल निनोचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता जास्त आहे आपल्याकडे भारतामध्ये. आणि विशेषतः जेव्हा त्यांचा सुधारित अंदाज आला 29 मे 2026 रोजी, त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जूनपासूनच आपल्याला तो एल निनोचा प्रादुर्भाव व्हायला सुरू होणार. म्हणजे हा प्रादुर्भाव फक्त ह्या सीझन पुरता नसून तो पुढे चालून आपल्याला पुढच्या येणारा जो कालावधी आहे रब्बी हंगाम, तो त्याच्यामध्ये सुद्धा एल निनोचा परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि हा इंडिकेशन आहे की ह्या अंदाजानुसार आपलं मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
1: अच्छा, सर्वांना माहिती आहे की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपले सर्व शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर अवलंबून असते. तर या अनुषंगाने पावसाचा अंदाज यावर्षी कसा राहील बरं, कारण एल निनोचा प्रभाव आहे, या अनुषंगाने काय सांगाल?
2: जसं त्यांनी जो अंदाज वर्तवला त्या अनुषंगाने असं आहे की साधारणतः जून महिना आहे, त्या जून महिन्यामध्ये पण देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु तसं पुढे जसं सीझन मध्ये पाहतो आपण, जुलै असेल, ऑगस्ट असेल, तिथं पण त्याची स्थिती साधारणतः मध्यम स्वरूपाची असू शकते आणि सप्टेंबर मध्ये ती मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकते. आणि त्यामुळेच आपल्याला जो पावसाचा जो डिस्ट्रीब्युशन आहे, जो एकंदरीत आपल्याला सर्वसामान्य बघितला आपण महिन्यावाईज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, त्या पावसाचं डिस्ट्रीब्युशन हे जसं आपण सरासरीपेक्षा एक तर थोडं कमी असणार आहे, काही भागामध्ये थोडं अजून जास्त दाखवणार आहे, जर आपण जिल्ह्याचा विचार करायला गेला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू आपण, तर 8 जिल्ह्यामध्ये ते सर्व समान नसणार आहे, कमी अधिक असणार आहे, आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप व्हेरिएशन असणार आहे. की असं आपण गृहित धरूया की काही ठिकाणी पाऊस होईल, काही ठिकाणी खंड पडतील. म्हणजे वितरण जे आहे पावसाचं हे सर्व समावेश युनिफॉर्म नसणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला खंड यावर्षी असू शकतात.
1: सर आता एल निनोमुळे जे उत्पादन आहे उत्पादनावर काय परिणाम होऊ शकते?
2: आता येल्युनोमुळे उत्पन्न परिणाम होण्याचं एक कारण अजून एक सांगतो की जे येल्युनोचे प्रकार आहेत ते साधारण 4 प्रकारचे येल्युनो आहेत. आपण जसं कॅटेगरीज केलं, समजा ज्या येल्युनो मागचे एक साधारणतः 28 वर्षाचे येल्युनो पकडले आतापर्यंत आपल्या भारतातले, त्याच्यामध्ये 12 जे वर्ष आहेत त्या 28 वर्षापैकी ते असे वीक कॅटेगरीमधले येतात.
1: अच्छा.
2: आणि मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचे ते 7 वर्ष येतात. जे स्ट्रॉंग म्हणतो आपण ते तसे 6 प्रकारचे आहेत, आणि व्हेरी स्ट्रॉंग हे 3 मधले. त्याच्यामधला 2015 एक आपला येल्युनो होता व्हेरी स्ट्रॉंग मध्ये. आणि हे होते काय नेमकं की ह्या येल्युनो वर्षामध्ये जो उत्पन्न घट करण्यासाठी आपल्याला जे विशेष करून आपण पूर्ण भारताचं जर उत्पन्न बघितलं फूड ग्रेनचं, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे आपण साधारणतः 1985 पासून सुरुवात केली ते मागच्या वर्षीपर्यंत जेवढे येल्युनो वर्ष येते, मग अशी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारचे वीक मॉडरेट स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग, तर असं दिसून आलेलं आहे की वीक आणि व्हेरी स्ट्रॉंग पेक्षा पण देखील आपल्याला मॉडरेट येल्युनो इयर मध्ये उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये घट झाली. जवळपास 20 मेट्रिक टन एवढी पर्सेंट एवढी घट झाली प्रोडक्शन फूड ग्रेनच्या भारताच्या आपल्या.
1: अच्छा.
2: आणि ज्यावेळेस वीक असतो किंवा व्हेरी स्ट्रॉंग असतो त्याच्यामध्ये ती रेस्ट्रिक्ट होऊन साधारणतः 40% आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी आहे साधारणतः. मग असं दिसतंय की ज्या स्ट्रॉंग मध्ये जास्त 40% आहे, मॉडरेट मध्ये साधारण 20% आहे. म्हणजे ह्या दोन्ही जरी आपण बघितलं वीक मॉडरेट स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग, तर ह्या प्रत्येक वर्षामध्ये याचं उत्पन्नाचं येणारा परिणाम हे कमी अधिक आहे, म्हणजे युनिफॉर्म नाहीये. ते कशावर डिपेंडंट आहे की तुमचं जे कशा प्रकारचा कॅटेगरी येल्युनोची. आता मागचं 2015 उदाहरण घ्यायचं झालं तर 2015 मध्ये असं जाणवतं की आपल्याला व्हेरी स्ट्रॉंग कॅटेगरीचं येल्युनो वर्ष होतं, पण काही भागामध्ये आपल्या चांगलं उत्पन्न झालं. त्याचं मूळ कारण होतं की जे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आहे, जसं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर पाऊस झाला तर थोडा थोडा पाऊस झाला तर तो पोषक झाला आणि त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता दुसरं काय होतं, बऱ्याच मोठे खंड पडतात, त्या खंड पडल्यामुळे तुम्हाला त्या पावसाच्या खंडाला मॅनेज करण्यासाठी ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्याने सिंचन देणं आवश्यक आहे त्या कालखंडामध्ये. आता आपले शेतकरी बांधू मूळ आपला भाग आहे कोरडवाहू क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात, त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे सिंचनाचे 1 किंवा 2 सिंचन आपण जे म्हणतो जे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार ते जर दिलं आपण, तर निश्चितपणानं त्याचा उपयोग काय होईल की ह्या खंड पडलेल्या कालखंडामध्ये आपल्याला पिकाला जीवदान देता येईल, आपलं होणार नुकसान देखील आपल्याला कमी करता येईल.
1: अच्छा.
2: आणि एकंदरीत आपला मराठवाड्याचा विचार केला आपण तर मराठवाड्यामध्ये बी आपण पाहिलं तर साधारणतः आपले कापूस असेल तर ते 40% उत्पादनात घट होते, सोयाबीन मध्ये देखील 20-30% घट होते, आणि तुरीमध्ये देखील 20-55% घट वाढली ज्या ज्या वेळेस येल निनो आले त्या वर्षी.
1: अच्छा. मग येल निनोचा प्रभाव ज्या ठिकाणी कमी जास्त अधिक प्रमाण जसा पाऊस आहे त्याप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर सर आता पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की या येल निनोच्या अनुषंगाने जे खरीप हंगामाचं नियोजन आहे ते आमच्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीनं करायला हवं?
2: तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारला. नियोजन फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला रिस्क माहित आहे, आपल्याला येणारा धोका माहित आहे संभाव्य, तर आपल्याला काय काय खबरदारी काय घ्यायला पाहिजे. आता जसं सुरुवातीला आपण सांगितलं की यावर्षी पाऊस मन कमी आहे, तर पहिलेपासून आपल्याला हे करायचं की आपल्या लागवडीसाठी जो कालखंड यावर्षी तो सर्वसामान्य नसणार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे वर्गीकरण केले आहेत की ज्यावेळेस वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला म्हणजे साधारण 75-100 मिलीमीटर पाऊस झाला, आणि तो जर का आपल्या ज्या लागवडीचा कालावधी 15 जून-15 जुलैचा ह्या कालखंडात झाला तर आपले जे मुख्य पिक आहेत कापूस सोयाबीन तूर ह्या पिकांना आपण व्यवस्थितपणे त्या कालखंडामध्ये लागवड करू शकतो आणि त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही लागवडीला. परंतु हा पाऊस जर का थोडा उशिरा झाला है ना, मग त्यावेळेस मग आपण शिफारस करू शकतो काही आंतरपीक आणि काही आपण रेग्युलरली हे पिकं घेणार नाही. तर आपण या 3 प्रकार कोणते आहेत? सुरुवातीला मी जसं सांगितलं की जूनचा 2 आठवडा ते जुलैचा 1 आठवडा तर ह्या कालखंडामध्ये आपण कापूस तूर सोयाबीन हे घेऊ शकतो, ज्वारी असेल मूग उडीद असेल बाजरी असेल मका असेल किंवा आंतरपिकामध्ये तूर सोयाबीन हे देखील घेऊ शकतो.
1: अच्छा.
2: आणि पेरणीसाठी आपल्याला काय करायचं की बीबीएफची पद्धत रुंद वरंबा सरी पद्धत ही अवलंबण्याची, जेणेकरून आपल्याला पाण्याचं मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला पिकाला पुरेसं ओलीत असल्यामुळं वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. बीज प्रक्रिया करणं कम प्राप्त आहे, बीज प्रक्रिया नाही केली तर निश्चित पुढे धोके संभावतात आणि ज्या शिफारसी केलेल्या आंतरपीक आहेत जे आपण एक पीक घेण्यापेक्षा एक दली द्विदली जर आंतरपीक घेतलं त्यामध्ये सोयाबीन अधिक तूर असेल 4:2 किंवा आपलं कापूस अधिक तूर असेल 4:1 किंवा 8:2 ह्या आपल्याला ज्या शिफारशी आहेत विद्यापीठाने केलेल्या त्या जर आपण अवलंबल्या तर निश्चित आपला धोका कमी होतो. ही एक परिस्थिती झाली. आता दुसरी परिस्थिती काय होते की बऱ्याच ठिकाणी पाऊस हा असं म्हटलं की सगळीकडे होणार नाही तर हे एक ठिकाणी समजा इम्प्लिमेंट झालं तर दुसऱ्या भागात जर आणखीन पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते शेवटी आला जुलैच्या इतका डिले झाला तर मग आपल्याला ह्या वेळेस काय करावं लागणार कमी कालावधीचे वाने एकतर सुरुवातीपासूनच निवडायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठले पीक घ्यायचे सूर्यफूल तूर आंतरपीक असेल तीळ बाजरी हे आपल्याला पिकं घ्यायचे वाने निवडताना कमी कालावधीची घ्यायची आणि त्याच्यामध्ये देखील ह्या कालखंडामध्ये जुलै एंड पर्यंत आपल्याला जे आंतरपीक आहेत त्यात विशेषतः सोयाबीन तूर असेल बाजरी तूर असेल हे आंतरपीक घ्यावेत आणि विशेष करून काय करायचं की दीर्घकालीन जे कापसाचे आपल्याला वाण आहेत ते आपण निवडायचे नाही या कालखंडामध्ये. पेरणीमध्ये बदल काय करायचा की बियाण्याचे प्रमाण वाढवावे ओलावा टिकण्यासाठी आपल्याला BBF पद्धती वापरायची आहे परत आपल्याला आच्छादन जे मल्चिंग म्हणतो आपण ते उपयोग करायचा की ज्याच्यामुळे मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे जास्त वेळासाठी आणि ज्यावेळेस कोरडा हंगाम असेल नंतर पुन्हा पेरणीनंतर त्यावेळेस आपल्याला आंतरमशागत हे करायचंय आणि सिंचनाची उपलब्धतेनुसार आपल्याला त्याचं देखील नियोजन करायचंय आणि खत व्यवस्थापन हा फार महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस पाऊसमान कमी आहे तर त्यावेळेस जो ओलावा उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करायचंय. आता अजून एक कंडिशन येते ह्या एकाच जिल्ह्यामध्ये तिन्ही कंडिशन होऊ शकते एका तालुक्यामध्ये होऊ शकतात जिथे हे दोन्ही महिने निघून गेले जुलै पर्यंतचे ऑगस्ट मध्ये पाऊस पडला काही भाग तर मग अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी काय करायचं तर अशा वेळेस आपण एक काम करायचं की जे आपले मुख्य पीक आहेत जे आपण रेग्युलरली घेतो ते न घेता त्यावेळेस आपत्कालीन जे पीक आहेत त्यात मुख्यतः बाजरी असेल सूर्यफूल असेल तूर असेल एरंडी असेल तीळ असेल आणि आंतरपीक असेल हे असे कॉम्बिनेशन घेतले तर ह्या कालखंडामध्ये आपलं जमीन काही खाली न राहता आपल्याला त्या कमी कालावधीसाठी सुद्धा याचं नियोजन करता येते आणि आपल्याला कापूस आणि उशिरा सोयाबीन पिकाची जी लागवड आहे ती देखील टाळायची आणि चारा पिकाची त्यांना प्राधान्य द्यायचं अशा कारण आपला पुरा चारा नसणार आहे कारण एलनीचा प्रभाव फक्त सीझनभर असणार आहे पुढे त्याचा प्रभाव हा डिसेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून त्याचं देखील नियोजन करायचंय आणि पाणी व्यवस्थापन मध्ये जसं आपल्याला मगाशी म्हटलं की ज्या शेतकरी बांधवाकडे सिंचनाची वगैरे व्यवस्था असेल है ना त्या कालखंडामध्ये थोडंफार आपल्याला उपलब्धीनुसार वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या आपल्याला ठिबक किंवा तुषारचा वापर करून त्याचं सिंचन देखील करायचंय आणि आच्छादनाचा वापर करायचा. आता ह्या तिन्ही गोष्टी करायला आपल्याला हवामानाचा अंदाज फार महत्वाचा आहे. वेळोवेळी आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं पाऊसमान झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊसमान आहे का या गोष्टी बघूनच आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात आणि याच्याबद्दल आपण वारंवार आपण आठवड्यात 2 दिवस शेतकरी बांधवांना काय करत असतो कृषी हवामान सल्ला देत असतो आणि तो कृषी हवामान सल्ला आपण पाहूनच आपलं डिसिजन घ्यायचंय की आपण जर का पहिल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे दुसऱ्या कॅटेगरी येणार तिसऱ्या कॅटेगरी येणार ही सगळी माहिती आपल्या कृषी हवामान सल्ला पत्रिकेमार्फत आम्ही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणार आहोत. ज्या भागात मुळीच पाऊस झालेला नाही तिथं बिलकुल घाई करायची नाही कारण आपण पेरलं तर त्याला उगवलं पाहिजे मग त्या अनुषंगाने आपलं यावर्षी टाइमली नियोजन फार महत्वाचं आहे.
1: अच्छा म्हणजे थोडक्यात काय तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन येणाऱ्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे. आंतरपिकाचं महत्व सर्वांनी जाणून आंतरपिके आपण घ्यायला हवं त्याचप्रमाणे चारा पिकाचं सुद्धा नियोजन आपल्या पशुधनासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी करायला हवं. तर अशा पद्धतीनं जर आपण पीक नियोजन केलं तर नक्कीच एल निनोचा प्रभाव जरी असला तरी आपण कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन नक्कीच काढू शकू.
2: निश्चित आपण ज्या एल निनोवर मात करू शकू काही अंशी का होईना आणि हे येणारं संकट आहे कसं सौम्य होईल या दृष्टिकोनातून आपण हे उपयोजनाने त्याच्यावर पुढे जाणार आहोत.
1: नक्कीच सर. सर आता ही पावसाची जी तूट आहे ती कशा प्रकारे राहील आणि त्यावर आपल्याला उपाययोजना कोणत्या करता येईल
2: हे फार महत्वाचा प्रश्न मॅडम की जसं आपल्याला एल निनो म्हटलं की एक साधारण लक्षात येतं की पाऊसमान कमी आहे. आता नेमका पाऊसमान कसा कमी आहे आम्ही काय केलं त्यासाठी एक अभ्यास केला आपल्या आटी जिल्ह्याचा तर साधारणतः सर्वसामान्य जो पाऊस पडतो आपला एल निनो वर्षामध्ये पाऊस पडतो आणि सर्वसामान्य वर्षामध्ये पाऊस पडतो तर असं पाहिलं तर काय होतं की जून महिन्यामध्ये साधारणतः आपले धाराशिव लातूर आणि नांदेड त्याचबरोबर जालना हे जे 4 जिल्हे आहेत ह्या 4 जिल्ह्यामध्ये साधारणतः तूट दिसून येते आपल्याला आणि नंतरच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये एवढी फार तूट दिसून येत नाही. याचाच अर्थ असा आहे की पाऊसमान जरी लेट झालं तर कधी कधी काय व्हायला की तो सरासरीचा क्रॉस करतो जून मध्येच म्हणजे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला असं धरता येत नाही की दुसऱ्या आठवड्यात येईल तिसऱ्या आठवड्यात येईल काही काही वेळेस असं झालं येणाऱ्या वर्षामध्ये की एकाच समजा त्या आठवड्याभरामध्ये त्या सरासरीला क्रॉस केलेलं आहे सरासरी एवढा पाऊस झाला आहे मग हे तुम्हाला पहिलं जे नियोजन आहे पेरणीचं हे पुढे मागं होऊ शकते लोकेशननुसार प्रत्येक जिल्ह्याच्या. तसं जुलैमध्ये पाहिलं आपण तर जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तूट येते 30% त्या खालोखाल आहे. बीडमध्ये 12%, नंतर 10% धाराशिवमध्ये आहे. अशाच प्रकारचे कमी अधिक प्रमाणे 10% खाली बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि नंतर जर ऑगस्टचा विचार केला परत त्याच्यामध्ये साधारणतः धाराशिवमध्ये 30% 25%, नांदेडमध्ये 10%, हिंगोलीमध्ये

0: असमान वितरण आहे. आणि ते असमान वितरण काय करते, तुमचे सगळ्या गोष्टीचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपल्याला पुरेसं फेल करते. म्हणून तुम्हाला हवामान अंदाजानुसार आतापासूनच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तूट आहे त्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित नियोजन करणे, ज्या ठिकाणी कमी तूट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं प्लॅनिंग करायला सोपं जातं की इथं कॉन्सन्ट्रेशन कमी द्यायचंय, कुठं जास्त आहे 1, 2, 3 नंबर असे जे आपण बघितले मगाशी, त्यानुसार आपल्याला मायक्रो लेवलवर प्रत्येक जिल्ह्याचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. आणि ते करण्यासाठी हवामानाचे अंदाज हे फार उपयुक्त आहेत.
1: सर, आता यावर्षी जो एलनिनोचा प्रभाव आहे, तर यातून आपले शेतकरी बांधवांना बाहेर येण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, जेणेकरून त्यांचा खरीप हंगाम हा व्यवस्थित सोयीस्कर पार पडेल?
0: बरोबर आहे, मी मगाशी तुम्हाला ते 3 सूत्र सांगितले लागवडीचे. आता होते काय नेमकं, आपल्याला लागवड झाली, आपल्याला लागवड झाल्यानंतर एलनिनो वर्षामध्ये विशेष करून काय होतंय की तुम्हाला एकतर पाण्याचं दुर्लभ आहे, मगाशी आपण चर्चा केली कमी कालावधीचे वाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये पाण्याला ताण सहन करणारे वाणे घ्यायचे, बरोबर आपल्याला लागवड करताना बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला काय खबरदारी घ्यायची की जे पीक आहे पिकामध्ये आपल्याला रुंद अवलंबासरी पद्धत अवलंबायची, आंतर पीक आहेत काही ठिकाणी ते घेणं क्रम प्राप्त आहेत, त्याच्यामुळे काय होते की तुमची जोखीम कमी होते, अतिरिक्त उत्पन्न होते, आणि विशेष करून आपल्याला आंतर मशागतीची कामं करणे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला हवामान अंदाज कोरडा येईल आपल्याला, तर त्या त्या वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की कोळपणी करून जमिनीला भेगा होणार नाही त्याची खबरदारी घ्यायची, जमिनीत ओलावा कसा टिकून राहील याच्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन असते तणाचं. जर तण वाढलं तर एक तर पाणी कमी आहे, त्यामध्ये सगळं न्यूट्रिएंट आणि पाणी ते घेऊन घेतले तर आपल्या मुख्य पिकाला मिळणार नाही. तणाचं नियंत्रण ह्या आपल्याला ज्यावेळेस आपण कोळपणी करतो त्यावेळेस होणार आहे, आणि तणाचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासूनच करणं आवश्यक आहे. आणि जे सुरुवातीचे 30 ते 45 दिवस आहेत हे सगळ्यात महत्वाचे असतात कुठल्याही पिकामध्ये. जर सोयाबीनचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला साधारणतः त्या 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला तण रियत आपल्याला ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कीड रोग व्यवस्थापन यावर का महत्वाचं आहे, कारण ह्या कालखंडामध्ये आपल्याला खंड पडले की तापमानात वाढ होते. तापमानात वाढ झाली तर काय होते की त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी जे वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोगाचं प्रादुर्भाव वाढतो जे रेग्युलर असते त्यापेक्षा. आणि ह्या तापमान वाढीमध्ये त्यांची लाईफ सायकल संपते, त्यामुळे जास्त काळ हे कीड रोग राहू शकते. सोयाबीनमध्ये बघायचं असेल तर खोडमाशी असेल, चक्रीभुंगा आहे, पिवळा मोजॅक आहे, हे असतील. मग याच्यासाठी आपल्याला फेरोमॅन ट्रॅप वगैरे वापरायचे किंवा आपल्याला निंबुळ यार्क वापरायचा, आणि विशेष करून पक्षी थांबे लावायचे टीआ करायचे, जे आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं आयपीएमचं जे पॅकेज आहे ते वापरायचं. कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपल्याला याचं नियोजन करण्याचं उपयोग होईल याचं बघायचंय. कारण जसं सोयाबीन असेल तसंच कॉटन आहे, कॉटनमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मग हे सगळं मॅनेजमेंट करायला आपला खर्च कमी करण्यासाठी जे पण आपण आयपीएम पॅकेजेस आहे, आपण आयदर तुम्ही जसे हे करा चिकट सापळे म्हणा फेरोमन ट्रॅप म्हणा, कारण ते काय होईल की त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फवारणीचा खर्च वाचेल आणि आपल्याला पीकमध्ये कीड आणि रोगाचे नियंत्रण करता येईल. आणि विशेष महत्वाचं, काही भागामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्ध आहे, मग अशा शेतकऱ्यांना आपण सांगू की कुठल्या कालखंडामध्ये आपल्या इकडं खंड पडणार आहेत मोठाले, आणि पिकाची जी वाढीची अवस्था आहे जे संवेदनशील अवस्था म्हणतो आपण, जर सोयाबीनचं घेतलं तर आपल्याला साधारणतः त्याच्यामध्ये जे फूल लागणारी अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे, किंवा शेंगा लागल्यानंतर काय होतंय की त्या कालखंडामध्ये किंवा फूल लागणाऱ्या खंडामध्ये मोठे खंड पडले तर त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. आता सिंचन आहे अवेलेबल, पण शेतकरी बांधव काय विचार करतो, नाही आता समजा ढग दिसायला लागले पाऊस येतो, पण जर आपलं हवामान अंदाजामध्ये सांगितलेलं पाऊस येणार नाही पुढच्या 5 दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये, तर मग आपण सांगू की बाबा कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस येणार नाही, कुठल्या भागात पाऊस नाही, मग त्या अनुषंगाने असलेलं सिंचनाचं आपण तिथं व्यवस्थित नियोजन केलं ठिबकच्या माध्यमातून किंवा आपल्या ड्रीपच्या माध्यमातून, तर निश्चित आपल्याला जे नुकसान आहे ते टाळता येईल. ही उपाययोजना एक फार महत्वाची आहे. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाबा ज्या ज्या वेळेस खंड असेल, आपला अंदाज तो तसा रेग्युलरली दर आठवड्यातून 2 वेळेस येतो, त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाशी एकरूप राहून हे लक्ष द्यायचंय आपल्याला कुठे जोखीम आहे का आपल्या भागामध्ये, आणि त्या जोखीमनुसार आपण काय उपाययोजना सुचवल्यात त्या उपाययोजना आपल्याला करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच सर, आता मागील काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा एलनिनोचा प्रभाव आला तेव्हा पिकांचं नुकसान कशा पद्धतीनं झालं आणि त्यावर आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या?
0: जसे एलनिनो वर्ष होते जसे वीक आहेत, मॉडरेट आहेत किंवा स्ट्रॉंग आहेत, तर त्या त्या वर्षामध्ये आता कापसाचं उदाहरण घेतलं तर साधारणतः कापसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वीक, मॉडरेट आणि स्ट्रॉंग मध्ये बघितलं तर त्याचा आलेख चढता आहे, त्याच्यामुळे नुकसान होते. आता नुकसान कमी करण्यासाठी काय केलेलं आहे, 2015 जर उदाहरण घेतलं परत अजून सगळ्यात स्ट्रॉंग एलिनो

0: पर्वता मागच्या 10 वर्ष 11 वर्षातला, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या भागामध्ये पाऊसमान झालं व्यवस्थित तिथं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी पडलं, तिथं उत्पन्नात घट झालं.
1: अच्छा.
0: मग त्याच्यातून एक झालं की ज्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा आपल्या भागात पाऊस पडणार नाही, त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी उपाययोजना केल्या, आपण जे आतापर्यंत डिस्कस केले याच्यापैकीच ह्याच उपाययोजना आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये, आणि त्याच्यामधून त्या उपाययोजनामध्ये सिंचनाचं एक ते फार महत्वाचं. आणि आपण यावर्षी सुरुवातीपासूनच सांगतोय की आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याच्या पेरणीपूर्वीच जे जलसंधारणाची कामे असतील किंवा आपल्या जे वेगवेगळे पिकं आहेत त्या पिकामध्ये जे वाण आपण निवडणं असेल किंवा वाण निवडल्यानंतर पिकाची लागवडीची पद्धत कुठली असेल, म्हणजे आपण काय केलेलं महिनाभरापासून या गोष्टीचा सर्व शेतकरी बांधवापर्यंत आपण गेलेलो आहेत की अशी परिस्थिती येणार आहेत, आणि परिस्थिती आली तर हे आपले 6-7 गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला प्रामुख्याने करणं आवश्यक आहेत. ह्या सर्व गोष्टी केल्यात तर आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि आपण जसा सीझन सुरू होईल, पावसाचं आगमन होईल, पेरणी योग्य पाऊस झाला, पावसाच्या आगमनाच्या अनुसार जे आपण म्हणलं की 3 इंच ते 4 इंच पाऊस झाला म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर झाला केली तर ते सगळ्यात मोठं आपल्याला चॅलेंज आहे की आपला पाऊस झाला नंतर आपण केली तर आपले लॉसेस एकदम 100% तिथे कमी होतील. जर का कमी पाऊस झाला आणि पेरणी केली तर मग निश्चितपणे आपल्या फेल्युअरचे चान्सेस किंवा रिस्कचे चान्सेस जास्त आहेत. आणि नंतरच्या ज्या पुढच्या अवस्था पिकाच्या वाढीच्या त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या ह्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून आणि विशेष करून यावर्षी जे महाराष्ट्र शासनाचं जे महाविस्तार ॲप आहे पोखरानी जे बनवलेले 4 विद्यापीठातले जे आमचे कृषी हवामान तज्ज्ञ आहेत त्यांच्या मदतीने बनवलेले आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. म्हणजे क्रॉप वेदर कॅलेंडर्स आहेत, पिकाच्या वाढीनुसार आपण कुठे जोखीम असणार आहे, कुठे कीड रोग येणार आहे, याची आगाऊची माहिती मिळण्यासाठीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ती जर का आपण शेतकरी बांधवांनी ते महाविस्तार ॲप जरी वापरलं आणि किंवा आमचा सल्ला जो आहे आपण तो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या माध्यम असेल किंवा न्यूज पेपरचे आपले वर्तमानपत्र याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो, तर यावेळेस थोडक्यात सांगेल मी की तुम्हाला सगळं नियोजन हवामान अंदाजानुसार करायचं आणि टाइमली त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. जर तो टाइम चुकला तर निश्चितपणे आपली रिस्क वाढणार आहे.
1: सर आता कसं एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड पडणार आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होईल ना?
0: ते बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः आपलं तापमानात वाढ होते कारण खंड पडला, तर कापसाचं उदाहरण घेतलं तर आपलं रस शोषण करणारे किडीचं प्रमाण वाढू शकते. मग तसंच सोयाबीन मध्ये असेल खोड किडी असेल, खोड माशी असेल, त्याचबरोबर आपलं मोझॅकचं जे पांढरी माशी आहे याचा प्रादुर्भाव वाढतोय. तर याचं काय होतं की पिकांमधले जे कीड आहेत आणि रोग असतील त्याच्या तापमान वाढीमुळे त्याची जी लाईफ सायकल आहे ती लवकर बनते, दिवस कमी घेते, त्याच्यामुळे काय होतं की याचा प्रभाव सुद्धा वाढतो. आणि बऱ्याच अंशी असं झालेलं आहे की आमच्या कीटकशास्त्राच्या विभागाच्या शास्त्रज्ञाचं मत आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड वापरतो त्यांच्यामध्ये रेझिस्टन्स येतो कंटिन्युअस फॉरन्स, म्हणून मी तुम्हाला सांगितलं IPM चे पॅकेजेस सुद्धा आपल्याला वापरणं सुरुवातीपासून कम प्राप्त आवश्यक आहे की ज्यामुळे आपण त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकू. आणि आवश्यक ते आपण जे औषधं आहेत ती औषधं कशी इफेक्टिव्ह आहेत ते आपल्या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत सांगणार आहोत, पण विशेष खबरदारी आवश्यक आहे. फक्त पाऊस कमी असल्याने पावसामुळे नुकसान होणार नाही, ते कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढणार आहे. म्हणजे मुळात आपल्या पिकाला हेल्दी ठेवणं महत्वाचं आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणं आहे की ज्याच्यामुळे त्याच्यात ताकद राहील आणि त्याच्यावर किती किडीने रोगाने प्रादुर्भाव केला त्याचा काही परिणाम न झाला पाहिजे. जसं माणसाला आपण माणूस वीक झाल्यावर कसं होतं की बऱ्याच रोगाने ग्रस्त होतो, मग त्याच्यासाठी त्याला ताकद लागते, तशाच प्रकारचे आपल्याला नियोजन करायचं आहे की आपल्या पिकाला सुद्धा ताकद देणं सुरुवातीपासून आवश्यक आहे आणि जेणेकरून बाबा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभाव वाढेल आणि त्याला त्या येणाऱ्या धोक्यापासून त्याचं संरक्षण होईल.
1: नक्कीच. सर आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना एक दिलासा म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून कोणता संदेश द्याल?
0: मी परत एकदा शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या एल निनो सदृश्य जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जो हवामान आधारित पीक नियोजन आहे हे कटाक्षाने करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण काय केलेलं आहे की आपल्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही महाविस्तार ॲपमधून जरी बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या क्वेरी असतील, तुमचं काही असमाधान होत नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. महाविस्तार ॲपमध्ये आपण त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे, तिथं तुमचा एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवू शकता, तुम्ही तो पाठवू शकता, तर त्याचं लगेच तुमचं समाधान शंकेचं होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. आणि तुम्हाला जर तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल तर मी माझा नंबर देतो इथं, माझा नंबर आहे 94-095-48-202. अशा अशी करतो की ह्या जो हंगाम आहे यावर आपण निश्चितपणाने व्यवस्थितपणाने सर्वांनी मिळून उपाययोजना करून आपण याच्यावर मात करू शकतो. फक्त टाइमली याचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना यलनिनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खरीप पिकाचं कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्याला करायला हवं, त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल, कमी कालावधीचे वाण असतील, त्याचप्रमाणे योग्य पद्धतीनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं असेल, आंतरपीक घेणं असेल, आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी जे महाविस्तार ॲपमधून किंवा कृषी सल्ल्यामार्फत जेही तज्ज्ञ मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवतात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे. याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून दिली आणि नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल यात काही शंका नाही. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ऐकूया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये वांगी, मिरची आणि टॉमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती ऐका. तसंच संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी वैशाली भापसे यांची मुलाखत, तसंच A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉ राहुल देशमुख यांची मुलाखत आपण ऐकाल. बरं, ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्ताऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ T.V. सोमनाथन यांनी आज नीट फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरुपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येओल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती A.S. चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहा. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेल्या 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरु होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरु होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
2: सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात युवराज नारायण तिरपुडे आणि सहकारी यांच्या आवाजात ऐकूया डहाका.

ಖಂಡೇರಾಯ ಚಲುಣಿಯಾಗೇಲ ಖಂಡೇರಾಯ ಚಲುಣಿಯಾಗೇಲ ಆಕಾಶಿ ಮಂಡಪದ

लोकसंगीताच्या कार्यक्रमात युवराज नारायण तुरपुडे आणि सहकारी यांच्या आवाजात डहाका आपण ऐकलात. रात्रीचे 8:30 वाजलेत. ऐकूया भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला अपर्णा मयेकर यांच्या स्वरात हेमंत अवळसकर यांची रचना

0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात पद्मा लोकूर यांची रचना.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो.

0: धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ, जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
3: याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. त्यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज @9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिंदोल पेंडसे यांचं ख्याल गायन राग केदार. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत जुगनवा चमके. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत कान्हारे नंदनंद. त्यांना तबला साथ आहे अजिंक्य गलांडे यांची आणि संवादिनी साथ आहे श्रीकांत पिसे यांची. तर ऐकूया हिंदोल पेंडसे यांचं ख्याल गायन राग केदार.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हिंदोल पेंडसे यांचं ख्याल गायन आपण ऐकलं. राग होता केदार, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गलांडे यांची, आणि संवादिनी साथ केली होती श्रीकांत पिसे यांनी. नादब्रह्ममध्ये यानंतर ऐकूया उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग रागेश्री. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत जो गुणी गुणन की चर्चा करे. ऋतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत गुरुबिन ज्ञान कहाँ से पाऊ. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. संवादिनी साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग रागेश्री.

0: श्रोते हो, नादब्रह्म कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं उत्तरा चौसाळकर यांचं गायन, राग रागेश्री, त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुधांशू घारपुरे यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:57 होत आहेत. ठीक 11 ऐकूया हिंदी समाचार आणि 11:05 ऐकूया इंग्रजी समाचार. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात.

0: The 19th Mumbai International Film Festival, MIFF 2026, a week-long celebration of documentary, short fiction and animation cinema, is all set up to begin on Monday. Addressing a curtain raiser press conference in Mumbai today, Managing Director of National Film Development Corporation, NFDC, Mr. Prakash Magdum, informed that the competition section will feature 144 films, including 52 international and 92 national entries. In badminton, PV Sindhu has stormed into the women's singles semi-final of the Australian Open tournament in Sydney. The third-seeded Indian outclassed Chinese Taipei's Chen Su Yu in a one-sided quarter-final clash today. Sindhu will face top seed Akane Yamaguchi of Japan in the semi-final tomorrow morning. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो नमस्कार. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचे प्रसारण आता इथे समाप्त होत आहे. डीटीएच एअर मराठी वाहिनीचे प्रसारण आता आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ होतं. आजचं तापमान कुलाबा इथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 30 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 36%, हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 76% आणि सांताक्रूज इथे 78%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. वातावरण अंशतः ढगाळ असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. वारे ताशी 45 ते 55 किमी वेगाने वाहतील. श्रोते हो रात्रीची 11:11 होत आहे. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते, आता आपण ऐकलं अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं गीत. गीतकार होते यशवंत देव. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणीची DTH उपग्रह वाहिनी, रात्रीचे 11:30 वाजले आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकणार आहोत शशांक कट्टी यांचं सतारवादन, राग हेमंत, विलंबित गत 3 ताल, द्रुतगत 3 ताल. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया शशांक कट्टी यांचं सतारवादन, राग हेमंत.

0: श्रोतेहो, याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत होता शशांक कट्टी यांचं सतारवादन, राग हेमंत. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. आता ऐकूया काही संदेश.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा.

नियोजित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग

0: श्रोते हो एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत अनिल मोहिले हे संगीतकार स्वतः होतेच यात काही प्रश्नच नाही अनिल मोहिले आणि महांबरे यांचं गाणं आपण मागच्या भागात ऐकलं होतं पण अनिल मोहिले आणखी अरुण पौडवाल या दोघांनी मिळून देखील काही गाणी केली होती त्याचाही उल्लेख आपण केलेला होता अनिल अरुण यांचे जर चित्रपटांचा जर आपण विचार केला तर नाव मोठं लक्षण खोटं किंवा आत्ता तुम्ही उल्लेख केला तो अष्टविनायक काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत आत्ता आपण जे गाणं श्रोत्यांना ऐकवणार आहोत
2: अनिल अरुण या
1: दोघांनी केलेलं गाणं आहे
2: आणि विशेष म्हणजे काय हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपट संगीतकार म्हणून आपली कारकीर्द तर गाजवलीच त्याचबरोबर ते हिंदी चित्रपटाचे गायक म्हणूनही अतिशय प्रसिद्ध झाले आणि अनेक संगीतकारांच्या रचना त्यांनी गायल्या आहेत आणि त्या आजही ऐकल्या जातात हिंदीमध्ये त्यांनी जेवढं काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी बंगालीमध्येही केलेलं होतं बंगालीच्या अनेक रचना त्यांनी बंगालीमध्ये गायल्या आहेत आणि खास करून म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्या रचना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गायलेल्या आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनी काही गाणी जी गायली आता त्यापैकी आपण डोलकर गेल्या आठवड्यामध्ये ऐकलं गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ही हृदयनाथाने हेमंत कुमारनंच घेतलं आशा भोसले बरोबर
1: हेमंत कुमारांचा एक मराठी चित्रपट देखील
2: ते त्याचा उल्लेख मी करणार आहे हेमंत कुमार यांनी भालजी पेंढारकरांच्या नायकिणीचा सज्जा नावाचा एक चित्रपट आलेला होता त्या चित्रपटाचं संगीत केलेलं होतं आणि त्याच्यातलं एक गाणं आपण मागे एका सिनेमा संगीताच्या कार्यक्रमामध्येही ऐकवलेलं होतं आज आपण हेमंत कुमार यांच्या आवाजातील नांदगावकरांची रचना ऐकणार आहोत प्रीतीच्या चांदराती ही रचना आपण ऐकूया ज्याचे संगीतकार आहेत अनिल अरुण

0: श्रोते हो, हेमंत कुमार यांच्या आवाजातील हे गाणं निवडल्यानंतर साहजिकच अनेक मराठी गायक आठवले ज्यांनी मराठी सुगम संगीत आणि भावगीतांना आपला आवाज दिलेला आहे आणि चित्रपटात देखील आपली उमेदवारी अर्थातच केलेली आहे. ही सगळी गाणी ही बदलत्या काळातील भावगीतांच्या संदर्भात थोडीशी आगे मागे अशा प्रकारची असू शकतील. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं आहे. आणखी विशेष म्हणजे हे आरती प्रभूंचे शब्द आहेत.
1: आणि कसं आहे, ज्या वेळेला दोन कलाकारांचा एकत्र येण्याचा प्रसंग येतो त्याच्यातनं काही गाणी निर्माण होतात, त्यापैकी हे गाणं निर्माण झालं असं मला वाटतंय. महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये ती येते आणि जाते ही रचना आपण आरती प्रभूंची निवडलेली आहे. आणि त्याआधी हृदयनाथ मंगेशकरांनी महेंद्र कपूरच्या आवाजामध्ये हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी गाणं गाऊन घेतलेलं होतं आणि ते त्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. त्यामुळंच आज जी आपण रचना निवडलेली आहे ती महेंद्र कपूर यांची हृदयनाथाने केलेली, ती विशेष ऐकायला मिळत नाही त्यामुळंच मी निवडली. आणि आपण या आठवड्यात बघितलं तर लक्षात येईल की आपण हेमंत कुमार, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, तलत महमूद, सी रामचंद्र यांच्या रचना खास करून निवडलेल्या आहेत. म्हणजे त्यांचंही जे काही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्या लक्षात येईल भावगीताच्या संदर्भातलं. तर आपण ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजातली रचना ती येते आणि जाते.

0: भावगीतांच्या बदलत्या स्वरूपाला जसे अनिल मोहिले अरुण पौडवाल कारण होते, तसंच आणखीन एका संगीतकाराची आठवण आपल्याला करावी लागेल, ते म्हणजे श्रीकांत ठाकरे. श्रीकांत ठाकरे हे स्वतः मला वाटतं उर्दू भाषेचे चांगले अभ्यासक होते,
1: जाणकार होते,
0: जाणकार होते.
1: स्वतः म्हणजे लेखन करायचे ते उर्दू मध्ये,
0: म्हणजे आणि त्याही शिवाय शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय अशा प्रकारच्या संगीतावर देखील त्यांची चांगली पकड होती. आणखी स्वतः ते व्हायोलिन वादक होते,
1: व्हायोलिन वादक म्हणून त्यांनी आकाशवाणीवरती नोकरी केलेली. आणि नंतर त्यांचं काय वैशिष्ट्य अजून वेगळं ते मी पुन्हा नंतर सांगणार आहे, कारण आपण श्रीकांत ठाकरे यांची

0: अनेक गाणी ऐकणार आहोत यानंतर. मराठी भावगीतांच्या प्रांतामध्ये श्रीकांत ठाकरे यांची कामगिरी लक्षणीयच आहे. कारण विशेष म्हणजे त्यांनी मोहम्मद रफी आणि इतर जे बिगर मराठी गायक गायिका होत्या त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य
1: होतं. म्हणूनच
0: म्हणजे ठाकरेंचं जे एक वैशिष्ट्य असतं, बाळ ठाकरेंचं जे होतं, त्याप्रमाणे श्रीकांत ठाकरेंचं संगीत क्षेत्रातलं वैशिष्ट्य आपण मान्य करावंच लागेल. आणि आता जे गाणं आपण निवडलेलं आहे ते मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, तर त्याचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की मोहम्मद रफी यांच्याकडनं शूरा मी वंदिले या चित्रपटासाठी श्रीकांत ठाकरे यांनी एक गझल गाऊन घेतलेली होती. आणि ज्या वेळेला ही गझल गाऊन घ्यायचं ठरवलं ते मोहम्मद रफीच्या घरी गेले आणि त्यांना उर्दूमध्ये हे मराठी गाणं लिहून दिलं, म्हणजे उर्दू भाषेमध्ये त्यांना लिहून दिलं. आणि त्यांनी मोहम्मद रफीनी अगदी आनंदाने गायलं. आणि त्या रेकॉर्डिंग झाल्यानंतर मोहम्मद रफीनं विचारलं की तुम्हाला मानधन काय द्यायचं, तर एक फूल होतं आणि ते देवळामध्ये जाऊन आलेले होते सिद्धिविनायकाच्या, तर देवळातलं फूल होतं, तर मोहम्मद रफी म्हणाले मला हे फूलच द्या. ते फूल म्हणून त्यांनी मानधन म्हणून घेतलं फूल. तर असे रफी साहेबांनी जवळजवळ 10 गाणी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतामध्ये गायलेली आहेत. आणि हे जे मोहम्मद रफींच्या आवाजाचं जे वैशिष्ट्य आहे ते त्यांनी प्रत्येक गाण्यामध्ये कायम ठेवलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जी रचना निवडलेली आहे ती वंदना विटणकर यांची आहे. आणि श्रीकांत ठाकरेने विशेषतः वंदना विटणकर आणि उमाकांत काणेकर यांच्या गीतरचना स्वरबद्ध केलेल्या आहेत. तर हा छंद जीवाला लावी पिसे ही मोहम्मद रफी यांच्या आवाजातली रचना आपण ऐकणार आहोत.

0: रचना ऐकणार आहोत. सी रामचंद्र हे स्वतः मराठी असले तरी देखील अनेक मराठी लोकांनाच ते मराठी आहेत याचा पत्ता नव्हता. हिंदीमध्ये सातत्याने त्यांनी चित्रपट केले असल्याकारणानं हा कोणी रामचंद्र चितळकर नावाचा मराठी माणूस आहे हे अनेक लोकांना माहितीही नव्हतं.
1: ते होतं आणि काय 45 ते 65 20 वर्ष ते हिंदी चित्रपटामध्ये इतके व्यस्त होते की त्यांना मराठी गाणी करायची संधी फार क्वचित
0: मिळाली.
1: आणि त्यांची सुरुवात जी झाली त्यातली सुरुवातीची दोन गाणी आपण आकाशवाणीवरनं आपल्या मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमामध्ये ऐकवलेली होती. श्यामा घेऊनी मुरली मनहरा आणि प्रभू नटविशी ह्या दोन रचना राम चितळकर या नावाने त्यांनी गायलेल्या होत्या. त्या दोन्ही रचना आपण ऐकलेल्या होत्या. आणि नंतर ज्या वेळेला त्यांनी 65 नंतर चित्रपट करायचं कमी केलं त्यावेळेला मग ते मराठी भावगीताकडे वळले, कवितांना चाली लावायला सुरुवात केली. आणि त्यापैकीच ही जी रचना आपण निवडलेली आहे श्री रामचंद्र यांच्या आवाजामध्ये ती पाडगावकरांची रचना आहे. आणि ज्या वेळेला मी हे गाणं ऐकलं प्रथम त्यावेळेलाच मला अतिशय आवडलं. हे कव्वालीच्या बाजाचं गाणं आहे आणि पाडगावकरांची रचना अशी आहे. यशाला घालती माळा यशाचे सर्व देव्हारे ही रचना आपण श्री रामचंद्र यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.

0: सोहनी, सर्वसाधारणपणे भावगीतांच्या नेमक्या उत्तरार्धात आपण आलो तसं काही मी म्हणणार नाही, कारण भावगीताला येऊन मिळणाऱ्या या छोट्या मोठ्या अनेक छटा अजून शिल्लकच आहेत, आणखी आपण त्या श्रोतांपर्यंत पोहोचवणार देखील आहोत. राहून गेलेल्या काही गाण्यांची किंवा आवाजांची देखील रसिक आपल्याला वारंवार आठवण देत आहेत, आणि तीही गाणी आपण नंतरच्या कुठल्या कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये घेऊन त्याची दखल घेणार आहोत. केवळ तबलापेटीपासून ते मोठ्या वाद्यवृंदापर्यंत आणखी स्वतंत्र संगीतकारांपर्यंत या एका वेगळ्या अर्थाने जर आपण म्हणलो तर हा बदल आपल्याला भावगीतांमधून दिसतोय. अजून शिल्लक देखील खूप आहे. आता आजच्या कार्यक्रमातलं अखेरचं गाणं आपण कुठलं निवडणार?
1: अखेरचं गाणं जे निवडलं आहे आजच्या कार्यक्रमातलं ते सुमन कल्याणपूर याने गायलेलं आहे, तुला ते आठवेल का सारे. ही पाडगावकरांचीच रचना आहे आणि ह्या गाण्याबरोबर आजच्या कार्यक्रमाची सांगता

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी

0: की योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेच्छा चित्रपटातलं गीत शंकर महादेवन यांच्या आवाजात. गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल.

आता ऐकूया टाइमपास 2 या चित्रपटातलं गीत केतकी माटेगावकर यांच्या आवाजात. गीतकार मंगेश कळंगे, संगीतकार चिनार महेश.

श्रोते हो गीत बहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात आनंदाचं झाड या चित्रपटातलं गीत. गीतकार विजय कुवळेकर आणि संगीतकार अशोक पत्की.

अश्विन शेंडे यांचं गीत बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात. चित्रपट आहे प्रेमाची गोष्ट. संगीतकार अविनाश विश्वजीत.

श्रोते हो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ऐकूया काही सूचना.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी.

डीटीएच उपग्रहवाहिनी, रात्रीचे 1 वाजले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. भगवान सहजराव यांचं उपशास्त्रीय गायन आता आपण ऐकणार आहोत. राग पिलू ठुमरी, पहाडी दादरा. त्यांना तबल्यावर साथ करत आहेत अतुल ताडे आणि हार्मोनियमवर साथ करत आहेत जयंत फडके. ऐकूया भगवान सहजराव यांचं उपशास्त्रीय गायन राग पिलू ठुमरी आणि पहाडी दादरा.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं भगवान सहजराव यांच्या आवाजात उपशास्त्रीय गायन, राग पिलू ठुमरी आणि पहाडी दादरा. त्यांना तबल्यावर साथ केली होती अतुल ताळे आणि हार्मोनियमवर साथ केली होती जयंत फडके यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 1:30 आहेत. ऐकूया मालिका विशेष कार्यक्रम.
2: नमस्कार मित्रांनो, वादळ विजांचं या संवाद मालेत आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, वय वादळ विजांचं ही संवादमाला आम्ही तरुण मित्रमैत्रिणींसाठी सुरू केली. या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं. आत्तापर्यंत आपण अनेक विषयांवरच्या मार्गदर्शनपर गप्पा ऐकल्यात. आजच्या या नवव्या भागात आपण ऐकणार आहोत जीवनातील संघर्ष याविषयी त्यांनी मारलेल्या गप्पा. यात प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्याबरोबर आहेत विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. चला तर ऐकूया.
1: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात वय वादळ विजांचं. आणि पुन्हा आम्ही तुमच्या भेटीसाठी पकडून आणले आहेत आपल्या सर्वांचे आवडते लेखक प्रवीण दवणे. तर सर, आता सुट्ट्यांचे दिवस आहेत, आम्ही भरपूर पुस्तकं वाचतो, मी तर भरपूर चरित्र सुद्धा वाचते. तर या चरित्रांमध्ये किती भन्नाट व्यक्तिमत्व असतं ना त्यांचं. त्यांनी लिहून ठेवलेलं असतं की आम्ही इतका त्रास सहन केला आणि मग आम्हाला हे यश मिळालं, तर आम्ही इतका स्ट्रगल केला वगैरे वगैरे. स्ट्रगल, किती त्रास वगैरे, भरपूर शब्द ऐकतो, पण नेमकं स्ट्रगल म्हणजे काय?
2: खूप आनंद मला या गोष्टीचा झाला. विठ्ठल आणि चैताली, तुमचं दोघांचं मी स्वागत करतो. याचं कारण असं की दर आठवड्याला तुम्ही इतक्या प्रेमाने येता आणि तू आता एक छान शब्द प्रेमाने वापरलास की मला पकडून आणलं. खरं सांगू तुला चैताली, बरं का, तुम्ही मला पकडावं म्हणून मी उत्सुक असतो. आणि तुम्ही दोघं ही आपल्या लक्षावधी श्रोत्यांचे प्रतिनिधी आहात, म्हणून तुम्ही अनुभव घेत असाल की गेले कित्येक आठवडे आपण दर अगदी नियमाने भेटतो आहोत. तुम्हालाही अनेक फोन येत आहेत, तुम्हालाही अनेक पत्र येत आहेत आणि प्रवीण दवणेंना हे विचारा ते विचारा असं इतकं तुम्हाला चांगल्या अर्थाने सगळ्यांनी भंडावून टाकलेलं आहे की नाही. तर त्यामुळे तुमचं आजचं जे सूत्र आहे ना बोलण्याचं, ते तुझ्या पहिल्या प्रश्नातच मला सापडलं. आणि ते सूत्र कुठलं आहे तर, आयुष्यामध्ये स्ट्रगल म्हणजे संघर्ष या गोष्टीचा नेमका काय भाग आहे. बरोबर आहे ना?
1: हो सर.
2: आणि चैताली, तू अतिशय चांगला उपयोग वेळेचा करतेस आणि मला असा संशय आहे की विठ्ठल तूही तसा उपयोग करत असशील. आणि कुठल्या अर्थाने चांगला, वाचन. चैतालीने आता उल्लेख केला की ती चरित्र वाचते. आणि चरित्र कोणाची वाचते तर जे दिग्गज की ज्यांनी एक स्वतःचा आकाश निर्माण केलं, स्वतःचे ध्रुव तारे निर्माण केले, त्यांचं चरित्र तुम्ही वाचता. ही गोष्ट मी सांगतो जे वाचक आहेत, तुम्ही दोघे तर आहातच, पण आपल्या वय वादळ विजांचं आहे मैफलीमधले जे जे श्रोते आहेत, मग ते तुमच्या वयाचे असोत किंवा तुमचे पालक असोत, ज्या घरामध्ये वाचन आहे ना त्या घरामध्ये जणू काही एक आनंदाची निरांजन तेवत असते. पुलांच्या शब्दामध्ये पुलं फार गमतीदार बोलायची, तुम्हाला माहिती आहे. पुलं जे वाचनच करत नसत ना त्यांना काय म्हणायचं माहितीये का? ते म्हणायचे निर्वाचन अधिकारी. तर असे निर्वाचन अधिकारी ज्यांच्या घरात आहेत त्या घरामध्ये आनंद नसतो. पण तुझा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रगल म्हणजे संघर्ष.
1: संघर्ष
2: त्याचं नेमकं स्थान काय असं तू विचारलं. खरं म्हणजे संघर्ष हा सगळ्या आयुष्याचा पाया आहे. असं जर मी एक जाडजूड वाक्य म्हटलं तर तुम्ही म्हणाल की डोक्यावरून गेलं. आता तुम्ही बघा की प्रत्येक क्षणी, म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी बोलतात, तुम्ही प्रयत्न केलेत, तुम्ही तयारी केलीत, गृहपाठ केलात, त्याच्या आधी तुम्ही काय विचारायचं म्हणून एक स्वतःला विचारलं. महाविद्यालयामध्ये तुम्ही अनेक तऱ्हेच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतात, शाळेमध्ये असताना तुम्ही अनेकदा भाग घेतलात, काही वेळेला स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकलात, काही वेळेला तुम्ही हरलात, काही वेळेला मित्रांसाठी टाळी वाजवली, काही वेळेला मित्रांनी तुमच्यासाठी वाजवली. हे सगळं जे होत असतं ना, या सगळ्याच्या मध्ये एक धुंदी आहे, एक नशा आहे. आणि ती नशा म्हणजे पुढे जाण्याची एक जिद्द आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं करताना अनेकदा आपल्याला सगळं अनुकूलतेच घडतं असं

0: नाही आहे, काहीला प्रतिकूल ते घडतं. आणि खरं सांगू का, चैताली आणि विठ्ठल या सगळ्याच्या पुढे कथा होतात. आज काही वाटत नाही त्याच. आज जी माणसं तिथेच थांबतात, त्यांच्या कथा होत नाहीत. मी काय सांगतोय ते तुम्ही अगदी जीवाचे कान करून ऐका आणि तुम्ही त्याचे ऐकता आहात. आता विचार करा, एखादं पाणी डोंगरावरून बाहेर आलं झऱ्याच्या रूपाने, ते जर तिथेच थांबलं का, तर ते पाणी म्हणतंय मी नाही पुढे जाणार, वाटेत काटे आहेत, वाटेत खड्डे आहेत, वाटेत उंचवटे आहेत. असं जर त्या उगमाच्या प्रवाहाने म्हटलं तर त्या उगमाच्या धारेचा झरा होईल का, त्या झऱ्याची नदी होईल का, आणि त्या नदीचा समुद्र होईल का? खरं सांगा, होईल का? नाही होणार ना. मग जो मनुष्य हा फक्त तिथेच राहतो की त्याला पुढेच जावं असं वाटत नाही, असा जो माणूस आहे त्याच्या आयुष्यात संघर्ष नसतो. मी काय म्हणतोय ते कळतंय का?
1: हो सर,
0: नक्की कळतंय. तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शब्दांच्या मध्ये, तुमच्या प्रतिसादातून मला कळू द्या.
1: हो सर,
0: कळतंय ना की जो मनुष्य पुढे जाऊ इच्छितो त्याच्याच आयुष्यामध्ये संघर्ष आहे. ज्यांनी तिथेच राहणं पत्करलं त्याच्या आयुष्यात संघर्षही नाही आणि म्हणून यशही नाही. खरंय ना?
1: खरंय.
0: एखादा दगड आहे तर त्या दगडाच्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही, पण दगडाने सुद्धा जर संघर्ष स्वीकारला, मी काय म्हणतोय, दगडाने सुद्धा जर संघर्ष स्वीकारला आणि शिल्पकाराच्या छिन्नी पुढे स्वतःला बसवणं त्यांनी ठरवलं आणि मान्य केलं, खटाखट त्याचे तुकडे उडायला लागले, तर त्याच दगडांतून काही दिवसांनी, काही महिन्यांनी एक अतिशय अप्रतिम अशी मूर्ती तयार होईल. मग दगडाची मूर्ती कशी झाली सांगा?
2: तर
0: शाबास,
2: बसण्याचा संघर्ष केला.
0: बसण्याचा संघर्ष नाही केला त्यांनी, तर त्यांनी शिल्पकाराच्या पुढे बसण्याचा केला. शिल्पकाराचं खूप महत्वाचं आहे, कुठेही बसलं तर संघर्ष नाही. म्हणून संधी जर मिळाली तुम्हाला तर ती संधी पण तुम्हाला घडवत असते, पण ती कुणाला घडवते चैताली? तर जो संघर्ष करायला तयार आहे त्याला. पण पुन्हा संघर्ष म्हणजे काय, दरवेळेला तलवारी आणि ढाली यांच्याशीच नसतो, बरोबर ना? स्वतःशी पण असतो. स्वतःशी स्वरसम्राज्ञी लता दीदी, लता मंगेशकर, त्यांच्या चरित्रामध्ये एक छान वाक्य मी नेहमी सांगतो आणि ते तुम्हाला आवडेल. त्यांनी असं एके ठिकाणी म्हटलंय काय, तर मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते, गायिकाच नाही, मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी त्या क्षेत्राची लता मंगेशकर झाले असते. आता या वाक्याने तुम्हाला काही झपाटल्यासारखं होतं की नाही? होत असेल. कुठल्याही क्षेत्रात मी गेले असते, मला असं वाटतं मागे पण मी केव्हा तरी बोललो असेल आणि पुन्हा पुन्हा मी बोलेन, हे जे कुठल्याही क्षेत्रात मी लता मंगेशकर झाले असते, हे जे त्या सांगतात आत्मविश्वासाने, याचं कारण त्यांनी आयुष्यामधला संघर्ष स्वीकारला. म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुमचं तर आयुष्य इतक्या वाऱ्यावादळात आहे, तिथे प्रसार माध्यमांचा विळखा आहे, रेडीमेड सगळं मिळतंय त्याचा आहे, काही ठिकाणी आर्थिक संघर्ष आहेत, खेड्यापाड्यातले आपले दोस्त आहेत, तिथे त्या मुलांना क्लासेस योग्य नसतात, कितीतरी चांगल्या गोष्टी तोपर्यंत पोहोचत पण नाहीत, त्यांच्यामध्ये प्रचंड कुवत असते विठ्ठल, खूप कुवत आहे, पण ती कुवत त्यांची व्यक्त करायला त्यांना व्यासपीठ नसतं, असे कितीतरी संघर्ष आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने आगामी गावोगावी जातो ना, आणि माझ्या लक्षात येतं की विठ्ठल आणि चैताली तुमच्या दोघांसारखेच अनेक गुणी कलावंत, गुणी वक्ते, चांगले वाचक, खूप बुद्धिमान, प्रतिभावंत असे जागोजाग आहेत, पण त्यांना वावच मिळत. मग मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की थांबू नका, हे कसं होईल म्हणून तुम्ही निराश होऊ नका, तर तुम्ही एकच करा की आत्तापेक्षा एक पाऊल पुढे टाका, आणि हे एक पाऊल पुढे टाकावं असं वाटणं याचाच अर्थ अंतर्यामी आयुष्यामधला संघर्ष स्वीकारणं. विठ्ठल तुला काही बोलायचंय का?
2: सर, आज आपण टीव्हीवरती पाहतो की अनेक रियालिटी शो आहेत, आणि म्हणजे एका एका चॅनलवरती अगदी चार चार रियालिटी शो चालतात, आणि या रियालिटी शो मधून अनेक मुलं, अनेक तरुण, अनेक म्हणजे अनेक जण रातोरात स्टार होतात मग, आणि खूप प्रसिद्धी मिळवतात. मग प्रसिद्धी मिळवणं जर एवढं सोपं असेल तर मग स्ट्रगल का करावा, नाही का?
0: खरं म्हणजे ते सुद्धा जे आपल्याला जे वाटतं ना की रियालिटी शो मध्ये प्रसिद्धी लगेच मिळते आणि रातोरात प्रसिद्धी मिळते, खरं म्हणजे ती रातोरात प्रसिद्धी नसते. कारण ते जे कलावंत आपल्या डोळ्यापुढे आलेले असतात त्यांना यश रातोरात मिळत असेल, पण ते तिथपर्यंत रातोरात आलेले नसतात. कळते का तुम्हाला? खेड्यापाड्यामधली ही अनेक मुलं केवळ महाराष्ट्रातलीच नव्हेत, देशातल्या कानाकोपऱ्यातली मुलं, छोट्या छोट्या गावातली ही सगळी मुलं वेगवेगळ्या गाण्याच्या रेकॉर्ड्स मिळवतात कधी, त्यांना गुरु लाभतात कुठे, ते रिहर्सल करतात कधी, मला आश्चर्य वाटतं. हा, आश्चर्य वाटतं की कितीतरी नृत्य करणारी मुलं ही खेड्यातली मुलं पण शहरातल्या एखाद्या क्लासिकल किंवा

0: डान्सला जाणाऱ्या मुलांच्या तोडीने नृत्य करतात, मग आश्चर्य वाटतं ना की त्यांनी रियाज केला केव्हा, त्यांनी रिहर्सल केली केव्हा, याचं मला आश्चर्य वाटतं. आणि त्यामुळे रातोरात यश असं जे तुम्ही म्हटलं तर ते म्हणणं थोडं गैरसमजुतीवर आधारित आहे. प्रसिद्धी रातोरात मिळते पण ते तिथपर्यंत रातोरात आलेले नसतात, त्यासाठी त्यांनी सांगताही येणार नाही असा जबरदस्त संघर्ष दिलेलाच असतो. सुखासुखी कुणालाही यश मिळत नाही. दोघांनाही मी सांगतोय आणि ऐकणाऱ्या माझ्या लाखो युवक मित्रांना सांगतोय की जेव्हा दुधावर साय तुम्हाला दिसते, दुधावर जेव्हा तुम्हाला घट्ट साय दिसते, तर साय दिसते हा पुरावा आहे की ते दूध नक्कीच आगीनी उकळलेलं होतं. आगीनी उकळल्याशिवाय, त्या पातेल्यानी जाळ सहन केल्याशिवाय दुधाचा प्रत्येक थेंब आणि थेंब उकळून उकळून स्वतःला त्या उकळल्याशिवाय त्या दुधाला साय आलेलीच नाही. म्हणून साय हा पुरावा आहे, दुधानी उष्णता झेलेली आहे. म्हणून कुणीही जो यशस्वी होतो, चैताली विठ्ठल, कुणीही जो यशस्वी होतो तो योगायोगारी होत नाही, त्यांनी संघर्षामध्ये आपलं जीवन हे लोटून दिलेलंच असतं. संघर्ष जो नाकारतो तो आयुष्यातल्या अनेक मोठ्या गोष्टी, अनेक उत्तम गोष्टी नाकारतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रियालिटी शो बद्दल गैरसमज करण्यापेक्षा आता त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटी गोष्ट आहे ती मी सगळ्या श्रोत्याला सांगू इच्छितो. कुठली? तर यश मिळालं रात्री, तुम्ही संघर्ष करत यश मिळवलं, पण त्या यशाचा तारा अढळ ठेवणं हा एक संघर्ष आहे. नाही तर काय होतं, आज एखादा कोणीतरी चॅम्पियन होतो आणि उद्या त्याचं नावही माहिती नसतं. आज कुणीतरी एक भारतामधला आदर्श गायक म्हणून होतो आणि नंतर स्वतंत्रपणे जेव्हा तो गाण्यासाठी येतो, मी पाहिलेलं आहे, नावं सांगत नाही, हा मी पाहिलंय, स्वतंत्र गाणं गायला जेव्हा अशा स्पर्धेतल्या मुलाला बोलावतात तेव्हा त्याला कुणीही न गायलेलं, कुणी संगीत न दिलेलं नवं गाणं गाता येत नाही, कारण त्याला सवय झालेली असते ती अनुकरणाची. आणि इमिटेशन, अनुकरण म्हणजे कला नव्हे, त्यामुळे ती त्याला सवय झालेली असते. म्हणून मी सांगेन की यश मिळवणं हा एक प्रवास आहे आणि यश कायमचं घट्ट ठेवणं. आज तुम्ही बघा, अनेक थोर चित्रकार, अनेक श्रेष्ठ वादक, अनेक शास्त्रज्ञ, जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ, अभय बंग, राणी बंग यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर प्रकाश आमटे, विकास आमटे यांच्यासारखे बाबा आमटेंचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समाजसेवक, मंगेशकर कुटुंब सगळं, नंतर आपले थोर बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया, आपले ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकरजी, अशी किती नावं मी सांगणार, पंडित उल्हास बापट संतुरवादक, अशी कितीतरी नावं आहेत. तुम्हाला दोघांना कधी आश्चर्य वाटत नाही का की 50-50 वर्ष ही माणसं त्या क्षेत्रामधले ध्रुवतारे आहेत. त्यामुळे हे जे अढळपद आहे त्यासाठी सातत्य असतंच.
1: सर, काही वेळेस काय होतं, आई वडिलांना आमचा अभ्यास करून देतात किंवा लहान मुलांचा अभ्यास करून देतात आणि त्यांचं ट्युशन्स, त्यांच्या शाळा, ह्याचं टायमिंग किंवा त्यांची तयारी करणं वगैरे सगळं आई वडील बघतात. थोडक्यात आमचं जगणं आई वडील जगतात. आणि आमच्या घरामध्ये बँकांची बुक अगदी भरलेली असतात, मग आम्ही आमचं कर्तृत्व कसं आणि कधी दाखवावं सर?
0: चैताली, खरं सांगू तुला,
1: हा सर,
0: तू अगदी आजच्या सगळ्या अत्यंतिक सुखी मुलांच्या वाटचालीवर बोट ठेवलेले आहेस. म्हणजे मी विठ्ठल तुझ्या परवानगीने तिचं अभिनंदन करतो.
1: थँक्यू.
0: हो, आणि तू म्हणावंच हे महत्वाचं आहे, कारण अगदी खरं आहे, जर मुलांचा संघर्ष आई वडिलांनी झेलला तर मग मुलांना जगण्यासारखं काही उरतच नाही. त्यामुळे मी या निमित्ताने आज सांगू इच्छितो चैताली की थोडाफार संघर्ष मुलांचा मुलांना करू द्या. हो की नाही? आता आपण लोकलने आलो, गाडीत चढायला त्रास झाला, पण सारखे जर आई बाबा बरोबर असते तर स्वतः गाडी चढायची असते आपल्याला कळलं असतं का?
1: नाही.
0: वाटेमध्ये ऊन होतं, कधी वाटेमध्ये पाऊस असतो, प्रत्येक वेळेला आई छत्री घेऊन आणि वडील रेनकोट घेऊन येतात का?
1: नाही येत.
0: तेव्हा आपण कसा आडोसा शोधायचा हे आपल्याला माहिती असतं.

0: जरा मनाने बाजूला ठेवा आणि तुमचं जीवन तुम्ही जगायला लागा. हे जे मी सांगतोय ते पाठ्यपुस्तकात वाचून मिळणार नाही, त्यासाठी कुठलाही कोचिंग क्लास नाही, त्यासाठी वय वादळ विजांचं या आपल्या युवा आणि कार्यक्रमातल्या मैफलीतच दर गुरुवारी सगळ्यांनी हजर राहायला हवं. खरं आहे की नाही?
1: हो सर, खरं.
0: विठ्ठल बोल.
2: सर आज आपण बघतो की आपल्याला सगळं काही रेडीमेड भेटतं, मग याचं थ्रील काय ना? नक्की
0: बरोबर,
2: सगळंच रेडीमेड भेटत असेल तर थ्रीलच नाही. आणि सर थ्रील म्हणजे नक्की काय?
0: छान. थ्रील म्हणजे नेमकं काय? अलीकडे पुष्कळदा असं वाटतं काहीतरी उद्ध्वस्त करणं, कुणाला तरी त्रास देणं, कुणाला तरी छळणं, स्वतःला किंवा दुसऱ्याला मारणं म्हणजे थ्रील. पण अगदी चुकीचं आहे. हा जो थरार आहे तो थरार नवनिर्मितीचा हवा. अरे हा कागद कोरा होता आणि त्या कोऱ्या कागदाला मी आता रंगांनी आणि कुंचल्यांनी सुंदर सचित्र केलं, हे थ्रील. या तारा नुसत्याच तारा वाद्याला होत्या, पण माझ्या बोटांनी छेडून मी त्याचं गाणं केलं, हे थ्रील. मी शून्यामागे 10 लिहिले आणि 100 आयुष्य केलं, हे थ्रील. माझे आई वडील छोट्या घरात होते, अडीअडचणीत होते, गरिबीत होते, मी माझ्या कर्तृत्वाने आणि माझ्या कष्टाने मी त्यांना यशस्वी आयुष्य दाखवलं, आनंद दिला, हे थ्रील. मला वाटतं मित्रांनो भरपूर वेळ आपण गप्पा मारल्यात, भरपूर आपण बोललोय. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की वय वादळ विजांचं ही मैफल तुम्हा दोघांच्यामुळे आणि आपल्या लाखो श्रोत्यांच्यामुळे ही रंगते आहे. आणि आता सध्या तुम्हालाही वेळ नाही, माझाही वेळ संपत आलाय आणि म्हणून ही मैफल इथेच थांबवूया. नमस्कार.
1: धन्यवाद.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात वय वादळ विजांचं ही संवाद माला. यात सहभाग घेतला होता प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. बरं तर मित्रांनो, आपला युवाणीचा कार्यक्रम इथेच संपला. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत हर्षदा प्रभूचा नमस्कार.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
0: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: हम सबने ये ठाना है, भारत स्वच्छ बनाना है.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

0: श्रोते हो, एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम स्वस्थ भारत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत कार्यक्रमात आज ऐकूयात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, 13 जून रोजी संपूर्ण जगात जागतिक अल्बिनिझम जनजागृती दिन पाळला जातो. समाजात या स्थितीबद्दल अनेक गैरसमज आहेत. विशेषत अल्बिनिझमचा डोळ्यांच्या आरोग्याशी काय संबंध असतो, या व्यक्तींना दैनंदिन जीवनात कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि पालकांनी लहान वयातच कोणती काळजी घ्यायची, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केले नेत्ररोग तज्ज्ञ पूनम गांधी यांना. नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट असलेल्या डॉक्टरांना या क्षेत्रातला 15 वर्षांचा अनुभव आहे. तर डॉक्टरांशी आज आपण अल्बिनिझम आणि डोळ्यांचं आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी अल्बिनिझम म्हणजे नेमकं काय आणि या आजाराची कारणं काय सांगता येतील?
3: अल्बिनिझम हा एक जनुकीय आजार आहे. प्रथम तर अल्बिनिझम हा शब्द ऐकल्यावर आता सुद्धा ऐकणाऱ्या श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांना हा असा काही आजार असतो का याची सुद्धा माहिती नसेल. जितका मधुमेह, हृदयरोग, BP याबद्दल जागृती आहे, तशी अल्बिनिझम या आजाराबद्दल नाहीये. कारण याचा जो रेशो म्हणता येईल किंवा 20,000 व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा आजार होतो, आणि हा आजार मेनली गुणसूत्रांमध्ये बदल काहीतरी झाल्यामुळे होत असतो. तर त्यामुळे हा आजार अनुवंशिकही असू शकतो. या आजारामध्ये आपल्या शरीरात मेलॅनिन नावाचं जे रंगद्रव्य असतं त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा पूर्ण अभाव किंवा कमतरता असते. आपण जे काही अन्न खातो त्याचं विघटन होऊन त्याच्यातलं टायरोसिन नावाचं अमायनो ऍसिड असतं, त्याच्यापासून हे मेलॅनिन बनतं. तर या सगळ्या चक्रामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मेलॅनिन नावाचं द्रव्य तयारच होत नाही. आता या रंगद्रव्याचं काम असतं की आपल्या केसांचा रंग, आपल्या त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग ठरवणे. शिवाय या रंगद्रव्यामुळे आपलं सूर्यप्रकाशापासून प्रोटेक्शन किंवा संरक्षण होत असतं. आता हे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य जर निर्माणच झालं नाहीये तर अशा व्यक्तींची त्वचा कशी दिसते, तर पूर्णपणे पांढरट अशी दिसते. त्यांचे केस जे असतात ते पांढरे, गोल्डन किंवा मग तपकिरी लाल रंगाचे असतात. डोळे सुद्धा त्यांचे निळसर आणि खूप प्रकाश असेल तर त्या प्रकाशामध्ये त्यांचे डोळे लाल, गुलाबी असे दिसायला लागतात.
2: बरं, म्हणजे ही एक जनुकीय स्थिती म्हटली पाहिजे.
3: हो, गुणसूत्रांमध्ये काही बदल होतो आणि त्यामुळे होतं. काही वेळेस आईला वडिलांना नाहीये मग मुलाला कसा आला, तर आई आणि वडील दोघेही कॅरियर असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते दिसताना दिसत नाही पण मुलामध्ये येतं, कारण दोघंही कॅरियर आहेत. त्यातला एकच जण कॅरियर असेल तर ही संभावना खूप कमी असते.
2: बरं, आता या आजाराची कारणं काय सांगता येतील?
3: हा जनुकीय आजार आहे. गुणसूत्रांमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हाच हा आजार होतो.
2: अच्छा. आता अल्बिनिझमचा डोळ्यांवर नेमका कसा परिणाम होतो आणि या व्यक्तींमध्ये प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजे फोटोफोबिया का वाढतो?
3: आता मेलॅनिन रंगद्रव्य ते डोळ्यामध्ये कुठे कुठे असतं, तर एक तर पापणीच्या त्वचेवर असणार, डोळ्याच्या बाहुलीमध्ये असतं, डोळ्याचा मागचा जो पडदा ज्याला रेटिना म्हणतात त्याच्यामध्ये असतं. तर पापणीमध्ये जेव्हा आता रंगद्रव्य नाहीये तर पापणीचा रंग जसं सांगितलं असं पूर्ण त्वचेचाच रंग पांढरट असतो. पापण्यांचे केस, भुव्यांचे केस हेही या लहान मुलांमध्ये पांढरट किंवा गोल्डन असे असतात. त्यानंतर त्यांचा डोळ्यांमध्ये, बाहुलीमध्ये जर रंगद्रव्य नाहीये त्यामुळे सूर्यप्रकाशाला हे जे नॅचरल फिल्टर आहे आपल्या बॉडीतलं मेलॅनिन ते काम करत नाहीये, त्यामुळे जो काही सूर्यप्रकाश किंवा कुठलाही तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडतोय तो पूर्णपणे डोळ्याच्या मागच्या पडद्यापर्यंत पोहोचवला जातो. तिथे कुठलाही फिल्टर होत नाहीये, शिल्ड होत नाहीये. आणि शिवाय रेटिनामध्ये सुद्धा मेलॅनिनची कमी आहे त्यामुळे तो प्रकाश रेटिनामध्ये सुद्धा शोषला जात नाही. त्यामुळे मग तो प्रकाश सहन न होण्या इतकं प्रखर डोळ्यापर्यंत पोहोचला.
2: अच्छा, पण आता तुम्ही शेल्ड आणि ही जी काही नावं घेतली तर ते अजून विस्तृतपणे काय सांगू शकाल याविषयी?
3: मेलॅनिनचं कामच हे आहे, या रंगद्रव्याचं काम हे आहे की जो काही सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतोय किंवा डोळ्यांवर पडतोय तर तो त्याच्यामध्ये शोषला जातो, त्यामुळे आपल्याला तितकासा घातक ठरत नाही. पण या आजारामध्ये मेलॅनिन नसल्यामुळेच जी काही अतिनील किरण, सूर्यप्रकाशातली अतिनील किरण आहेत, ती डायरेक्ट त्वचेमध्ये, डायरेक्ट डोळ्यांमध्ये पूर्णपणे जेवढी आहेत तेवढ्या प्रखरतेने घुसतात आणि त्यामुळे डॅमेज होतो.
2: अच्छा,
3: अशा रुग्णांना म्हणून त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता जास्त असते आणि जनरली 40 आतच जर काळजी नाही घेतली तर त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता
2: वाढत असते. बरं, आता डॉक्टर, अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या दृष्टी समस्या अधिक प्रमाणात आढळतात?
3: आता जसं सांगितलं तसं प्रकाशाला संवेदनशीलता आहेच आहे, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये फोटोफोबिया म्हणतो. फोबिया म्हणजे भीती, फोटो म्हणजे लाईट, तर त्यांना प्रकाशाची भीतीच वाटते, एवढा त्यांना तो त्रास होत असतो. काही वेळेस पेशंटना खूप लांबचं बघता येत नाही किंवा लांबच्यासाठी खूप मोठा नंबर वापरायला लागतो, तिरळेपणा असतो, डोळ्याचा वेडा वाकडा नंबर असतो, म्हणजे की ज्याला आपण सिलेंड्रिकल नंबर म्हणतो तो नंबर असतो, आणि डोळ्यांच्या बुबुळांची सतत अनियंत्रित हालचाल होत असते, ज्याला इंग्लिशमध्ये निस्टॅगमस म्हणतात, तर तीही होत असते. तर ही लक्षणं दिसतात. शिवाय या पेशंटना नजर सुद्धा, म्हणजे दृष्टी जी म्हणता येईल ती सुद्धा नॉर्मलपेक्षा कमी असते. मग ती थोडीशी कमी असण्यापासून अगदी ज्याला लीगल ब्लाइंडनेस म्हणता येईल एवढी कमी पण होऊ शकते. पण या आजारात पूर्ण अंधत्व येत नाही आणि लहानपणापासून जेवढी

0: गोष्टी साधारण त्याच्यामध्ये खूप खराबी होत नाही, जेवढी आहे ती तेवढी
1: तेवढीच राहते म्हणजे. अच्छा, आता लहान मुलांचा तुम्ही विषय काढला तर लहान मुलांमध्ये अल्बिनिझमचं अचूक निदान कोणत्या वैद्यकीय तपासण्यांद्वारे केलं जातं?
0: हे निदान अल्बिनिझमचं तर जसं म्हटलं असं की बघूनच आपल्याला लक्षात येतं की ह्या पेशंटला अल्बिनिझम म्हणजे क्लिनिकली डायग्नोसिस जे म्हणतात
1: लगेच लक्षात
0: ते लक्षात येतं. फक्त तपासण्या करणं कशासाठी गरजेचं असतं की त्या अल्बिनिझम बरोबर काही बाकीचे सिंड्रोम म्हणजे बाकीचे अजून सिस्टिमिक आजार काही असतात, जसं की चेडिया खिगाशी सिंड्रोम म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये अल्बिनिझम पण असतो आणि पेशंटला ब्लीडिंग टेंडन्सी म्हणतात की ब्लीडिंग टेंडन्सीज असतात म्हणजे एकदा रक्तस्त्राव व्हायला लागल्यावर ते रक्त थांबतच नाही. आपल्याला जर छोटंसं ब्लीडिंग झालं तर ते काही वेळाने आपोआप थांबतं
1: शरीरात. नावं घेतली ती डोळ्यांसंदर्भातलेच हे सगळे आजार आहेत.
0: अल्बिनिझम हे डोळ्यांमध्ये दिसतं आणि हे बाकी पूर्ण शरीरात आजार असतो. तर काही वेळेस दुसरा अजून एक सिंड्रोम असतो ज्याच्यामध्ये पेशंटला अल्बिनिझम बरोबर फुफ्फुसांचा आजार असतो ज्याला पल्मनरी फायब्रोसिस म्हणतात. तर हे सिंड्रोम नाहीयेत ना हे त्याबरोबर आपल्याला रूल आउट करणं किंवा ते बाजूला करणं गरजेचं असतं. बाकी तपासणी म्हटलं तर आपल्याला नेत्र तपासणी खूप डिटेलमध्ये करायला लागते. पेशंटचं नजर घेण्यापासून ते पेशंटचा मागचा पडदा पूर्ण डिटेलमध्ये तपासणं गरजेचं असतं. गरज पडल्यास त्या रेटिनाचं स्कॅन म्हणजे ओसीटी ही केलं जातं. जेनेटिक टेस्टिंग हे आपण करू शकतो की पेशंटला कुठल्या प्रकारचा अल्बिनिझम आहे त्यासाठी जेनेटिक टेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा, अल्बिनिझम असलेल्या मुलांची दृष्टी जन्मापासूनच कमी असते का?
0: हो, कारण आपल्याला जे काही दिसतं ते मेन आपलं डोळ्यातून ते इमेज पास होऊन रेटिनावर पोहोचते. त्या रेटिनामध्येच रंगद्रव्य कमी असल्यामुळे त्यांना रेटिनाचा जो सेंटर आहे ज्याला मॅक्युला म्हणतात तो त्यांचा स्थिर नसतो.
1: बर,
0: तर त्या अस्थिरतेमुळे डोळ्याचीही सतत हालचाल होत असते ज्याला निस्टॅग्मस म्हणतात. तर हे निस्टॅग्मस पण कमी नजर असण्याला कारणीभूत असते आणि कमी नजरेमुळे सुद्धा कंटिन्युअस
1: ती जलद हालचाल
0: होत राहते.
1: अच्छा,
0: तर अशा प्रकारे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे आणि नजर ही लहानपणापासूनच कमी असते पण ती वयोमानानुसार अजून कमी होत जाते असं नाहीये. पण यासाठी आपण योग्य उपचार दिले त्या पेशंट्सना योग्य प्रकारचा चष्म्याचा नंबर योग्य प्रकारचे गॉगल्स आणि गरज पडली तर लो व्हिजन एड्स हे दिले तर त्यांची नजर नक्कीच सुधारू शकते.
1: अच्छा, मी आता तेच तुम्हाला म्हणणार होते की योग्य उपचार वेळीच मिळाले तर हे सुधारू शकतं का?
0: सुधारू शकतो म्हणण्यापेक्षा कारण ह्या सगळ्यामुळे पेशंटच्या जीवनशैलीवर पेशंटच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम होत असतो. तर त्यामुळे पेशंटला रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना क्लिअर दिसणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा एकत्रित उपचार देऊ शकतो की चष्म्याचा नंबर अॅक्युरेट पाहिजे, त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतोय म्हणून वेगळ्या प्रकारचे गॉगल्स मिळतात ज्याच्या काचा पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात किंवा फोटोक्रोमॅटिक काचा असतात की जास्त प्रकाश आला की त्याचा कलर चेंज होतो तशा काचा. आणि याबरोबर बाहुलीमध्ये रंगद्रव्य नाहीये जसं मगाशी सांगितलं तर त्यासाठी वेगळ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात. जशा कॉस्मेटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात तशाच या थेरप्युटिक कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात. त्या देऊन चष्मा देऊन आणि काही वेळेस जर पेशंटची नजर खूपच कमी असेल ज्याला लो व्हिजन म्हणतात तर त्यांना चष्म्यावर बसवायला वेगळी उपकरणं उपलब्ध आहेत ज्यांना साधारण त्याला आपण टेलिमायक्रोस्कोप म्हणू शकतो. तर ते टेलिमायक्रोस्कोप अगदी हेअरपिन कशी लावतो किंवा आपण पेपर पिन लावतो पेपर्सना तसे ते चष्म्याच्या काचेवर लावता येतात आणि त्यामुळे पेशंटचा जीवनशैली खूप सुधारते. पेशंटला क्लिअरली वाचायला येऊ शकतं, त्यांना होणारा सूर्यप्रकाशाचा त्रास कमी झाला, क्लिअर व्हिजन झाले की आपोआपच त्यांची होणारी जी निस्टॅग्मस किंवा डोळ्यांची हालचाल आहे तीही थोडी कमी होते आणि त्यांना भावी आयुष्यासाठी पण त्याच्यामध्ये मदत होते
1: कुठेतरी आणि आत्मविश्वास पण वाढतो या सगळ्या गोष्टींमुळे.
0: हो नक्कीच, हे सगळं झालं तर त्यांचा आत्मविश्वास वाढला तर त्यांना पुढेही त्यांचं करिअर करण्यात वगैरे प्रॉब्लेम येत नाही.
1: बर, आणि आता तुम्ही सांगितलं की लेन्स सुद्धा वापरू शकतो तर हे कितपत योग्य आहे?
0: अशा पेशंटना लेन्स देणं गरजेचं आहे. हे काही आपण कॉस्मेटिक म्हणून देत नाहीये किंवा फक्त दिसायला चांगलं दिसावं याच्यासाठी नाहीये. तर या लेन्स असतात त्या कलर्ड अशासाठी असतात की जो लाईट डायरेक्ट डोळ्यात जातोय तो न जाता त्या थोडा परावर्तित करतात.
1: अल्बिनिझम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या विशेष सुविधा आवश्यक असतात का आणि या स्थितीत नियमित नेत्र तपासणी का महत्वाची असते?
0: नियमित नेत्र तपासणी तर नक्कीच महत्वाची आहे कारण त्यांचा जर चष्म्याचा नंबर बदलत असेल तर तो वेळच्या वेळी बदलून घेतला किंवा त्यांच्या गॉगलमध्ये सुद्धा चष्म्याचा नंबर आपल्याला हे करता येऊ शकतो की त्यांना सूर्यप्रकाशाचा पण त्रास होत नाहीये, व्हिजन पण क्लिअर होतीये आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना त्यामुळे मदत होऊ शकते. तर नेत्र तपासणी गरजेची आहेच. नेत्र तपासणी बरोबर त्वचेची तपासणी ही गरजेची आहे. मगाशी जसं म्हटलं तसं या पेशंटना थोडासा जरी सूर्यप्रकाश डायरेक्ट स्किनवर पडला तर त्यांना ती त्वचा तिथली भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना कंपल्सरी बाहेर जाताना सनस्क्रीन ज्याचं की SPF 30 पेक्षा जास्त आहे ते वापरणं, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं किंवा पूर्णच कपडे जे की पूर्ण

0: शरीर झाकतील असं हॅट ज्याला प्रॉपर मोठी जाड रीम असेल ज्याने चेहरा त्याच्या सावलीने कव्हर होत असेल अशी वापरणं हे गरजेचं. शिवाय कपडे पांढरे न घालता त्यांनी रंगीत घालणं अपेक्षित आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग तो सूर्यप्रकाश परावर्तित
1: होतो. आता विद्यार्थ्यांसाठी शाळेत कोणत्या सुविधा आवश्यक असतात?
0: हा, तर याच्यामध्ये पालकांनी शाळेत ऍडमिशन घेताना शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांना या आजाराची कल्पना देऊन ठेवणं गरजेचं आहे की मुलाची व्हिजन अशी अशी आहे किंवा त्यांना सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मुलांना जनरली पुढच्या बाकावर बसवावं. त्यांच्यासाठी खास मोठ्या प्रिंटची पुस्तकं वापरू शकतो, त्यामुळे त्यांना वाचन करणं सोपं जाऊ शकतं. त्यानंतर त्यांच्यासाठी हाय कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलरचं कुठलंही मटेरियल ते जास्त उपयोगी पडतं कलर्ड प्रिंटआउटपेक्षा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट. आणि शिक्षकांना पण हीही विनंती करू शकतो की त्यांना पीटीसाठी काही वेळेस उन्हात नेलं जातं, तर अशा मुलांना ते धोकादायक ठरू शकतं.
1: मुळातच दृष्टी कमकुवत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, आपण मगाशी आत्मविश्वासाविषयी बोललो, तर पालकांनी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती भूमिका घेणं महत्वाचं वाटतं तुम्हाला?
0: एकतर पालकांनी आपल्या मुलाला कायम बोलतं ठेवलं पाहिजे. जनरली कसं होतं की मुलं आता शाळेत गेली आहेत किंवा कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात फंक्शन्समध्ये गेली आहेत, पब्लिक प्लेसेसमध्ये गेले आहेत, तर अशा ठिकाणी अगदी छोटीच मुलं नाही, काही वेळेस मोठी मुलं सुद्धा अशा मुलांना विचित्र नजरेने बघतात किंवा काही वेळेस त्यांना ए तुझे केसच पांढरे आहेत चिडवलं.
1: लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे वेगळा असतो.
0: हा, तर मुलांना या गोष्टीचं ऑलरेडी म्हणजे कल्पना देऊन ठेवणं किंवा त्यांना काय अनुभव आले त्यांच्या भावना काय आहेत हे मुलांनी व्यक्त होणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो किंवा ती मुलं बुजून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना बोलतं करणं हे खूप गरजेचं असतं. त्यांची नेत्र तपासणी, त्वचा तपासणी वर्षातून एकदा न चुकता करणं गरजेचं आहे. शिवाय पालक काही कम्युनिटी ग्रुप्स किंवा सपोर्ट ग्रुप्स म्हणता येईल ते जॉईन करू शकतात मुलांना घेऊन. अशा ग्रुप्समध्ये काय होतं की सगळे अल्बिनिझमवाले पेशंट महिन्यातून एकदा एकत्र जमतात, मग ते आपले आपले अनुभव शेअर करतात. मग मुलं काही वेळेस प्रत्येक वेळी आपल्या पालकांसमोर पूर्णपणे व्यक्त होतील असं नाहीये,
1: आणि कुठेतरी आपल्यासारखी इतरही लोक आहेत हा सुद्धा एक आधार वाटू शकतो त्यावेळेस त्या मुलांना.
0: बरोबर, बाकीचे लोक सुद्धा आपल्यासारखे आहेत, ते व्यक्त होत आहेत, मग मी सुद्धा माझे अनुभव शेअर करतो. अशामुळे मुलं निदान मन मोकळं होतं
1: आणि कुठेतरी संवादाची सुरुवात ती होत असेल त्या मुलांमध्ये आणि आत्मविश्वास पण वाढीला लागतो.
0: करेक्ट. आणि त्यांना आयडियाज सुद्धा वेगवेगळ्या मिळतात की असं झालं तर आपण हे करू शकतो किंवा करिअरच्या दृष्टीने त्यांना विविध ऑप्शन्स अवेलेबल करून दिले जातात. हे ग्रुप एकमेकांना खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे हा सपोर्ट ग्रुप जॉईन करणं खूप महत्वाचं आहे. शिवाय गरज वाटत असेल तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायलाही हरकत नसते, पण ती वेळच्या वेळी घेतलं तर जास्त योग्य.
1: आणि ते सगळ्यात मला असं वाटतं ना, मुलाची ती गरज ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं.
0: हा, किंवा त्याला पण अगदी आपल्यापासून काहीतरी तू खूप वेगळा आहेस वगैरे असं न हे करता आपण त्याला सामावून घेऊन काय काय करू शकतो त्याच्यासाठी. म्हणजे फिरायला जाताना आपण तसं प्लॅनिंग करू शकतो की आपल्या मुलाला हे त्रास होतोय, आपण हे अवॉइड करूया किंवा हे टाळूया असं.
1: आणि कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट देण्यापेक्षाही इतर मुलांप्रमाणे वागवणं हे सुद्धा,
0: की आम्ही सगळ्यांमधलेच एक आहोत, खूप काही वेगळे नाही आहोत.
1: बरोबर.
0: हे त्यांच्या मनात भावना
1: विश्वास निर्माण करणं हे
0: अशी मुलं नंतर आत्मविश्वासाने वाढू शकतात.
1: अनेक आजारांविषयी गैरसमज असतो समाजात, तर अल्बिनिझम आणि पूर्ण अंधत्व यामध्ये नेमका फरक काय?
0: पूर्ण अंधत्व म्हटलं तर अशा पेशंटना सपोज आपण त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण काळी डार्क पट्टी बांधलीये तेव्हा जसं दिसेल की कुठूनही त्या पट्टीमधून प्रकाश पोचत नाहीये तसं पूर्ण अंधत्वामध्ये पेशंट्सना दिसू शकत. पण या आजारामध्ये पेशंटना बऱ्यापैकी दिसत असतं, प्रखर प्रकाशाचा त्यांना त्रास होतो आणि ते पूर्ण अंधत्व नसतं त्यांचं, की ते जर व्यवस्थित मदत मिळाली तर त्यांना चांगलं वाचता येऊ शकतं. त्यांना ब्रेल लिपीची गरज कधी पडत नाही, फक्त फॉन्ट मोठा करून लागतो किंवा त्यांचा अल्बिनिझम किती याच्यावरती आहे, किती तीव्रतेचा आहे त्याच्यावर त्यांना तशी हेल्प लागते किंवा बाकीचं तंत्रज्ञान वापरायला लागतं, पण पूर्ण अंधत्व त्यांना नसतं.
1: डॉक्टर, आता या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत का आणि समाजात या बाबत गैरसमज आहेत, तर त्याविषयी आपण काय सांगाल?
0: दुर्दैवाने या आजारावर कायमस्वरूपी उपचार नाही आहेत. आपण जे म्हटलो की आपण जी काळजी घेऊ शकतो आणि त्यापासून त्यांचं संरक्षण, त्याच्यामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सपासून त्यांचं संरक्षण करू शकतो, त्वचेचं संरक्षण, डोळ्यांचं संरक्षण हे आपण करू शकतो. आणि समाजात गैरसमज म्हणाल तर समाजात याबाबत खूप सारे गैरसमज आहेत. एक तर मगाशी म्हणलं तसं अल्बिनिझम हा आजारच बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बरेच जण अल्बिनिझम आणि कोड यांना कन्फ्यूज होतात. तर कोड हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. अल्बिनिझमला मराठी

0: मध्ये विवर्णता असं म्हणतात, हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. हा अल्बिनिझम पण म्हणा आणि कोडही म्हणा, कुठलाही आजार कुठल्याही देवाच्या शापाने होत नाही किंवा कुठल्या तरी आपण पाप केलंय पुण्य केलंय त्याच्यामुळं काहीही त्याचा या आजाराशी संबंध नाहीये. जसं
1: काहीतरी कमतरता,
0: पूर्णपणे जनुकीय आजार आहे हा. शिवाय आता आफ्रिकेमध्ये काही अशा केसेस घडलेल्या आहेत, आफ्रिकेमध्ये आपल्याला माहितीये की पूर्णपणे गडद रंगाची त्वचा असते आणि अशा ठिकाणी एखादा अल्बिनिझमचा बाळ जन्मलं तर तिथे इतक्या भयानक गैरसमज होते की त्या मुलांना सुपर पॉवर आहे असं वाटून त्या मुलांचं किडनॅपिंग केलं गेलंय. काही वेळेस ते सुपर पॉवरचा गैरवापर करतायत असं म्हणून त्यांना मारून टाकलं गेलंय. तर म्हणून याबाबत जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे.
1: या संदर्भात जनजागृती ही खूप महत्वाची.
0: आता आपल्यासमोर जर अल्बिनिझमचा पेशंट बसलेला दिसतोय आपल्याला की त्याची त्वचा पांढरी दिसते, त्याचे केस, पापण्यांचे केस सगळं पांढरं दिसतंय, तर त्याच्याकडे लगेच वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नाही. जसं आपल्या शेजारी डायबिटीसचा पेशंट बसू शकतो, बीपीचा पेशंट बसू शकतो, कॅन्सरचा पेशंट बसू शकतो, तसंच अल्बिनिझमचा पेशंट बघू शकतो. त्याच्यामुळे असे गैरसमज करण्याची गरज नाही. शिवाय असंही नाहीये की त्या पेशंटला काही वर्षांनंतर पूर्ण अंधत्व येणार आहे, तसंही नाहीये. त्याच्यामुळे त्यांना आपण आपल्यातला एक समजून वागवणं गरजेचं
1: आहे. मुळातच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की अल्बिनिझम हा आजारच मुळात आहे हे समाजात बऱ्याच जणांना माहीत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या मला वाटते. डॉक्टर, आता मगाशी आपण लहान मुलांविषयी बोललो, या आजाराचा त्यांच्या आयुर्मानावर आणि बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का?
0: नाही, अल्बिनिझममुळे मुलाच्या सामान्य आरोग्यावर किंवा बुद्धिमत्तेवर किंवा आयुर्मानावर काहीच परिणाम होत नाही. कंडिशन एकच आहे की त्यांना सूर्यप्रकाशापासून बचाव करायचा असतो स्वतःच्या त्वचेचा, डोळ्यांचा, एवढंच. पण त्यांचा बुद्धिमत्ता अगदी पूर्णपणे नॉर्मल असते. आणि अल्बिनिझम असणारे लोक मेडिकल प्रोफेशनमध्ये आहेत, लॉ मध्ये आहेत, पत्रकारितामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर इव्हन जीवनशैलीवर सुद्धा भावी काळात योग्य हे दिलं तर परिणाम होईलच असं नाहीये.
1: नाहीये बर. आता अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना त्यांचं दैनंदिन जीवन आणि शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी आज कोणती आधुनिक साधनं किंवा तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?
0: अल्बिनिझम मध्ये जर नजर कमी असेल तर अशासाठी खूप जास्त ऍडव्हान्स्ड तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
1: बर.
0: लो व्हिजन एड्स म्हणून त्याला म्हटलं जातं की ज्यांची नजर अगदी कमी आहे त्यांनाच याची गरज पडते. तर याच्यामध्ये अगदी हँडहेल्ड मॅग्निफायर म्हणजे आपण काय म्हणू शकतो भिंग, जे हँडहेल्ड भिंग असतं हातात धरून फक्त वाचण्यासारखं, तशापासून ते डोळ्यांवर माउंट होणाऱ्या किंवा चष्म्यावर माउंट होणाऱ्या टेलिमायक्रोस्कोप पर्यंत वेगवेगळे डिव्हायसेस असतात. पेशंटची गरज कशी आहे किंवा पेशंटला कितपत व्हिजनमध्ये दृष्टीमध्ये त्रास होतोय त्याच्यानुसार त्यांना ती दिली जातात.
1: म्हणजे गरजेनुसार त्यांना ती
0: दिली जातात आणि त्यांची नजर अगदी शेवटून दुसऱ्या ओळीपर्यंत वगैरे सुद्धा चांगली होऊ शकते या उपकरणांच्या मदतीने.
1: डॉक्टर, या आजारात जेनेटिक काउन्सिलिंग किती महत्वाचं वाटतं?
0: अल्बिनिझम हा जेनेटिक आजारच आहे त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. ज्या पेशंट्सना अल्बिनिझम आहे आणि त्या पेशंटला जर आता लग्न करायचंय तर त्यांनी जेनेटिक टेस्टिंग करून आपला अल्बिनिझम कुठल्या प्रकारचा आहे, शिवाय त्यांचा जो होणारा पार्टनर आहे त्याचं सुद्धा यासाठी जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं असतं. कारण एकाला आजार आहे आणि दुसरा कॅरियर असेल तर मुलांमध्ये हे होण्याचं 50% चान्सेस असतात. ते जर दुसऱ्यामध्ये नसेलच तर ते प्रमाण कमी होऊ
1: शकतं.
0: त्यामुळे जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगसाठी किंवा पुढच्या पिढीमध्ये ही रिस्क कितपत येईल हे त्यांना क्लिअर होतं आणि त्याच्यानुसार पुढचं प्लॅनिंग ते करू
1: शकतात.
0: त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा अल्बिनिझममध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत, कुठला जीन अफेक्ट होतोय त्यानुसार त्याचे प्रकार पाडले जातात आणि त्याच्यानुसार पुढच्या पिढीमध्ये तो किती पसरला जाईल याचा आपल्याला एक अंदाज जेनेटिक याच्या टेस्टिंगमुळे घेता येऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा आता पेशंटला अल्बिनिझम आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि तिला हे बघायचंय की आपल्या मुलाला अल्बिनिझम होईल का, तर मग याच्यामध्ये प्रीनेटल किंवा अँटेनेटल टेस्टिंग केलं जातं की थोडंसं गर्भाच्या याच्यातलं पाणी काढलं जातं आणि ते टेस्टिंग करून आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो की बाळाला अल्बिनिझम होतोय किंवा नाही.
1: अच्छा. बरं, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो तर अल्बिनिझम बाबत समाजात जनजागृती होण्यासाठी आणि समाजानं अधिक संवेदनशील होण्यासाठी श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आकाशवाणीने ते पाऊल ऑलरेडी उचललेलंच आहे. अल्बिनिझम सारख्या खूप कमी माहीत असलेल्या आजारावरती तुम्ही चर्चासत्र आयोजित करताय, तर अशी चर्चासत्र अनेक व्हायला पाहिजेत. अल्बिनिझम असणाऱ्या लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे कुठल्याही तुच्छतेने किंवा त्यांना वेगळं टाकून हे करण्याचं आपण

0: पाहिजे आणि वर्तमानपत्रातून किंवा इव्हन दूरदर्शनवरून सुद्धा याबद्दल जनजागृती करण्याचा उपयोग होईल. अशा पेशंटसाठी शिबिरं भरवून त्यांना काय मदत देता येईल का, किंवा एनजीओतर्फे गव्हर्नमेंट स्कीम्सतर्फे त्यांना मदत करण्यासाठी आपण पाऊल उचलू शकतो.
1: आणि मुळातच मला हे सुद्धा वाटतं ना की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना नॉर्मलच आहोत हे दाखवून देणं हे पण तितकंच महत्वाचं वाटतं.
0: त्यांना सामावून घेणं हे खूप महत्वाचं.
1: एकूणच डॉक्टर, अल्बिनिझम म्हणजे काय आणि त्याचे डोळ्यांवर काय परिणाम होतात आणि कशा प्रकारे योग्य वैद्यकीय काळजी याविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच आमच्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे च्या अनुषंगाने अल्बिनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, याचबरोबर स्वस्थ भारत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ऐकूया काही सूचना.
4: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
5: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2:25 होत आहेत. आता आपण ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पाऊस या चित्रपटातलं गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात. संगीतकार निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते, गीतकार चंद्रशेखर सानेकर.

श्रोते हो, यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजात निळकंठ मास्टर या चित्रपटातले गीत. गायक, माफ करा, गीतकार आहेत गजेंद्र अहिरे आणि संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो गीत बहार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं बालगंधर्व चित्रपटातलं. संगीतकार आहेत कौशल इनामदार आणि गायक आहेत आनंद भाटे.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात यापुढचे गीत ऐकूया. धाकटी बहीण चित्रपटातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके.

श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AI आर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. गीतबहार या कार्यक्रमातील यापुढचे गीत आहे सुगंधी कट्टा या चित्रपटातली. गायिका आशा भोसले, गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम.

असला नवरा नको ग बाई या चित्रपटातलं यानंतरचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम.

यानंतरचं गीत आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सरकारनामा चित्रपटातलं गीत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गीतकार आहेत अजय झंकार आणि संगीतकार आहेत आनंद मोडक.

श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 3:02 होत आहेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं गीत, अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं. संगीतकार आहेत अशोक पत्की.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत, वंदना विटणकर यांनी लिहिलेलं. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सुमन कल्याणपूरकर यांच्या आवाजात, माफ करा, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीतकार आहेत अशोक परांजपे, संगीतकार अशोक पत्की.

यानंतरचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात, गीतकार वंदना विटणकर, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

श्रुते भावधारा कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया जयवंत कुळकर्णी यांच्या आवाजात. गीतकार वंदना विटणकर, संगीतकार डी एस रुबिन.

श्रोते भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत यशवंत देव.

0: Jima, Jima, Pichini Ma,
1: श्रोते हो, याचबरोबर भावधारा हा भावगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 3:30 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आई कुणा म्हणू मी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं पी सावळाराम यांचं गीत. गीतकार पी सावळाराम, संगीतकार राम कदम.

मायेची सावली या चित्रपटातलं यानंतरचं गीत ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीतकार जगदीश खेबुडकर, प्रकाश देवळे आणि संगीतकार प्रकाश देवळे.

श्रोते हो, यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार आहेत ना धो महानूर, माफ करा, गीतकार आहेत ना धो महानूर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, याचबरोबर मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात एअर मराठी DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया वासंती श्रीखंडे यांचं सारंगी वादन, राग बिलावल, विलंबित आणि द्रुतगत 3 ताल. त्यांना तबला साथ करत आहेत भूषण परसुरे. ऐकूया सारंगी वादन वासंती श्रीखंडे यांचं राग बिलावल.

0: श्रोते हो, याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकलात वासंती श्रीखंडे यांचं सारंगी वादन, राग बिलावल, त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
2: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: श्रोते, आपण ऐकत आहात एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 4:30 झाली आहेत. ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकणार आहोत SS हळदणकर यांचं गायन, राग गुणकली, मध्यलय, रूपक, द्रुतगत 3 ताल. त्यांना तबला साथ केली आहे गिरीश नलावडे आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वगळ यांनी. ऐकूया SS हळदणकर यांचं गायन, राग गुणकली.

0: श्रोते हो, याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकलत एस एस हळदणकर यांचं गायन राग गुणकली. त्यांना तबला साथ केली होती गिरीश नलावडे आणि हार्मोनियम साथ केली होती प्रकाश वगळ. आता ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजत आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत अतुल गोगावले यांच्या आवाजात. गीतकार शाहीर साबळे, संगीतकार अजय अतुल. यानंतर ऐकूया थोरली जाऊ चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या आवाजात. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके.

यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांच्या आवाजात देवळबंद चित्रपटातले गीत. संगीतकार आहेत नरेंद्र भिडे.

श्रोतेहो, आताच आपण ऐकलत देऊळबंद चित्रपटातलं कालभैरव अष्टक, शंकर महादेवन यांच्या आवाजात. यानंतर ऐकूया तुमचं आमचं जमलं चित्रपटातलं गीत, महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीतकार दादा कोंडके आणि संगीतकार राम लक्ष्मण.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत. चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा. गीतकार जगदीश खेबुडकर, गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार ग दि माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके. यानंतर ऐकूया श्यामची आई चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आहेत प्र के अत्रे आणि संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो, याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात एअर मराठी DTH उपग्रहवाहिनी. सकाळची 5:30 झाली आहेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात रामानंद यांचं गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलंय.